सुप्रभात श्रोते हो, नमस्कार. 103.1 मेगाहर्ट्स या एफ एम लहरींवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 11 ज्येष्ठ, शके 1948, 1 जून 2026. सकाळचे 5:55 आणि 30 सेकंद झाली आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत मंगलवाद्यानं.

बिस्मिल्ला खान आणि सहकारी यांच्या संवादनामध्ये राग भैरव बहार आता आपण ऐकलात. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून FM बँड 103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे बरोबर 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्र प्रसारित करील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: करने का आज अंतिम दिन है। बुद्ध पूर्णिमा के अवसर पर मंगोलिया के उलान बटार स्थित गंगतेग चेगलिंग मठ में अरहत सारिपुत्र और अरहत महामोगलन के पवित्र अवशेषों को पूरे विधि विधान के साथ स्थापित किया गया। ये दोनों भगवान बुद्ध के प्रमुख शिष्य थे। इन अवशेषों को भारत से 10 दिन की प्रदर्शनी के लिए लाया गया है, जो 10 जून तक चलेगी। इस प्रदर्शनी का उद्घाटन असम के राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य और मंगोलिया में भारत के राजदूत अतुल मल्हारी गोत्सुर्वे की उपस्थिति में किया गया। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने पिछले साल अक्टूबर में मंगोलिया के राष्ट्रपति उखनागिन खुरेलसुख की भारत यात्रा के दौरान इस प्रदर्शनी की घोषणा की थी। प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपुर का मुंबई स्थित उनके आवास पर निधन हो गया। वे 89 वर्ष की थीं। महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और सुनेत्रा पवार तथा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने सुमन कल्याणपुर के निधन पर शोक व्यक्त किया है। रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु ने गुजरात टाइटंस को 5 विकेट से हराकर लगातार दूसरी बार आईपीएल खिताब जीत लिया। अहमदाबाद के नरेंद्र मोदी स्टेडियम में गुजरात टाइटंस ने निर्धारित 20 ओवर में 8 विकेट पर 155 रन बनाए। विराट कोहली की नाबाद 75 रन की पारी की बदौलत बेंगलुरु ने 18वें ओवर में ही मैच जीत लिया। विराट कोहली को प्लेयर ऑफ द मैच चुना गया। और इसके साथ ही समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणी सातारा केंद्र आपण ट्यून केलं आहे। सकाळचे 6:05 झाली आहेत। ऐकूयात चिंतन। याचं लेखन केलं आहे संजीवनी तोफखाने यांनी। चिंतन।
2: जय जय रघुवीर समर्थ। कल्याण स्वामी रचित सोलिव सुख। कल्याण स्वामी समर्थ रामदास स्वामींचे पट्ट शिष्य। समर्थ नेहमी आपल्या शिष्यांची परीक्षा घेत आणि कल्याण स्वामी नेहमी त्या परीक्षांमध्ये यशस्वी होत। त्यांच्या समर्थांवरील श्रद्धेच्या निष्ठेच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत। त्यांना कल्याण हे नाव कसे मिळाले त्याचीही एक कथा आहे। एकदा श्रीरामाच्या रथयात्रेमध्ये झाडाची एक फांदी आडवी आली। समर्थांनी शिष्यांना ती तोडण्यास सांगितले, पण ती फांदी तोडणारा बरोबर खाली असणाऱ्या विहिरीत पडणार होता। अंबाजीने तत्परतेने ती फांदी तोडली, तो विहिरीत पडला, रथ पुढे गेला। समर्थांनी विचारले, कल्याण आहे ना? विहिरीतून उत्तर आले, आपल्या कृपेने कल्याण आहे। तेव्हापासून अंबाजीचे नाव कल्याण झाले। आपल्या गुरूंचे प्रत्येक काम करण्यात तत्पर असलेले कल्याण स्वामी नियमित व्यायाम आणि योगाभ्यास यामध्ये निपुण होते। आपल्या आध्यात्मिक जीवनात त्यांनी प्राप्त केलेले यश अलौकिक आहे। समर्थांनी लोकांच्या कल्याणासाठी ग्रंथराज दासबोधाची निर्मिती केली। समर्थांनी दासबोध सांगितला आणि कल्याण स्वामींनी तो लिहून घेतला। त्या हस्तलिखिताची मूळ प्रत आजही डोंगाव येथील मठात उपलब्ध आहे। कल्याण स्वामींच्या लेखणीतून दासबोध एकीकडे कागदावर उतरत होता आणि दुसरीकडे कल्याणाच्या अंतरात उतरत होता। एखादे रसाळ फळ जसे रसनेला आनंद आणि मनाला तृप्ती देते, तसे कल्याण स्वामींना दासबोधाच्या अभ्यासाने झाले। अंतरंग दासबोधातील तत्वज्ञानाने पुरेपूर भरून गेले आणि हीच मनाची तृप्ती सोलिव सुख या रचनेद्वारा ओसंडून आली। परंपरेनुसार रचनेच्या सुरुवातीला कल्याण स्वामी आपल्या गुरूंना वंदन करतात। ते म्हणतात, जय जयाजी सद्गुरुवर्या, पूर्ण ब्रह्म प्रताप सूर्या, तुझं नमोजी आचार्या करुणा सिंधो। माझे सद्गुरु जे स्वतः पूर्ण ब्रह्म आहेत, जे दैदिप्यमान असे पराक्रमी आहेत, ज्यांच्या मनामध्ये अपार करुणा आहे, अशा माझ्या दयासागर आचार्यांना सद्गुरूंना मी नमन करतो। माझ्या सद्गुरूंचा जय जयकार असो। कल्याण स्वामी समर्थांना पूर्ण ब्रह्म अशी उपमा देतात। या सृष्टीतील प्रत्येक जीव हा त्या परब्रह्माचाच अंश आहे, पण ज्याला आत्मज्ञान प्राप्त झाले तो ब्रह्मस्वरूपच होतो। याच अर्थाने आपले सद्गुरू हे पूर्ण ब्रह्म आहेत, दैदिप्यमान पराक्रमी आहेत, त्यांच्या मनामध्ये अज्ञानी लोकांसाठी अपार करुणा आहे।

0: सद्गुरू तेच असतात जे अज्ञानी प्रपंचामध्ये गुंतलेल्या लोकांना अध्यात्माची गोडी लावतात आणि परमगती प्राप्त करून देतात. त्यांच्यामध्ये या दृश्य विश्वातील त्रिविध तापांना दूर करण्याचे धैर्य असते. सद्गुरूंचे जी प्रमुख लक्षणे आहेत, दया, करुणा, अनुकंपा, ही आपल्या सद्गुरूंच्या ठाई एकवटलेली आहेत असे कल्याण स्वामी म्हणतात. पुढील ओवीमध्ये ते म्हणतात, जे भवसमुद्री पोळले, विषय मध्ये अंध जाहले, 84 तर वाहू लागले मार्ग सुचे ना तयासी. या भवसागरामध्ये सामान्य जीव त्रस्त झाले आहेत, इंद्रिय सुखाच्या मस्तीत अंध झाले आहेत आणि या विषयाच्या मागे लागून 84 लक्ष योनीमध्ये पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात फिरत राहिले आहेत. त्यांना योग्य मार्ग सुचत नाही. या ओवीमध्ये कल्याण स्वामी सर्वसामान्य प्रापंचिक माणसाचे वर्णन करीत आहेत. माणूस आयुष्यभर सुखाच्या मागे धावत असतो, पण त्याच्या हे लक्षात येत नाही की भौतिक गोष्टीतील सुख हे त्या नश्वर गोष्टी इतकेच क्षणभंगूर असते. इंद्रिय सुखाच्या बाबतीतही तसेच असते. अपेक्षा पूर्ण झाल्या की सुख आणि पूर्ण झाल्या नाहीत की दुःख, हे चक्र सुरूच राहते. जीवाला तीन प्रकारचे ताप भोगावे लागतात. आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक ताप असे तीन प्रकार सांख्यांनी सांगितले आहेत. देह, इंद्रिय आणि प्राण यांच्या योगाने जे दुःख भोगावे लागते त्याला आध्यात्मिक ताप असे म्हणतात. म्हणजे ताप येणे, अंगावर पुरळ येणे यासारखे आजार या प्रकारात येतात. भूतमात्रांच्या किंवा बाह्य पदार्थांच्या संयोगाने जे दुःख भोगावे लागते ते अधिभौतिक ताप या प्रकारात येते. उदाहरणार्थ साप चावणे, काटा मोडणे अथवा कोणाकडून मार खाणे इत्यादी. दुःखाचा तिसरा प्रकार म्हणजे माणसाच्या चांगल्या वाईट कर्माप्रमाणे जे भोग भोगावे लागतात त्याला अधिदैविक ताप असे म्हणतात. कर्माचे फल या जन्मीचे या जन्मी नाही तर पुढील जन्मी तरी ते त्याच्या वाट्याला येतेच. बरेचदा अचानक एखादे संकट असे ओढवते की आपण म्हणतो, असे का झाले, हे माझ्या संचितातच होते का. म्हणून माणसाने नेहमीच आपले कर्म चांगले ठेवले पाहिजे. सदाचार ही अध्यात्माची पहिली पायरी आहे. जय जय रघुवीर समर्थ.
1: चिंतन आपण ऐकत होतात, याचं लेखन केलं होतं संजीवनी तोफखानी यांनी. चिंतन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:11 झाली आहेत. प्रभात वंदना या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत श्रीमद शंकराचार्य रचित श्री कालभैरवाष्टकम. स्वर आहे यशवंत देव यांचा.

श्रीमद शंकराचार्य रचित श्री कालभैरवाष्टकम स्तोत्र आपण ऐकत होतात. स्वर होता यशवंत देव यांचा. भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकता आहात. रमेश अणावकर यांची भूपाळी ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

सुमन कल्याणपूर यांना आपण ऐकत होतात. ही रचना होती संत तुकाराम महाराजांची, संगीत होतं कमलाकर भागवत यांनी दिलेलं. उद्धव कुमार यांच्या आवाजात ऐकूया तर रघुनाथ शेठ यांनी संगीतबद्ध केलेलं, बाणी जयराम यांनी गायलेलं

वंदना होती संत तुकाराम महाराजांची. संगीत होतं कमलाकर भागवत यांनी दिलेलं. उद्धव कुमार यांच्या आवाजात ऐकूयात रघुनाथ शेठ यांनी संगीतबद्ध केलेलं, बाणी जयराम यांनी गायलेलं हिंदी भक्तिगीत.

0: गोनी दांडेकर यांनी लिहिलेली देशभक्तीपर रचना आपण ऐकलीत समूह स्वरामध्ये. याबरोबरच भक्तिसंगीताचा हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला तर आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून 103.1 MHz या FM लहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी सातारा केंद्र आपण ऐकता आहात. आता प्रसारित करीत आहोत कृषीविषयक सदर कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार.

0: नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी. कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे बर्गे यांनी केलेलं मार्गदर्शन.
1: मॅडम नमस्कार.
2: नमस्ते.
1: बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारीच्या बाबतीत आपण बोलतोय. काल आपण बघितलं की पावसाच्या आधी खतांचं नियोजन कशा पद्धतीनं केलं पाहिजे. आता पाणी सुद्धा आपल्याला साठवलं पाहिजे किंवा त्याची व्यवस्थापन करण्याची सुद्धा गरज या पूर्वतयारीमध्ये येऊ शकते. तर मग कशा पद्धतीनं हे पाणी साठवलं गेलं पाहिजे, त्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे?
2: बदलत्या हवामानाला उपयुक्त असं काही तुम्ही आता खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी, पाऊस सुरू होण्यापूर्वी काही करू शकता आपण, तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही शेततळं घेऊ शकता. शेततळ्यातून तुम्ही पावसाचं पाणी साठवून संरक्षण सिंचन हे तुम्हाला करता येतं. बहुतांश काळ्या मातीतले शेततळं न लीन केल्यास साठलेलं पाणी जमिनीत मिसळते. म्हणून काय करायचं, आपल्याला 500 मायक्रॉनचं HDPE अॅग्रोफिल्म किंवा 250 मायक्रॉनच्या लाइनिंग करणं उपयुक्त आहे. म्हणजे ज्याला आपण अस्तरीकरण, शेततळ्याचं अस्तरीकरण म्हणतो. म्हणजे तुम्ही शेततळं केलं खोदकाम आणि जर अस्तरीकरण केलं नाही तर साठलेलं पाणी हे तुमचं झिरपलं जाऊ शकतं जमिनीमध्ये. म्हणून तिथं तुम्ही अस्तरीकरण देखील करून घेतलं पाहिजे. जमिनीचा उतार हॉरिझॉन्टल पद्धतीने म्हणजे समोच्च पद्धतीने 1-2 खस गवत बंधारे लावून त्यांच्या ओळींना चढ्या आणि पिकं घेण्याचा प्रयोग तुम्ही करू शकता. याच्यामुळे काय होतं, जमिनीची धूप आहे ती कमी होते आणि जास्त पाणी हे शेतातच शोषून घेतलं जातं. वाऱ्याचा वेग कमी होतो, त्याच्यामुळे बाष्पीभवन कमी करण्यासाठी शेततळ्याभोवती झाडं ही तुम्ही लावली पाहिजेत आणि पाणथळ झाल्यावर बंधारा तात्काळ दुरुस्त करून घ्यायचं हे याच्यापासून महत्वाचं आहे. आता पाणी साठवण्यासाठी तुम्ही दुसरं एक म्हणजे कंपार्टमेंट बंडिंग सुद्धा करू शकता.
1: बरं,
2: कंपार्टमेंट बंडिंग म्हणजे शेतात जमीन विभागायची, कंपार्टमेंट करायचे आणि पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी अंतरबांध घालून प्रत्येक कडेत पाणी साठवायचं किंवा शोषलं जाईल अशा पद्धतीनं तुम्हाला जलसंधारण हे करता येईल. आता याची कार्यपद्धती कशी असेल, तर हॉरिझॉन्टल रेषा आणि आवश्यक तेथे उतरती बंधारे, सरई आणि वरंब्यासारखीच व्यवस्था असते. आवश्यक ठिकाणी जर तुम्हाला गरज असेल तर गवत किंवा जैविक बंधारे घालून प्रत्येक विभागात पावसाचं पाणी धरून मातीत मिसळवलं जातं. याच्यामुळे काय होतं की पाणी चांगलं शोषलं जातं, ओलावा टिकतो, कोरडवाहू क्षेत्रातल्या पिकांना संरक्षित सिंचनाचा आधार मिळतो आणि ज्यावेळी बांध तुमचे काही खराब झाले तर ते दुरुस्ती लगेच करून घेतली तर तुमचं नुकसान हे तुम्हाला टाळता येणार आहे. मोठ्या वाढीसाठी काही भागात ही पद्धत शेततळ आणि म्हणजे CCT आहे, कंटिन्युअस कंट्रोल ट्रेंचेस, याच्या सोबतच ही सुद्धा कंपार्टमेंट बंडिंग हे आपल्याला शास्त्रज्ञांनी सुचवलेलं आहेच आहे. ज्यामुळे कार्बन शोषण आणि मातीची सुपीकता सुधारण्यास मदत होते हे असं सांगितलेलं आहे. याचबरोबर एक महत्वाचं म्हणजे CCT म्हणजे कंटिन्युअस कंट्रोल ट्रेंच, निरंतर समोच्च चर, जी मुख्यतः हलक्या आणि उतार जड जमिनीवर माती आणि पाण्याचं संवर्धन करण्यासाठी सुद्धा खड्ड्यांमध्ये फळबाग झाडं लावण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. म्हणजे याचबरोबर फक्त पाणीच नव्हे तर मातीचं सुद्धा संवर्धन केलं जातं. डम्पी लेवल किंवा कंट्रोल मार्करने 1-2 समतल ओळी ठरवल्या जातात. त्यांच्या समांतर झाडांच्या ओळी यंत्राने साधारणतः 5-6 मीटरने संपूर्ण शेताचा सलग चर आहे तो घेतला जातो. चरातील सुपीक मातीचा वरचा 8-10 सेंटीमीटरचा भाग चराच्या वरच्या बाजूला जमा केला जातो आणि चराच्या खालच्या बाजूला 20 सेंटीमीटरचा ह्युमस काढून चराच्या खालच्या बाजूला छोटा अंतर्बांध केला जातो. म्हणजे एका झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंत 4-6 मीटरचं अंतर राखून त्या चरात फळझाडं तुम्ही लावू शकता. म्हणजे काय होतं, जोरदार पाऊस आल्यास उरलेलं पाणी आहे ते मुख्य नाल्यांमधून निघून जातं आणि ती तशी व्यवस्था केली जाते. याच्यामुळे काय होतं, सर्व ठिकाणी समप्रमाणातच तुमचा ओलावा संवर्धन करून ठेवला जातो. पिकाला दिलेली खते धुपत नाहीत, मातीत ओलावा जास्त काळ टिकून राहतो. चराच्या अंतरातील जागेत फळझाडं मोठी होईपर्यंत तुम्हाला हंगामी आंतरपिकं सुद्धा घेता येतात. म्हणजे हे अशा प्रकारे तुम्ही माती आणि पाणी साठवण्यासाठी शेततळं, कंपार्टमेंट बंडिंग आणि सलग समतल चर म्हणजे CCT असे प्रकार तुम्ही करू शकता.
1: आणि ह्या बदलत्या हवामानानुसार म्हणजे पाऊस जरी कमी जास्त झाला तरी सुद्धा ही तंत्र जी जर आपण अवलंबली तर आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकतं. धन्यवाद.
2: धन्यवाद.
0: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी. कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे बर्गे यांनी केलेलं मार्गदर्शन.
3: कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकत होतात, याचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल. आज संध्याकाळी 7:30 वाजता आमची शेती आमचा परिसर या कार्यक्रमात. आपण आहात आकाशवाणीच्या 7

0: सोबत आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा ऐकूयात. परिसर या सत्रामध्ये 6:50 आपण ऐकाल परिसंस्था सात्र्याची. या संदर्भात सुनील भोईटे यांनी दिलेली माहिती. दिनविशेष 6:55 प्रसारित करू. संकलन सचिन प्रभुणे यांचं. 7:00 आपण ऐकाल आजचा सुविचार. पुणे केंद्रावरून लिहिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्यासह क्षेपित केल्या जातील. 7:10 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्लॅनेट फर्निचर 7:40 प्रसारित केलं जाईल. 7:50 आपण ऐकाल सुगम संगीत. 8:00 समाचार प्रभात हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची 8:15 तर ग्राहक केंद्रित कार्यक्रम वेदांत हॉस्पिटल 8:25. 8:30 मराठीतून बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 8:40 आपण ऐकाल मराठी चित्रपट संगीत. 9:00 हिंदी चित्रपट संगीत. 9:30 मिश्र संगीत. ग्राहक केंद्रित कार्यक्रम सकाळी 10:00 आद्या ब्रेस्ट केअर सेंटर. 10:05 महाजन हॉस्पिटल. 10:10 डॉक्टर सिद्धार्थ बोकील आय क्लिनिक. 10:15 पी एन गाडगिळी अँड सन्स. 10:30 प्रसारित करू सुगम संगीत. 11:00 आपण ऐकाल नाट्यसंगीत. 11:30 सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल. सूत्र निवेदन मानसी मोघे यांचं. 12:00 वनिता मंडळ गृहिणींसाठीचा कार्यक्रम. 1:30 मराठीतून बातम्या. 3:00 प्रादेशिक बातम्या. 5:30 युववाणी युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम. संध्याकाळी 7:00 प्रादेशिक बातम्या. 7:10 बाजारभाव. 7:15 वृत्तविशेष. मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे हे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. संध्याकाळी 5:00 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकाल. आमची शेती आमचा परिसर शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम संध्याकाळी 7:30. यामध्ये सुरुवातीला सुविचार. कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडून सातारा यांच्याकडून प्राप्त बाजारभाव. आत्मनिर्भर शेतकरी पांडुरंग भोसले मुक्काम बदेवाडी पोस्ट भोईंज तालुकाबाई यांची हिरवळीच्या खतांचा वापर आणि महत्व याविषयीची सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. तसंच कृषीवाणी या सदराचं पुन्हा प्रसारण केलं जाईल. विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 1:00 ते 1:30 1:40 ते 3 3:10 ते 5 6:00 ते 7 8:00 ते 8:45 आणि रात्री 9:30 ते 11 या वेळामध्ये. 8:45 समाचार संध्या हिंदीतून बातम्या. 9:00 News@9 9:15 स्पॉटलाईट. 11:00 हिंदीतून बातम्या. 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. आमच्या आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकत होतात. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. FM बँड 103.1 MHz तसंच News on AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:47 झाली आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
2: आदेश्वर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
1: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी पाटली
2: आकर्षक मिनी गंठन गंठन फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी पायल ताटवाटी ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
1: आदेश्वर ज्वेलर्स सदाशिव पेठ सातारा.
3: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची 5वी विंग सुरू.
4: @64 Avenue 1BHK 2BHK फ्लॅट्स मेडिकल कॉलेज शेजारी सातारा. 72 94 94 64 64
3: बुकिंग सुरू.
5: येवा मोहित्यांचं फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली चव मात्र सर कोकणी बांधलेली.
4: @ मोहितेस फिश पॉइंट विलासपूर सातारा.

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा। डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट ट्रीटमेंट्स।
2: तळपायाची जळजळ, आग होणे, पाय बधिर होणे, मुंग्या येणे, टाचणी टोचल्यासारखे किंवा करंट लागल्यासारखे होणे, इतर संभाव्य गुंतागुंत अशा पाया संदर्भातील मधुमेही व्याधींवर व्यापक उपचार।
0: डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा। सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा। 90 21 28 45 70।
3: मंदार ट्रेडर्स। हँड टूल्स, पॉवर टूल्स, वेल्डिंग मशीन्स, मेजरिंग इंस्ट्रुमेंट्स, प्रेशर गेजेस, कंज्युमेबल्स, ॲडेसिव्स, लुब्रिकंट्स, सेफ्टी इक्विपमेंट्स, स्प्रे पेंट्स, न्यूमॅटिक प्रोडक्ट्स आणि बरच काही।
4: मंदार ट्रेडर्स, 30 वर्ष अनुभवी इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर 1 आणि ऑल ॲट 1, H39, जुनी MIDC, सातारा, 98 22 801 804।
5: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा, फोन 91 68 227 325।
0: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे।
6: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू, NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट।
7: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग।
6: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा।
7: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा। 97 66 86 68 37।
8: बेतले जर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण।
9: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत।
8: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या, बस। बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल।
9: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण। सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू।
10: आकाशवाणीच्या सातारा केंद्रात कार्यक्रम आपण ऐकत आहात 103.1 MHz या FM लहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर। 6:52 झाली आहेत। परिसर आपण ऐकणार आहोत। परिसर या सत्रामध्ये परिसंस्था सातार्याची, या संदर्भात सुनील भोईटे यांनी दिलेली माहिती ऐकूयात। ऐकूयात कार्यक्रम परिसर।
11: नमस्कार श्रोतेहो, आजपासून आपण सातारा आकाशवाणीच्या माध्यमातून साताऱ्याची परिसंस्था अर्थात साताऱ्याची इकॉलॉजी या एका अनोख्या वेगळ्या विषयावर आपण रोजच्या ह्या मालिकेमध्ये ऐकणार आहोत आणि समजून घेणार आहोत। तर आजच्या पहिल्या भागाची आपण सुरुवात करूया, इकॉलॉजी ऑफ सातारा, साताऱ्याची परिसंस्था। मित्र पाहता, सातारा जिल्ह्याची ठेवण रचना ही अत्यंत पूर्ण महाराष्ट्रभर किंवा पूर्ण भारतभर जर एक आपण पाहिलं तर एका अनोख्याने वेगळ्या पद्धतीनं त्याची ठेवण आहे। आता ही कशी ठेवण आहे तर त्या अनुषंगानं आपण त्याचे काही की पॉईंट्स किंवा त्याचे आपण काही महत्त्वाचे मुद्दे बघूया। आता याच्यामध्ये काय येतं तर साताऱ्याचा पश्चिम भाग आहे, सातारा जिल्हा याचा पश्चिम भाग जर बघितलात, पश्चिम घाट, तर हा याची उंची जवळपास 1400 मीटर आहे। अख्खी पूर्ण सातारा जिल्ह्याच्या पश्चिम बाजूला सह्याद्रीची पर्वतरांग पसरलेली आहे। हा जवळपास 65 दशलक्ष वर्षापूर्वी वाहिलेल्या लाव्यापासून तयार झालेला बेसाल्टिक खडक आहे बरं का मित्रांनो। आणि विशेष गोष्ट, हाच भाग जो आहे तो युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारसा स्थळामध्ये आहे। घनदाट जंगलं, उंच

0: खरकडे धबधबे यांनी व्याप्त हा प्रदेश. आता याच्यानंतर आपण जर जशी आपण पूर्वेकडे जाऊ तर पूर्वेकडे जाताना तुम्हाला हे लक्षात येईल की याच्यामध्ये सातारा जिल्ह्याचे जे काही सातारा शहर ते वाई कराड वगैरे जे सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये जाण्यासाठीचे मध्यावधी जे काही तालुके आहेत ते याच्यामध्ये तुम्हाला वसलेली किंवा ही ठिकाणं तुम्हाला दिसून येतील. आता याच्यामध्ये काय तर इथली जी उंची आहे ती सरासरी समुद्र सपाटीपासून सरासरी 500-600 मीटर आहे. कृष्णा नदीचं खोरं आहे. सपाट जमीन, काळी माती, ऊस शेती आणि शहरं ही तुम्हाला मुख्यत्वे करून ह्या मधल्या भागामध्ये पाहायला मिळतील. आणि त्यानंतर आपण जसे खाली जाऊ पूर्व भागामध्ये तर त्यावेळेला तुम्हाला मान, खटाव, दहिवडी ही सर्वसाधारण 500 मीटरच्या समुद्र सपाटीपासूनच्या उंचीवरची तुम्हाला काही तालुके किंवा भाग दिसून येतो. यालाच आपण दख्खनचं पठार किंवा दख्खनच्या पठाराचा भाग असं म्हणतो. हा पूर्ण प्रदेश हा गवताळ प्रदेश आहे. काटेरी आणि कोरड्या प्रदेशात येणाऱ्या वनस्पतींचा आवाज तुम्हाला दिसून येतो तिथं. हे झालं. आता आपण यात एक आपण जिओग्राफिकल आपण याची किंवा एक ठेवण म्हणूया, भू रूप रचनेची वैशिष्ट्य म्हणूया. आता याच्याबरोबर याचं स्थान काय आहे बघा. ह्याच स्थानामध्ये जर पश्चिम घाट पाहिला जो की मगाशी मी महाबळेश्वर, पाचगणी, तुमचा वाईचा काही भाग आणि पाटण तालुके जर बघितला तर या पूर्ण परिसरामध्ये जवळपास 6000 मिलीमीटर इतका पाऊस पडतो. 4 महिने हा अक्षरशः संपूर्ण प्रदेश हा ढगांखाली असतो आणि सर्व जवळपास सातारा जिल्ह्यातून उगम पावणाऱ्या नद्या ह्या तुम्हाला या प्रदेशात त्यांची उगमस्थानं दिसून येतील. आता याच्याबरोबरीने आपण दुसऱ्या परत मध्याच्या टप्प्यावर जाऊया जिथं आपण म्हणलो होतो की तिथं 600 मीटर उंचीवरचे सातारा कराडसारखी शहरं वसलेल्या याच्यामध्ये. तर इथं काय तर शेतीसाठी पुरेसे पाणी आहे पण जंगल नाही आहे. ह्या प्रदेशामध्ये तुम्हाला जंगलाची घनता ही जवळपास आढळून येणार नाही, तुरळक प्रमाणात तुम्हाला जंगल दिसून येईल. आणि याच्याच बरोबरीनं जर आपण दुसरीकडे कोरड्या प्रदेशामध्ये गेलो तर या प्रदेशामध्ये मात्र तुम्हाला अत्यंत म्हणजे 500 मिलीमीटर पाऊस तुम्हाला फक्त या प्रदेशामध्ये दिसून येईल. आणि हा पूर्ण गवताळ प्रदेश आहे त्यामुळे इथं पाण्याचं दुर्भिक्ष तुम्हाला दिसून येईल. आता याचे एक छानसं उदाहरण मी तुम्हाला देतो मित्रांनो. बघा 15 जुलै हा पावसाचा तसा मध्यकाळ होतो. तर 15 जुलैला जर आपण बघितलं तर ज्यावेळेला ह्या महाबळेश्वर, पचगणी किंवा प्रतापगडच्या परिसरामध्ये जर पाहिलं तर तिथला शेतकरी हा दिवसभर रेनकोट घालून असतो आणि त्याच वेळेला ज्यावेळेला मानमधला जर शेतकरी बघाला तर तो पावसाची वाट बघत असतो. म्हणजे हा एक विरोधाभास म्हणता येईल परंतु हे पर्यावरणीय घटक आहेत की जे साताऱ्यामध्ये वेगळ्या अनोख्या पद्धतीनं दिसून येतात. आणि याच पद्धतीनं ह्या हवामान क्षेत्रांच्या आणि भूरूपांच्या रचनेनुसार साताऱ्यामध्ये पाणी, संस्कृती आणि वन्यजीव किंवा वन आणि वन्यजीव यांचं वितरण झालेलं आहे. तर मला वाटतं सातारा म्हणजे एक प्रयोगशाळा आहे. पश्चिमेला पावसाळी पावसाळी जंगल, पूर्वेला वाळवंटी पर्यावरण, दोन्ही एकमेकांवर अवलंबून. घाटाशिवाय देश नाही आणि देशाशिवाय घाटाला किंमत नाही. तर मित्र हो, आजचा हा पहिला भाग आपण ऐकलात. धन्यवाद.
1: परिसंस्था साताऱ्याची या संदर्भात सुनील भोयटे यांनी दिलेली माहिती आताच आपण ऐकलीत परिसर या सत्रामध्ये. परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित केला जातो रोज सकाळी 6:50 ऐकत रहा FM बँड 103.1 MHz तसंच NewsOnAIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणी सातारा केंद्र. सकाळचे 6:57 होत आहेत. दिनविशेष आपण ऐकणार आहोत. याचं संकलन केलं आहे सचिन प्रभुणे यांनी. दिनविशेष.
2: श्रोतो नमस्कार. आज आहे 1 जून. पहिले भारतीय सनदी अधिकारी सत्येंद्रनाथ टागोर यांचा जन्म 1 जून 1842. महर्षी देवेंद्रनाथांचे द्वितीय पुत्र आणि रवींद्रनाथांचे बंधू असणारे सत्येंद्रनाथ टागोर यांच्यावर देवेंद्रनाथांच्या ऋषितुल्य चारित्र्याचा आणि ब्राह्मो समाजाच्या चळवळीचा खूपच प्रभाव पडला. 1862 ICS परीक्षेसाठी ते इंग्लंडला गेले आणि 1863 ते ICS झाले. ते पुरोगामी विचारांचे सुधारक आणि स्त्री स्वातंत्र्याचे कैवारी होते. सत्येंद्रनाथांचं स्त्री स्वाधीनता हे पुस्तक उद्बोधक आणि विचारप्रवर्तक ठरलं. स्वदेशाविषयी आणि मातृभाषेविषयी त्यांना नितांत प्रेम होतं. मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांचा जन्म 1 जून 1872. प्रणयपत्रिका ही कवी बींची पहिली कविता 1891 पण 1911 लिहिलेल्या वेडगाणी या कवितेपासून त्यांनी बी हे टोपणनाव घेतलं. रसिकांचं लक्ष वेधून घेणारी त्यांची ती पहिली कविता. त्यांच्या कित्येक कवितांमधले विचार जटील आहेत आणि त्याला अध्यात्माचं अंग आहे. त्यांची लेखनसरणी काहीशी वेगळी, अल्पाक्षरी आणि दुर्बोध आहे. ती दुर्बोधता अध्यात्माच्या परिभाषेचा

वर्ष झाल्यामुळं तर कित्येकदा क्लिष्ट शब्दयोजनेमुळं आलेली आहे. विशुद्ध प्रेमाचं गाणं गाणारी चाफा कविता, पित्याचं प्रेमळ मन व्यक्त करणारी माझी कन्या, बंडाचं निशाण उभारून क्रांती करू पाहणाऱ्यांचा डंका, थोरातांच्या कमळेवरचं वेधक कथाकाव्य कमला, त्याच जातीचा महाराष्ट्राच्या प्रभात काळात गायला गेलेला प्रभात पोवाडा, संतांच्या परंपरेत बसणारी अध्यात्माचा रंग घेऊन येणारी पिंगा ही कविता, अशा अनेक सुंदर कवितांमुळे कवी बी यांचं नाव रसिकांच्या मनावर कोरलं गेलं.

0: जेट इंजिन विकसित करणारे फ्रँक व्हाईट यांचा जन्म 1 जून 1907, हिंदी चित्रपट अभिनेत्री फातिमा रशीद उर्फ नर्गिस दत्त यांचा जन्म 1 जून 1929, मुंबई आणि पुणे दरम्यान दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीन ही रेल्वेगाडी सुरू झाली 1 जून 1930 रोजी, टाटा मूलभूत संशोधन संस्था अर्थात TIFR ची स्थापना झाली 1 जून 1945 रोजी, प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचं निधन झालं 1 जून 1934 रोजी। कोल्हटकरांचं नाव घेतलं जातं ते मुख्यतः नाटककार, विनोदकार आणि वाङ्मय समीक्षक म्हणून। त्यांच्या पदरचनेनं ज्याप्रमाणे रंगभूमीवरच्या संगीताला वेगळं आकर्षक वळण लावलं त्याचप्रमाणे त्यांच्या संवादलेखनानं मराठी नाटकातल्या संवादांमध्ये खटकेबाजपणा आणि कोटित्व आणलं। त्यांचं सुदाम्याचे पोहे हे पुस्तक मराठीचा बहुमोल वाङ्मय ठेवा आहे। आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार महादेव विश्वनाथ धुरंधर यांचं निधन झालं 1 जून 1944 रोजी। अंध तसंच मूकबधीर असूनही कलाशाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती आणि समाजसेविका हेलन केलर यांचं निधन झालं 1 जून 1968 रोजी। ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांचं निधन झालं 1 जून 1998 रोजी। हे होते आजचे दिनविशेष। पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये। नमस्कार।
1: दिनविशेष आपण ऐकत होतात, याचं संकलन केलं होतं सचिन प्रभुणे यांनी। दिनविशेष आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। सकाळचे 7:01 झालं आहे। आजचा सुविचार आपण ऐकणार आहोत। आजच्या सुविचारचे प्रायोजक आहेत 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दि शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी।
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।
1: आजचा सुविचार आहे, प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकायला हवं। आजचा सुविचार पुन्हा एकदा, प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकायला हवं। हा होता आजचा सुविचार।

0: आजचा सुविचार आपण ऐकलं आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दि शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत.
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95.

0: 1885 68 006
1: दहावी बारावी ते पदवी पर्यंत
2: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा
1: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
2: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
1: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
2: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
1: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश.
2: डिजिटल क्लासरूम,
1: साइट विजिट,
2: ST पास,
1: हॉस्टेलची सोय.
2: संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
1: मोबाईल 99 60 13 59 15
2: 021 62 22 45 45.

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
3: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवले, तुमच्यासारखं नाही फक्त आठवण करायची.
2: आणि कपडे?
3: अगं बाई, तू राहिलेस की हो?
2: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
3: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
2: हा, तुमच्यासारखं नाही फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
3: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
4: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
5: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
4: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
5: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
4: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.

सुमन कल्याणपूर यांना आपण ऐकत आहात. यानंतर 7:10 पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: वॉचमॅन वॉचमॅन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: दूर दूर सर्व दूर रानावन रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
0: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
2: आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन। समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन। सात्विक चिराग जोडीला सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद। आयपीएलचं जेतेपद रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला। आणि राज्याच्या विविध भागात आज पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्र्यांचा सल्ला। आता सविस्तर बातम्या। भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं। त्या 89 वर्षांच्या होत्या। सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे। 28 जानेवारी 1937 या दिवशी अविभाजित भारतातल्या ढाका इथं सुमन कल्याणपूर यांचा जन्म झाला। गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं। सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई लग्नानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या। 1952 मध्ये ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली। केतकीच्या बनीसारखं भावगीत, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपल्यासारखी अंगाई, कवळण, विरहगीतं, भावगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला। भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं। अजहून आहे बालमा, ठेहरीये होश में आलू, न तुम हमें जानो सारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला। अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी, हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली। त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते। सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे। संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी भारत सरकारनं पद्मभूषणनं तर मध्य प्रदेश सरकारनं लता मंगेशकर पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं आहे। भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांनी सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त काल राज्यभरात त्यांना अभिवादन करण्यात आलं। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं। अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातल्या चौंडी या अहिल्यादेवींच्या जन्मगावी आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह अन्य मंत्री आणि आमदार उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मूल्यांचा प्रसार अहिल्यादेवींनी आपल्या कार्यातून देशभर केला। त्यांच्या विचारांचा वारसा अंगीकारण्याची समाजाला गरज आहे।

0: असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी चौंडी इथल्या अभिवादन सभेत केलं. अहिल्यादेवींनी न्यायदानाची भक्कम व्यवस्था उभी केली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र महिला सैन्य तुकडी उभारण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदरांजली वाहिली. सोलापूर शहरात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा आणि आदर्श कार्यपद्धतीचा वारसा जतन करण्याचा संकल्प व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशहितासाठी समाजहितासाठी असामान्य कार्य करणाऱ्या विविध ठिकाणच्या नागरिकांच्या कार्यातून आपल्याला नवी प्रेरणा मिळते असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात कार्यक्रमात केलं. समाजासाठी निस्वार्थ वृत्तीने काम करणाऱ्या विविध व्यक्तींचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं ते म्हणाले. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. आपल्या छंदासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहणं गरजेचं आहे असं सांगून विद्यार्थ्यांनी सुट्टीचा उपयोग यासाठी करावा असं पंतप्रधान म्हणाले. तारांगण पाहायला जाणं किंवा खगोलशास्त्र मंडळाचं सदस्य होणं अशा गोष्टी अवश्य करा असं सांगताना पंतप्रधान म्हणाले.
1: साथियो, रात में तारों को निहारना अपने आप में अद्भुत अनुभव होता है. ज्योतिर्विद्या परिसंस्था भी एस्ट्रोनॉमी के सबसे पुराने संस्थानों में से एक है. यहाँ ऑब्जर्वेशनल फैसिलिटीज के साथ साथ बुक्स लाइब्रेरी और टेलीस्कोप लाइब्रेरी की सुविधा भी है. मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाए.
0: पुण्यातील ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा उल्लेख पंतप्रधानांनी कालच्या भागात केला. याबाबत बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे म्हणाले.
2: 1944 साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या अगणित सभासदांनी केलेल्या कामाची ही पोचपावतीच म्हणायला लागेल. इंग्रजी राजवटीत खगोलशास्त्राचा अभ्यासक्रमातून काढून टाकल्यामुळे पुण्यातील काही नामवंत लोकांनी एकत्र येऊन ज्योतिर्विद्या परिसंस्थेची स्थापना केली. आकाश दर्शनाचे कार्यक्रम, प्रदर्शने, वेधशाळांच्या अभ्यास सहली, खगोलशास्त्रीय अभ्यास वर्ग अशा अनेक माध्यमातून वर्षभर खगोलशास्त्राचा प्रसार चालू असतो. तसेच निरीक्षणासाठी वेगवेगळ्या दुर्बिणी संस्थेकडे आहेत, पण सभासदांसाठी पुस्तके आणि दुर्बिणी यांची लायब्ररी पण आहे. सभासदांच्या अभ्यासासाठी लोकमान्य टिळकांच्या केसरीवाड्यावरती संस्थेची स्वयंचलित दुर्बीण असून त्यातून रूपविकारी ताऱ्यांची निरीक्षणे घेतली जातात. लघुग्रहांच्या विधानांचीही निरीक्षणे घेतली जातात. त्याचप्रमाणे उल्का वर्षावाची पण निरीक्षणे ज्योतिर्विद्या घेते. ही सगळी निरीक्षणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवली जातात. जगभराचे खगोल निरीक्षक त्यांचा वापर करतात.
0: सध्या देशाच्या अनेक भागात कडक उन्हाळ्याची स्थिती आहे. अशा वेळी नागरिकांनी सतत थोडं थोडं पाणी पीत राहावं आणि सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवून त्याप्रमाणे राहणीमानात बदल करावा असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महायुतीचं जागावाटप काल ठरलं. भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2 जागा लढवेल. भाजपा नागपूर, अहिल्यानगर, धाराशिव, जळगाव, सोलापूर, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि सातारा सांगली या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवेल. तर शिवसेना ठाणे, नाशिक, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ या मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 2 जागा लढवेल. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यानं आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला असून तपासासाठी सीआयडीची 5 विशेष पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं जेतेपद मिळवलं. काल झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात सात्विक आणि चिरागनं इंडोनेशियाच्या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं सलग दुसऱ्या वेळी अजिंक्यपद पटकावलं. अहमदाबाद इथं

0: अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघावर 12 चेंडू आणि 5 गडी राखून विजय मिळवला. बंगळुरू संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत गुजरात टायटन्सला 155 धावांवर रोखून धरलं. यात वॉशिंग्टन सुंदरनं केलेल्या नाबाद 50 धावांचा समावेश आहे. विराट कोहलीनं फटकवलेल्या नाबाद 75 धावा निर्णायक ठरल्या. विराटला सामनावीर तर वैभव सूर्यवंशीला मालिकावीर घोषित करण्यात आलं. राज्यात काही भागात आजपासून वादळी पावसाची शक्यता असली तर त्याचा मोसमी पावसाशी कोणताही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळमध्ये पोहोचलेला नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. योग्य आणि स्थिर पावसाची खात्री झाल्यानंतरच पेरणीचं नियोजन करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. सात्विक चिराग जोडीला सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद. आयपीएल जेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला. आणि राज्याच्या विविध भागात आज पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्र्यांचा सल्ला. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: 103.1 MHz या FM लहरींवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणी सातारा केंद्र आपण ऐकता आहात.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.

सुमन कल्याणपुरी यांना आपण ऐकत होता. तर रचना होती पी सावळाराम यांची. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. 7:25 होत आहेत. दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रियातज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: थँक्यू डॉक्टर. एखादा पेशंट तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्याच्या मुखाचं आरोग्य बघितल्यानंतर तुम्हाला लगेच समजत असेल की हे कॅन्सरकडे जाणारं लक्षण आहे, तर पहिल्या स्टेज मधला किंवा दुसऱ्या स्टेज मधला किंवा तिसऱ्या स्टेज मधला हे तुम्ही कसं काय पडता येतात?
2: मी असं समजवतो पेशंटला, हे स्टेज आहे ना हे डॉक्टरचं लँग्वेज आहे. जर एक डॉक्टरला दुसरा डॉक्टर सांगायचं आहे की हा बिमारी कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि शॉर्ट संक्षेपात सांगायचं तर आपण स्टेजचा प्रक्रिया वापरतो. मी का सांगतोय, कारण की आपल्या भारतामध्ये मोर देन 70% स्टेज फोर आहे. आणि एकदा मी तुम्हाला सांगितलं की स्टेज फोर कॅन्सर आहे, मनो ही सायकोलॉजी असते ती एकदम म्हणजे कॅन्सर म्हणजे डेथ असं लोकांना असं वाटतं.
1: कॅन्सर या शब्दालाच लोक पहिल्यांदा घाबरतात.
2: त्यामुळे हे जे स्टेज असतात ना हे डॉक्टर कम्युनिकेशन लँग्वेज आहे, त्याचं जास्त आपल्याला इम्पॅक्ट डोक्यामध्ये आपल्याला नाही करायचंय. आपण कसं समजतो की स्टेज वन, स्टेज टू, स्टेज थ्री, स्टेज फोर आहे, जे डिफरंट टेक्निकल त्यामध्ये पॉइंट असतात. ते 2 सेंटीमीटर जास्त आहे तर स्टेज टू आहे, 2 सेंटीमीटर कम आहे स्टेज ओरल कॅन्सर मध्ये. जर तोंडामध्ये कॅन्सर आहे आणि गळ्यामध्ये गाठ पसरलेली आहे तर ते स्टेज थ्री आहे. तोंडामध्ये आहे, हरड्यामध्ये घुसलेले आहेत तर ते स्टेज फोर आहेत. करेक्ट. पण स्टेज फोर म्हणजे ट्रीटमेंट नाही असं नाही, आपण ट्रीटमेंट चांगल्या पर्यंत करू शकतो. स्टेज वन मध्ये 90% ऑफ ऑल दी ओरल कॅन्सर्स आर क्युरेबल, दे विल लिव्ह अ नॉर्मल लाईफ. ओके. अँड इवन स्टेज फोर 60% ऑफ ऑल दीज कॅन्सर्स दे कॅन लिव्ह अ नॉर्मल लाईफ.
1: पेशंटला समुपदेशनाची गरज असते. जेव्हा खरं तर कॅन्सर हा शब्द तुमच्याकडून ऐकला जातो की तुम्हाला कॅन्सर झालाय, तेव्हा खरं तर पेशंट खूप कोलॅप्स होतो, कारण का पैशांचा खेळ तिथे असतो. पुन्हा आपली म्हणजे तुम्ही सुरुवातीला सांगितलं तसं कुटुंब सगळं त्याचं उद्ध्वस्त होणार असतं, कारण तो कमावता माणूस.

0: असतो, तर त्याला समुपदेशनाची, त्याला धीर देण्याची ऍज अ डॉक्टर म्हणून तुम्ही जबाबदारी निभावता.
1: येस. आणि मला कुणीतरी सांगितलंय की जे पण इंग्लिश मध्ये स्टेटमेंट बट च्या आधी येतो तो आदमी दुर्लक्ष करतो, आणि बट चा नंतर येतो तो बरोबर त्याला स्ट्रेस देतो. एक्झाम्पल, तुम्हाला कॅन्सर, यू हॅव कॅन्सर बट इट इज क्युरेबल.
0: अच्छा.
1: तर आपण हे इन्फॉर्मेशन त्याला दिली की तुम्हाला कॅन्सर आहे पण स्ट्रेस इज ऑन क्युरेबल, तुम्हाला पूर्णपणे ठीक करता येणार.
0: अच्छा.
1: आणि आपल्या इंडियामध्ये

0: इट इज क्युरेबल.
1: अच्छा.
0: तर आपण ही इन्फॉर्मेशन त्याला दिली की तुम्हाला कॅन्सर आहे पण स्ट्रेस इज ऑन क्युरेबल, तुम्हाला पूर्णपणे ठीक करता येणार.
1: अच्छा.
0: आणि आपल्या इंडियामध्ये ही चांगली गोष्ट काय आहे की आपल्याकडे सोशल सपोर्ट खूप चांगली आहे. आजही माझ्याकडे पेशंट येतो त्याच्या बरोबर चार लोक उभे राहतात. फर्स्ट ओपीडीला चार उभे राहतात, ऑपरेशनला दहा उभे राहतात, ऑपरेशन नंतर दोन तीन लोक असतात. ऍज कम्पेअर टू जे वेस्टर्न वर्ल्ड त्यामध्ये कोणीही नसतं, खूप कमी लोक असतात. आपल्या भारतामध्ये सोशल सपोर्ट खूप चांगला आहे आणि सोशल सपोर्ट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल तुमच्या सर्व्हायवल मध्ये, तुमच्या ट्रीटमेंट मध्ये, तुमच्या कॉम्प्लिकेशन मध्ये. सोशल सपोर्ट लागते, तुमचा धीर लागतो की तुम्हाला हे एक्झाम आहे, एक्झामची प्रिपरेशन करायची आहे, एक्झाम पास करायची आहे आणि त्यानंतर मजा करायची आहे. हे सिम्पल लँग्वेज मी पेशंटला सांगतो. हे बोलणं आसान आहे, आय अग्री, पण आपल्याला ह्याच प्रकारेच लोकांना दर दिवशी दर हफ्ते त्यांना आपला सपोर्ट करावा लागतो. हे मोटिवेशन नाही आहे,
1: धीर देणं,
0: हे डिसिप्लिन आहे. मोटिवेशन म्हणजे एक दिवस आपण सांगतो काय नाही होऊन जाणार आणि सेकंड थर्ड दिवस तुम्ही आहेच नाही, असं नाही आहे. आपल्याला रोज त्याला मोटिवेशन करावं लागणार, त्याला डिसिप्लिन करावं लागणार.
1: नक्कीच. डॉक्टर, असं काही आहे का की अगदी मला काहीतरी तोंडामध्ये दिसलंय आणि मी तुमच्याकडे आले असं क्विक येणारे पेशंट्स आहेत का की फार कमी येतात? आता तुम्ही म्हणालात की बऱ्याच लोकांमध्ये स्टेज फोर पर्यंत कॅन्सर गेलेला असतो मुखाचा आणि तेव्हा लोक तुमच्याकडे येतात, तर ही जी जागरूकता आहे ती थोडी कमी आहे का लोकांमध्ये?
0: जागरूकता कमी आहे, त्याला आपण अवेअरनेस म्हणतो. तीन एज इम्पॉर्टंट आहे प्रिव्हेन्शन मध्ये आणि ट्रीटमेंट मध्ये. फर्स्ट इज अलर्टनेस, म्हणजे तुम्हाला माहित नाही तुमच्या रुग्णामध्ये कॅन्सर आहे. असे लोक असतात, मला माहित नाहीये, पेन होत नाही, दर्द होत नाही, त्यामुळे मला माहित नाही की अल्सर्स आहे. पण जेव्हा एकदा एखादा वेळी तुम्ही डेंटिस्टकडे गेला तर सांगितलं की अल्सर आहे तुमच्याकडे तोंडामध्ये, तेव्हा तुमचं ध्यान जातो की तिथे अल्सर आहे. सेकंड इज ऍक्सेसिबिलिटी, तुम्हाला तुमच्याकडे अल्सर आहे पण कोणाला दाखवायचं मला कळत नाहीये. ऍव्हरेज स्टडीमध्ये आपल्याला सांगितलंय की एक पेशंटला 100 किलोमीटर ट्रॅव्हल करायला लागतो कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी. ऍव्हरेज इट कॅन बी 1000 किलोमीटर्स. जेव्हा मी टाटा हॉस्पिटलला होतो, लोक यूपी, बिहार, वेस्ट बंगाल तिथून यायचे. तर ऍक्सेसिबिलिटी हे आता चांगलं झालंय ऍज कम्पेअर टू प्रिव्हियसली. जेव्हा टाटा 10 वर्षाआधी मी टाटाला होतो, आता ऍक्सेसिबिलिटी वाढलेली आहे पण तरी पण ऍव्हरेज 100 किलोमीटर्स. थर्ड इज अफोर्डेबिलिटी, वी आर स्टील डेव्हलपिंग कंट्री. आपल्याकडे टाटा मेमोरियल सेंटर सारखे सेंटर्स आहेत पण एकदम रुरल एरियामध्ये नाहीये. मुंबईमध्ये आहे, वाराणसीमध्ये आहे, वायझॅग मध्ये आहे, त्यानंतर खासगी हॉस्पिटल्स आहेत. पण जे लो सोशिओ इकॉनॉमिक जे पेशंट असतात, रॅशन कार्ड केसरी असतो, ते कुठे जाणार? त्यासाठी आपण हे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आहेत, त्यामध्येही आपण आपला सेवा देतो. तिथे आपण ओपीडीही करतो आणि सर्जरीही करतो.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, आता तुम्ही जे आपण मगासपासून बोलतोय की आपल्या तोंडामध्ये अल्सर होतो, असे चट्टे दिसायला लागतात, असा एखादा छोटासा, आणि तुम्हीच आता सांगितलं की लोकांना खरं तर कळत नाही की आपण नेमकं कोणाकडे जायचं, तर आम्हाला हे सांगा की असा काही चट्टा दिसला तर आपल्या फॅमिली डॉक्टरकडे किंवा नेमकं कोणाकडे आपण जायचं?
0: फर्स्ट स्टॉप विल बी डेंटिस्ट.
1: अच्छा.
0: कारण की आहे ना, 0.05% ऑफ ऑल दी अल्सर्स आर कॅन्सर. म्हणजे नॉर्मली तो कॅन्सर नसतो, त्यामुळे आपण डायरेक्टली कॅन्सर जनकडे जायचं नाही, पहिले डेंटिस्टकडे जायचं. तो एकदा बघणार, त्याला कळणार की हे कोणता कॅन्सरचा प्रकार आहे, कोणता कॅन्सरचा प्रकार नाही आहे. 2 हफ्ते तो थांबणार अल्सर ठीक होण्यासाठी. त्यांनी ठीक होत नाही, त्यानंतर आपण पुढे एस्केलेट करू शकतो. आपल्याकडे गव्हर्नमेंट हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल आहे, आपल्याकडे जे जे हॉस्पिटल आहे, सायन हॉस्पिटल आहे, हे सगळे गव्हर्नमेंट हॉस्पिटल कॅन्सर मध्ये स्पेशल असतात, त्यांच्याकडे आपण जाऊन दाखवू शकतो. पण फर्स्ट स्टॉप विल बी डेंटिस्ट ऑर अ फॅमिली फिजिशियन.
1: अच्छा. डॉक्टर, मला सांगा की तुमच्याकडे पेशंट आला, डिटेक्ट झाला कॅन्सर, त्याच्यानंतर तुमची उपचार पद्धती काय होते? जर आता आपण म्हणालात की एखादा चट्टा आहे आणि तो अगदी सुरुवात आहे कॅन्सरची, अशा पेशंटना तुम्ही उपचार पद्धती काय वापरता किंवा त्याच्या पुढे गेला असेल, जसं तुमच्या भाषेमध्ये स्टेज 3 किंवा 4 गेला असेल, तर त्यांच्यासाठी उपचार पद्धती काय असते?
0: पहिले आपल्याला फर्स्ट आपल्याला हे डिफाईन करायचं की त्यामध्ये कॅन्सर आहे. आमची जजमेंट आणि आमची एक्सपिरियन्स किती असला तरी पण तो डॉक्युमेंटेशनला पुरा पडत नाही, तर त्यामुळे आपल्याला त्याला बायोप्सी करावी लागते. आपल्याला वाटलं की हे अल्सर आहे, आपल्याला वाटतं की हे कॅन्सर निघू शकतो, more than 50% वी गो फॉर बायोप्सी. बायोप्सी म्हणजे काय असतं? छोटा तुकडा काढतो आपण आणि तो तपासणीसाठी पाठवतो, आणि जे पॅथोलॉजिस्ट असतात ते मायक्रोस्कोपच्या खाली त्याला

0: आणि त्यामुळे आपल्याला कळतं की त्यामध्ये कॅन्सर आहे की नाही. तर कॅन्सर असला तर नेक्स्ट स्टेप इज तो पसरलेला आहे का, त्यासाठी आपण सिटी स्कॅन किंवा पेट स्कॅन करतो. जर स्टेज 1, 2, 3 असेल तर आपण सिटी स्कॅन करतो. आपल्याला वाटलं स्टेज 4 आहे अजून कुठे पसरलेला असेल तर आपण पेट स्कॅन करतो, कारण की ट्रीटमेंट सगळ्यामध्ये चेंज होते.
1: बरोबर. तो पसरतो म्हणजे कुठे कुठे डॉक्टर पसरतो, काय अफेक्ट बाकीचे अवयव काय अफेक्ट होतात त्याच्यामुळे?
0: जर ओरल कॅव्हिटी आणि हेड नेक कॅन्सर असला तर फर्स्ट नेक मध्ये तुम्हाला गाठी आढळणार.
1: अच्छा.
0: गाठी मोठे मोठे होणार. एक्झाम्पल तुमचे दात खराब आहे तरी पण तुमचा गाठ मोठा होणार. हे जे गाठ असतात ना ते फिल्टर असतात, तुम्हाला तुमच्या इन्फेक्शनला कॅन्सरला पकडतात आणि त्याला पसरू देत नाही. करेक्ट. पण आफ्टर सम टाइम त्यामध्ये तो कॅन्सर घर बनवतो.
1: अच्छा.
0: आणि तो मोठा होतो.
1: थायरॉइड ग्रंथी डॉक्टर म्हणताय तुम्ही, त्या वेगळ्या आहेत.
0: लिम्फ नोड्स, इंग्लिश मध्ये लिम्फ नोड्स म्हणतो आपण. गाठी गाठी असतात, 30-40 गाठी असतात एक साइड मध्ये.
1: त्या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये असतात?
0: तुमच्या माझ्याकडे आहे.
1: अच्छा.
0: ते फिल्टर आहेत इन्फेक्शन स्प्रेड स्टॉप करण्यासाठी, इव्हन कॅन्सर स्प्रेड स्टॉप करण्यासाठी. पण एक वेळानंतर कॅन्सर हावी होतो आणि त्यामध्ये घर बनवतो.
1: अच्छा.
0: तो मोठा होतो. त्यामुळे इथे सगळे गाठी आपल्याला जर तुम्ही हात लावला तर कडक कडक गाठी आढळतात.
1: अच्छा. मग त्या गाठी काय दिसतात, म्हणजे कॅन्सर पेशंट मध्ये काय होतं नेमकं?
0: तर बाहेरून तुम्हाला असं काही समजणार नाही, पण स्वतः तुम्हाला समजणार की गाठी मला आलेली आहे, कडक गाठी आहे, हलत नाही आहे.
1: अच्छा.
0: पेन करत नाही पण फक्त गाठी असतात.
1: अच्छा.
0: हा. आणि ते ग्रो होतात.
1: बरोबर.
0: अँड नेक्स्ट स्टॉप इज लंग्स. इथून नेक्स्ट स्टॉप सर, तर गाठीच्या ऐवजी मोस्ट कॉमन डिस्टंट मेटास्टेसिस आपला टेक्निकल वर्ड आहे, म्हणजे जर तोंडामध्ये कॅन्सर आहे अजून कुठे पसरलेल तर फर्स्ट स्टॉप इज लंग्स आफ्टर नोड्स. तर लंग्स मध्ये जर बिमारी गेली तर तो स्टेज 4 आणि अबव्ह झाला.
1: आपल्या श्वासनलिकेला काही त्रास होतो या कॅन्सरचा?
0: ओल्ड कॅन्सर नाही, ओल्ड कॅन्सर नाही होत. पण श्वासनलिकाचे डिफरंट कॅन्सर असतात. लॅरेंजियल कॅन्सर पण म्हणतो ते व्होकल कॉर्ड स्वरयंत्र असतात त्यामध्ये येतो. तर त्यामध्ये आलं तर आपला स्वरयंत्रही कधी कधी काढावा लागतो. आता नवीन प्रकार आहे त्यामध्ये किमो आणि रेडिएशन दिलं तरी पण तो चांगला होतो.
1: अच्छा. आणि मग त्याच्या पुढची उपचार पद्धती तुमची काय असते? आता तुम्ही केमो म्हणालात तर केमोलाही लोक खूप घाबरतात, खरं तर खूप पेनफुल असतं असंही म्हटलं जातं, तर काय नेमकं आहे?
0: पहिले आपण बायोप्सी करतो हे कळायला की कॅन्सर आहे की नाही. जर कळलं कॅन्सर आहे आपण सिटी स्कॅन पेट स्कॅन करतो, त्यावर अवलंबून आहे पुढची ट्रीटमेंट. जर हे फक्त लोकल इथेच आहे अजून कुठे पसरलेला नाही तर आपण सर्जरी करून त्याला काढून टाकतो. इथे आहे आणि फक्त गळ्यामध्ये पसरलं आहे तरी पण आपण काढतो आणि गळ्याची गाठे काढतो आणि ते होऊन त्याला की मोस्टली रेडिएशन किमोची गरज नसते ओल्ड कॅन्सरमध्ये. जर ते पसरलेलं अजून कुठे आहे म्हणजे लंग मध्ये गेलेलं आहे, बॅक स्पाइन मध्ये गेलेला आहे, तर आपण त्याला किमो द्यावा लागतो आणि त्यावेळी आपण ते क्युरेटिव्ह नसतो.
1: अच्छा. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत.
2: नमस्कार श्रोते हो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी तुमची आमची आकाश

शिकवणी। श्रोते हो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो। मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर। आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com। श्रोते हो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत। तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं। आमचा ईमेल लिहून घ्या, सातारा किसान। स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com। तेव्हा आपल्या ईमेलची, आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय।

0: 103.1 मेगाहर्ट्ज एफएम लहरींवर तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणी सातारा केंद्र आपण ऐकता आहात. 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्लॅनेट फर्निचर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
4: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
5: नमस्ते.
4: आपण बघतोय सध्या युद्धाचा परिणाम आपल्याला अनेक गोष्टींवरती दिसून येतोय. तर आपण जेव्हा ब्रँडेड फर्निचरचा विचार करतो त्यावेळेला काही फर्निचर हे बाहेरच्या देशातून सुद्धा मागवलं जातं. मग या सगळ्याचा परिणाम आपल्याला सुद्धा दिसून येतोय का? रॉ मटेरियलवर काही परिणाम झालाय का? फर्निचरवर काही परिणाम झालाय का? किमती वाढ का? आणि या सगळ्यामध्ये प्लॅनेट कशा पद्धतीने काम करतंय याबद्दल सांगा.
5: तर याच्यामध्ये कसं आहे की बेसिकली दोन गोष्टी आहेत. एक तर तुमचा वॉर इफेक्ट आणि सेकंडरी काय आहे की BIS एक म्हणून कन्सेप्ट आहे की जे आपलं इंडियन गव्हर्नमेंटनं आता कंपल्सरी केली आहे फर्निचर सेक्टरवरती. त्याला अजून थोडासा 5-6 महिन्याचा टाइम पिरियड आहे पूर्ण कंपल्शन व्हायला. वॉरचा इफेक्ट म्हणजे काय होतंय की त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट कॉस्ट, त्याच्यानंतर फ्रेट जे आहेत बाहेरनं मटेरियल येणारे रॉ मटेरियल आहेत त्याचे कॉस्टिंग वाढलेले आहेत. त्याच्यामुळे सुद्धा कॉस्टला भरपूर फरक पडलाय. ऑलमोस्ट तुम्ही विचार करायला झाला तर 20% पर्यंत फरक पडलाय. तसंच आता BIS मुळे काय झालंय की नवीन मटेरियल मागवणं सुद्धा तेवढं इझी राहिलेलं नाही. त्याच्यामध्ये सुद्धा थोडेसे कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे त्याची पण कॉस्ट वाढलेली आहे. इव्हन काही ब्रँडेड कंपन्या आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या कॉस्ट मध्ये हाईक केलेली आहे. तसा सिनारिओ बघता आता चालूला कॉम्प्लिकेटेड आहे. तरी पण परचेस चालू राहायला पाहिजे, लोकांना सर्व्हिस देता आली पाहिजे. याच्यासाठी आम्ही बॅकएंडला बऱ्यापैकी काम करून ठेवलेलं होतं की याच्यामध्ये आम्ही इन्व्हेंटरी बऱ्यापैकी मागवलेली होती की जी अजून आमच्याकडे 2-3 महिने चालेल आणि कमीत कमी लोकांना कॉस्टचा फरक पडेल. ठीक आहे, आता 20-25% वाढलेत पण तेवढा इफेक्ट न करता कमीत कमी कसा करता येईल त्याप्रमाणे आपण काम करतोय. आणि त्या जुन्याच रिझनेबल प्राइसेसला आपण मटेरियल अव्हेलेबल ठेवलंय. फक्त थोडासा डिलिव्हरी टाइम आपण म्हणतो तो थोडासा वाढलेला आहे.
4: याबद्दल अजूनही बोलूयात पण त्याआधी श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी ब्रँडेड फर्निचरसाठी तुम्ही सुद्धा भेट देऊ शकता प्लॅनेट फर्निचरला. ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. जाधव सर, तर हे सगळं अजून साधारणतः किती दिवस चालू राहणार आहे किंवा या किमती अशाच वाढलेल्या राहतील का पुन्हा किमती घसरण्याचे चान्सेस सुद्धा आहेत?
5: त्याच्यामध्ये किंमत कमी व्हायचे चान्सेस फार कमी वाढतात. कारण एकंदरीत तुम्ही इंटरनॅशनल सिच्युएशन बघितली तर तेवढं इझी नाहीये. तर प्राइसिंग कमी कधी होईल की अगदीच डिमांडला शॉर्टेज झालं, मटेरियल स्टॉक आहे ते क्लिअर करणं आहे, लिक्विडिटी क्रंच आहे, तर त्याच्यामध्ये प्राइसिंग कमी होऊ शकतात पण ते चान्सेस कमी आहेत. फक्त काय की आम्ही त्याच्यात काय काळजी घेतोय की एकदम एक्स्ट्रीम न वाढवता हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये प्राइसेस कशा वाढतील आणि त्या कस्टमरला कशा सस्टेन होतील. आता इम्पोर्टेडच्या आयटमचा

0: मग तर आम्ही काय केलं की आम्ही लोकल सोर्सिंग किंवा आपल्या इथं मॅन्युफॅक्चरिंग जास्त काय करता येईल की ज्याच्यामुळे कॉस्टला तेवढा इम्पॅक्ट पडणार नाही त्याच्यावरती बॅकएंड आमचं काम चाललं आहे. त्यामुळे एनी हाऊ आपल्या कस्टमरला तेवढा मेजर इम्पॅक्ट पडणार नाही, जेवढा बाकीच्यांना पडेल तेवढा आपल्या कस्टमरला पडणार नाही.
1: आणि आपल्याकडे सुद्धा आपण प्रोडक्शन जे आपलं स्वतःचं आहे ते चालू ठेवलेलं आहे, सो आपल्याकडची व्हरायटी सुद्धा लोकांना बघायला मिळणार आहे.
0: त्याच्यात आम्हाला पण एक मोठा चान्स आहे की आपला त्याच्यामध्ये एक्सपान्शन करता येईल, अजून व्हरायटी वाढवता येईल, अजून बाहेरचं मटेरियल त्याला कॉम्पिटेटिव्ह मटेरियल आपल्याला देता येईल. कारण आता जी नवीन येणारी मटेरियलची कॉस्ट आहे ती हायर साईडला आहे. आता याच्यामध्ये अगोदर प्रॉब्लेम काय व्हायचा की आपलं मटेरियल आणि त्यांचं मटेरियल जरी आपण सेम क्वालिटी बघितली तरी त्यांची प्राइस कमी यायची, त्यामुळे आपल्याला तिकडून मटेरियल मागवायला लागायचं. पण आता त्याला काय होणार आहे की प्राइस त्यांची हायर साईडला आल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मटेरियलला सेल वाढेल आणि त्याचा बेनिफिट आपल्या मॅन्युफॅक्चरिंगला पण चांगला होईल.
1: म्हणूनच श्रोते हो, फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 3, 91 56 77 70 3, 9156 77 7003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषय सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
1: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
1: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात. प्लॅनेट फर्निचर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 103.1 MHz FM लहरींवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आकाशवाणी सातारा केंद्र आपण ऐकता आहात.

0: यांची गीतरचना आपण ऐकत होतात. बाळ कर्वे यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत गायलं होतं चंद्रशेखर गाडगिळी यांनी.
1: अधिक मास अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव. चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह मग अधिक मासात अधिक फायदा. तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये. म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.
2: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
3: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
2: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. प्रवेश सुरू.
3: संपर्क 83 29 72 94 98.

0: सुमन कल्याणपूर यांना आपण ऐकत होतात. रचना होती शांताराम नांदगावकर यांची आणि संगीत होत दशरथ पुजारी यांचं.
1: आदेश्वर ज्वेलर्स सुवाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेट, सातारा.
2: रोज रोज हवे हवे,
3: ताजे ताजे, नवे नवे,
2: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
4: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार

0: माणिक वर्मा यांना आपण ऐकत होता. ही रचना होती संत नामदेव महाराजांची आणि संगीत होतं बाळ माटे यांनी दिलेलं.
1: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. एनबीए मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, एमएसबीटी ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
2: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
1: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
2: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
3: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे.
4: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर सातारा.

0: ठिकाणी मी कचरा टाकणार नाही अशी शपथ मी घेतली आहे.
1: सार्वजनिक ठिकाणी आम्ही कचरा टाकणार नाही अशी शपथ आम्ही पण घेतली आहे.
2: चला परिसर स्वच्छ करूया,
0: देशाचा आवाज बनूया,
1: एकीने आपला सातारा स्वच्छ बनूया.

0: के लगातार दूसरी बार आईपीएल चैंपियन बनने को सभी अखबारों ने सचित्र प्रकाशित किया है।
1: और अंत में मुख्य समाचार एक बार फिर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नई दिल्ली में म्यांमार के राष्ट्रपति ऊ मिन आउलाइन के साथ वार्ता करेंगे। 10 राज्यों से राज्यसभा की 24 सीटों के लिए द्विवार्षिक चुनावों की अधिसूचना आज जारी की जाएगी। केंद्र उर्वरकों के संतुलित और सही उपयोग को बढ़ावा देने के लिए आज मध्य प्रदेश के रायसेन जिले से खेत बचाओ अभियान आरंभ करेगा। पश्चिम बंगाल के मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी आज 35 नए मंत्रियों को शामिल कर मंत्रिमंडल का विस्तार करेंगे। प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपुर का मुंबई में निधन। और क्रिकेट में रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु ने गुजरात टाइटंस को 5 विकेट से हराकर आईपीएल खिताब जीता। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
2: आकाशवाणी सातारा केंद्र सोबत 103.1 मेगाहर्ट्ज एफएम लहरींवर तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर सकाळचे 8:15 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची।
3: गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तडफदार तनया आणि तुम्ही ऐकत आहात
4: ओळख बाजारपेठेची। इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे
3: फ्रेंड्स, 10वी म्हणजे आयुष्यातला टर्निंग पॉइंट, करिअरला दिशा देणारं वर्ष। माझा भाचा आता 10वीतच आहे, पण आपण डॉक्टर व्हायचं हे त्याने लहानपणापासूनच ठरवलंय आणि त्यासाठी त्याच्या आई बाबांचा फुल सपोर्ट आहे। फक्त प्रश्न होता तो त्याच्या तयारीसाठी साताऱ्यातील खात्रीशीर इन्स्टिट्यूट कोणती ह्याचा। मी आधी बऱ्याच जणांकडून फॉक्सन एज्युकेटर बद्दल ऐकलं होतं, त्यामुळे मी वायसी कॉलेज समोर कमाठीपुरा कमानीच्या बॅक साईडला ए स्क्वेअर हाईट्स मध्ये 3rd फ्लोरवर असणाऱ्या फॉक्सन एज्युकेटर मध्ये गेले। इन्स्टिट्यूटचे संचालक यतीश जाधव सरांकडून मी ऍडमिशन विषयी सविस्तर माहिती जाणून घेतली। नमस्कार सर।
5: नमस्कार
3: सर, आम्हाला आपल्या इन्स्टिट्यूट बद्दल जरा जाणून घ्यायचं होतं।
5: मी 3-4 वर्ष झाली फॉक्सन एज्युकेटर्स ही इन्स्टिट्यूट चालवतोय। मी स्वतः बीटेक आहे। आमच्याकडे 11वी आणि 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी MHT, CET, NEET, JEE, NDA, ऑलिम्पियाड अशा सारख्या परीक्षांची तयारी करून घेतली जाते।
3: ओके, पण ह्यातल्या परीक्षा कोणकोणत्या अभ्यासक्रमासाठी असतात
5: सांगतो। ज्या विद्यार्थ्यांना डॉक्टर व्हायचं असेल त्यांच्यासाठी नीट ही ऑल इंडिया लेव्हलची एंट्रन्स एक्झाम आहे। ज्यांना इंजिनियर बनायचं असेल त्यांच्यासाठी ऑल इंडिया लेव्हल JEE मेन्स आणि JEE ऍडव्हान्स अशा 2 एक्झाम्स आहेत। ज्यांना आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये ऑफिसर व्हायची इच्छा आहे त्यांच्यासाठी NDA। महाराष्ट्रातले जेवढे इंजिनिअरिंग फार्मसी ऍग्रिकल्चरल कॉलेजेस आहेत त्यांच्यासाठी MHT, CET अशा परीक्षा असतात।
3: साधारणपणे या कोचिंग साठी केव्हा जॉईन व्हावं लागतं?
5: जनरली 11वी आणि 12वी करत असताना याची तयारी करून घेतली जाते। 8वी 9वी 10वी पासून सुद्धा आपण जॉईन होऊ शकता। माझ्या मते हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं फायद्याचं राहतं, कारण 8वी ते 10वीला म्हणजे स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमात फक्त Science 1 आणि Science 2 हे 2 विषय असतात। फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे विषय विद्यार्थ्यांना 11वीत गेल्यावरच कळतात।
3: ओके सर, या बॅचेसचं टायमिंग काय असतं?
5: JEE, NEET, NDA अशा सारख्या ज्या नॅशनल लेव्हलच्या एक्झाम्स आहेत ज्यांचा NCERT सिलेबस आहे, विद्यार्थी आमच्याकडे सकाळी 8:30 ते 6 वाजेपर्यंत थांबतात। जे विद्यार्थी रेग्युलर कॉलेज करून CET ची तयारी करतात त्यांच्यासाठी स्टेट बोर्डची बॅच 3 ते 6 आहे। 8वी 9वी 10वी यांच्यासाठी फाउंडेशन बॅच, त्यांचे बॅचेस आठवड्यातून 2 दिवस म्हणजे शनिवार आणि रविवार 3 असतात।
3: ओके सर, रिपीटर बॅचेस पण आहेत ना तुमच्या, तर त्याबद्दल काय सांगाल?
5: हा, काय होतं बऱ्याच वेळा JEE, NEET हे काय आहे हे बऱ्याच मुलांना माहितीच नसतं। मग आम्ही संपूर्ण वर्षाचा प्लॅन तयार करून देतो। NCERT बेस्ड फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीची तयारी करण्यावर भर देतो। या स्कोरवर MBBS, BAMS, BDS, BHMS, फिजिओथेरपी, नर्सिंग आणि व्हेटरनरी हे सगळे कोर्सेस अवलंबून आहेत। ही बॅच सकाळी 8:30 ते 6 आहे। CET मध्ये मार्क्स पडले नाहीत तर इंजिनिअरिंग, फार्मसी, ऍग्रिकल्चरल यामध्ये करिअर होऊ शकत नाही। भले बोर्डाच्या परीक्षेत 100% पडले तरी CET द्यावीच लागते। मग कमी वेळात जास्तीत जास्त तयारी आम्ही क्रॅश कोर्स मध्ये करून घेतो।
3: खरंच कोचिंग क्लासेसची भूमिका फार महत्वाची। मग

0: वेळेला तुमच्या क्लासेसचं वेगळेपण काय सांगाल?
1: स्ट्राइव्ह फॉर एक्सलन्स ही आमची टॅगलाईन आहे. आमच्याकडे एक्सपर्ट फॅकल्टी टीम आहे. आम्ही प्रत्येक धड्यावर 3 म्हणजे संपूर्ण वर्षात 500 टेस्ट घेतो. रोज मुलांचे संध्याकाळी 6 ते 11 डाऊट सॉल्व्हिंग स्टडी सेशन घेतो. प्रत्येक लेक्चर रेकॉर्ड होते आणि ते मुलांना ऍप वरती दिले जाते. आमची साताऱ्यातली एकमेव इन्स्टिट्यूट आहे जी स्टेट बोर्ड आणि NCERT दोन्हीचे लेक्चर्स देते. आमच्या क्लास मधल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं ऍडमिशन होईपर्यंत आमची जबाबदारी असते.
0: दॅट्स गुड सर. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्याल का?
1: घे ना, 930-92-76-874.
0: 930-92-76-874. थँक यू सर. सो फ्रेंड्स, आम्ही तर ठरवलंय इथंच ऍडमिशन घ्यायची. आणि तडफदार तनयाचा सल्ला असा की तुम्हीही एका उत्कृष्ट कोचिंग इन्स्टिट्यूटच्या शोधात असाल तर YC कॉलेज समोर कामाठीपुरा कमानीच्या मागे असणाऱ्या फॉक्सन एज्युकेटरला अवश्य भेट द्या आणि आपण बाजारपेठेतील अशीच उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात ओळख बाजारपेठेची. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकलात.
0: गुड मॉर्निंग.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.

0: 103.1 MHz या FM लहरीन वरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आकाशवाणी सातारा केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकता आहात. श्रोत्या, सकाळचे 8:25 होत आहेत. आता ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. वेदांत हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, वेदांत हेल्थकेअर सेंटर प्रस्तुत सांधेदुखीबद्दल सर्व काही या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. वेदांत हेल्थकेअर सेंटरचे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर अमोल ढवळे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
3: नमस्ते.
2: डॉक्टर क्षितिजा पंडित यांचा अभिप्राय आपण ऐकत होतो, त्यातलाच पुढचा भाग सुद्धा आज आपण ऐकणार आहोत आणि मग त्याबद्दल बोलणार आहोत.
4: ऑस्टिओआर्थरायटिस हा प्रकार असा आहे की शेवटी तो तुमचा सांधा जो बिघडलेला आहे तो तर काही आपोआप बरा नाही होणार. त्रास कमी झाला, पण जो तिथे प्रॉब्लेम होता तो तर कुठे जाणार नव्हता.
2: बरोबर.
4: पुन्हा दुखायला लागल्यानंतर मग डॉक्टर म्हणले की आता वय 70 आहे, तो भाग अतिशय महत्वाचा आहे आणि आणखीन याच्यामध्ये कुठलीही कॉम्प्लिकेशन झाली तर सगळे सर्जरीतले प्रश्नही वाढतात.
2: हो,
4: आता आपण करायला विचार करूया. डॉक्टरनी तर पूर्ण सहकार्य केलंच, पण त्यांचे म्हणजे त्यांची पूर्ण ऑपरेशनची टीम, अनेस्थेटिस्ट, इतर मदतनीस सगळी उत्तम होती. त्यांचा स्टाफ सगळा म्हणजे असिस्टंट डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, एक्सरे टेक्निशियन, नर्सिंग स्टाफ सगळ्यांनी खूप सुंदर सहकार्य केलं. अतिशय उत्तम रीतीने त्यांनी सहकार्य केलं.
2: ओके.
4: पण सगळं असलं, इव्हन रोबोटिक सर्जरी केल्यानंतर देखील ब्लड लॉस कमी होतो आणि रिकव्हरी फास्ट होते म्हणतात, म्हणून मी ती ठरवली होती. डॉक्टरांवर माझा पूर्ण विश्वास होता आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे नियमित व्यायाम आणि सकारात्मक दृष्टिकोन की दुखणार आहे ते आपल्याला थोडं सहन करायचंय, जे होत आहे त्याची तक्रार न करता त्या व्यायामावर लक्ष द्यायलाच लागतं. अतिशय रेग्युलर व्यायाम आधी पण केले मी, पूर्ण 1.5 वर्ष माझं गेलं. आम्हाला डॉक्टरनी सांगितल्यानंतर 1.5 वर्षांनी सर्जरी झाली. त्या 1.5 वर्षामध्ये जे मसल स्ट्रेंथनिंग केलं आणि वजन कमी झालं त्याचा फायदा झाला आणि त्या व्यायाम करण्याची मला सवय लागल्यामुळे मला पोस्ट ऑपरेटिव्हली सोपं गेलं.
2: बरोबर.
4: तुम्हाला सवय नसेल, आवडत नसेल तर मग प्रश्न येतात की मग तुम्ही नीट फिजिओथेरपी घेत नाही, नीट व्यायाम करत नाही आणि मग रिझल्ट चांगले मिळत नाहीत.
2: मग
4: तुम्ही म्हणता माझं ऑपरेशन नाही चांगलं झालं, असं नाहीये. त्या जेवढा डॉक्टरांचं आहे तेवढं तुमचं पूर्ण सहकार्य असेल आणि तुम्ही ते म्हणजे स्ट्रेंथनिंग मसल्स करायलाच पाहिजे, तिथे कुठलाही शॉर्टकट नाहीये त्याला काही.
2: अगदी खरं बोललात डॉक्टर क्षितिजा मॅडम. खूप छान वाटलं तुमचा हा सल्ला ऐकून आणि मला खात्री आहे श्रोत्यांना हा नक्कीच उपयोगी ठरेल. तुमच्या पुढच्या निरोगी आयुष्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमच्या या अभिप्रायाबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
4: धन्यवाद.
2: श्रोते हो, सांधेदुखी, त्यासंबंधित कोणतेही आजार, त्यावरील उपचार किंवा रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर अमोल ढवळे यांच्या वेदांत हेल्थकेअर सेंटरला सातारा इथे. संपर्क: 95185-68006, 95185-68006, 9518568006. डॉक्टर ढवळे सर, जसं त्यांनी सांगितलं की 1.5 वर्षानंतर अशी एक वेळ आली की सर्जरी करावी लागली आणि सर्जरीनंतर पेन होतं, पण तरी सुद्धा ज्या काही गोष्टी पोस्ट ऑपरेटिव्ह नंतर सांगितल्या जातात त्या त्यांनी फॉलो केल्या आणि बरेच जण हे करत नाहीत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
3: पंडित मॅडम या अतिशय सिन्सिअर पेशंट होत्या, म्हणजे जे काही सांगितलं ते त्यांनी सगळं पॉझिटिव्हली केलं आणि त्याचा नक्कीच फायदा होतो. म्हणजे ऑपरेशन नंतर पहिले काही दिवस हॉस्पिटलमध्ये असेपर्यंत आपल्याला पेन मॅनेजमेंट मोडॅलिटीजच्या व्हेरियस पद्धतीनं पेन आटोक्यात आणलं जात. मात्र जेवढं आपण लवकर हालचाली चालू करू तेवढा नंतरचा त्रास कमी होतो. त्यामुळे पहिल्या दिवसात काही जे काही आमच्या इथं असेपर्यंत फिजिओथेरपिस्टनं त्यांना जे शिकवलेले व्यायाम असतात ते त्यांनी मन लावून केले. थोडंसं दुखणं असतं जसं त्या म्हटल्या तसं, काही दिवस राहतं आणि ते, पण दर दिवसा गणिक दुखणं कमी येतं. पहिल्या दिवसांमध्ये आपल्याकडे पेन मॅनेजमेंट मोडॅलिटीज असतात कमी करायला, त्यामुळे पेशंट आनंदी असतो. मात्र नंतरचं पेन जे आहे हे थोडंसं पेशंटला सहन करावं लागतं. पण त्याचबरोबर जर पेशंटनी फिजिओथेरपी करणं सुरुवात केली, म्हणजे फिजिओथेरपिस्टकडे जाण्यापेक्षा स्वतःच ते शिकलेले व्यायाम केले, तर त्याची रिकव्हरी दिवसेंदिवस त्यांना जाणवते. आणि अजूनही मला आता मॅडमचे मेसेजेस येतात की आज मी हे केलं, आज

0: ते केलं, म्हणजे ते ऐकून म्हणजे आम्हाला आनंद होतो, म्हणजे की त्या त्यांच्या आयुष्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या करू शकतात याचा आम्हाला नक्कीच आनंद होतो.
1: म्हणूनच श्रोते हो, सांधेदुखी, त्या संबंधित कोणतेही आजार, त्यावरील उपचार किंवा रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता डॉक्टर अमोल ढवळे यांच्या वेदांत हेल्थ केअर सेंटरला सातारा इथे. संपर्क 95185-68006, 95185-68006, 9518568006. पुन्हा भेटूयात वेदांत हेल्थ केअर सेंटर प्रस्तुत सांधेदुखीबद्दल सर्व काही या कार्यक्रमात.

0: केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात. वेदांत हॉस्पिटल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 8:30 वाजतात. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही थोड्याच वेळात सहक्षेपित करणार आहोत.
1: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
2: आकाशवाणी, सविता म्हस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन चांगलं काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. जनरल NS राजा सुब्रमणी, देशाचे नवे सरसेनाध्यक्ष. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन. संगीत विश्वावर शोककळा. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद भारतीय जोडीकडे. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता. आता सविस्तर बातम्या. देशहितासाठी, समाजहितासाठी असामान्य कार्य करणाऱ्या विविध ठिकाणच्या नागरिकांच्या कार्यातून आपल्याला नवी प्रेरणा मिळते असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात या कार्यक्रमात केलं. समाजासाठी निस्वार्थ वृत्तीनं काम करणाऱ्या विविध व्यक्तींचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं मोदी म्हणाले. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्यांच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गाव खेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. आपल्या छंदासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहणं गरजेचं आहे असं सांगून विद्यार्थ्यांनी सुट्टीचा उपयोग यासाठी करावा असं पंतप्रधान म्हणाले. तारांगण पाहायला जाणं किंवा खगोलशास्त्र मंडळाचं सदस्य होणं अशा गोष्टी अवश्य करा असं सांगताना पंतप्रधान म्हणाले.
3: साथियो, रात में तारों को निहारना अपने आप में अद्भुत अनुभव होता है. ज्योतिर्विद्या परिसंस्था भी एस्ट्रोनॉमी के सबसे पुराने संस्थानों में से एक है. यहाँ ऑब्जर्वेशनल फैसिलिटीज के साथ साथ बुक्स लाइब्रेरी और टेलीस्कोप लाइब्रेरी की सुविधा भी है. मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाए.
2: पुण्यातील ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा उल्लेख पंतप्रधानांनी कालच्या भागात केला. याबाबत बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे म्हणाले.
4: 1944 साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या अगणित सभासदांनी केलेल्या कामाची ही पोचपावतीच म्हणायला लागेल. इंग्रजी राजवटीत खगोलशास्त्राचा अभ्यासक्रमातून काढून टाकल्यामुळे पुण्यातील काही नामवंत लोकांनी एकत्र येऊन ज्योतिर्विद्या परिसंस्थेची स्थापना केली. आकाश दर्शनाचे कार्यक्रम, प्रदर्शने, वेधशाळांच्या अभ्याससहली, खगोलशास्त्रीय अभ्यास वर्ग अशा अनेक माध्यमातून वर्षभर खगोलशास्त्राचा प्रसार चालू असतो. तसेच निरीक्षणासाठी वेगवेगळ्या दुर्बिणी संस्थेकडे आहेतच, पण सभासदांसाठी पुस्तके आणि दुर्बिणी यांची लायब्ररी पण आहे. सभासदांच्या अभ्यासासाठी लोकमान्य टिळकांच्या केसरीवाड्यावरती संस्थेची स्वयंचलित दुर्बीण असून त्यातून रूपविकारी ताऱ्यांची निरीक्षणे घेतले जातात, तर लघुग्रहांच्या विधानांचीही निरीक्षणे घेतली जातात. त्याचप्रमाणे उल्का वर्षावाची पण निरीक्षणे ज्योतिर्विद्या घेते. ही सगळी निरीक्षणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवली जातात. जगभराचे खगोल निरीक्षक त्यांचा वापर करतात.
2: सध्या देशाच्या अनेक भागात कडक उन्हाळ्याची स्थिती आहे. अशावेळी नागरिकांनी सतत थोडं थोडं पाणी पीत राहावं आणि सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवून त्याप्रमाणे राहणीमानात बदल करावा असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करत नेदरलँड्स भेटीत चोल साम्राज्य काळातला ताम्रपट भारतात परत आणल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. आपल्या मन की बात कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा पंतप्रधानांनी गौरव केला. चांगल्या कामाचं कौतुक करणं आणि आवश्यक असेल तेव्हा निर्भीडपणे चुकीच्या गोष्टींवर टीका करणं हाच पत्रकारितेचा खरा धर्म आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. केरळममधील कोट्टायम इथं काल दीपिका मल्याळम दैनिकाच्या 140 स्थापना दिनाच्या सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते दीपिका एक्सलन्स पुरस्कार प्रदान करण्यात आले. केवळ घटनांचं वृत्तांकन करण्यापलीकडे जाऊन पत्रकारितेनं आशा नवनिर्मिती

ती करुणा आणि वैज्ञानिक प्रगतीशी संबंधित कथांनाही ठळकपणे समोर आणलं पाहिजे असं ते पुढे म्हणाले. या कार्यक्रमाला राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आणि मुख्यमंत्री व्ही डी सतीशन उपस्थित होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी काल देशाचे नवीन सरसेनाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात झालेल्या समारंभात त्यांना मानवंदना देण्यात आली. सरसेनाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी ते राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. गेल्या वर्षी 31 जुलैला लष्कर उपप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विचार आणि कृतीमधील नाविन्य हे लष्करी क्षमतांच्या विकासाला गती देईल असं ते यावेळी बोलताना म्हणाले. देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी काल पदभार स्वीकारला. अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी नौदल प्रमुख पदाची सूत्र स्वीकारली. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. 28 जानेवारी 1937 या दिवशी अविभाजित भारतातल्या ढाका इथं त्यांचा जन्म झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई लग्नानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 मध्ये ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनी सारखं भावगीत, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गबाई सारखी अंगाई, गवळण, विरहगीतं, भावगीतं, भक्तिगीतं आणि बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीतादत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहून आये बालमा, ठहरिये होश मे आलू, न तुम हमे जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी हिंदीसह विविध भाषांमधील हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं जेतेपद मिळवलं. सात्विक आणि चिरागनं इंडोनेशियाच्या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी सात्विक चिराग जोडीचं या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता ठरला आहे. काल अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघावर 12 चेंडू आणि 5 गडी राखून विजय मिळवला. बंगळुरू संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरू संघाच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत गुजरात टायटन्स संघाला 155 धावांवर रोखून धरलं. यात वॉशिंग्टन सुंदरनं केलेल्या नाबाद 50 धावांचा समावेश आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विराट कोहलीनं फटकावलेल्या नाबाद 75 धावा निर्णायक ठरल्या. विराटला सामनावीर तर वैभव सूर्यवंशीला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आलं. हवामान. गुजरात, केरळम, लक्षद्वीप, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, ओडिशा, दक्षिण कर्नाटक, तमिळनाडू, पुदुचेरी, कराईकल आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात आज मुसळधार पावसाचा भारतीय हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे. तसंच मध्य महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात गारपिटीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढील 4 ते 5 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनची आगेकूच होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं आयएमडी

0: म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन चांगलं काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. जनरल एन एस राजा सुब्रमणी देशाचे नवे सरसेनाध्यक्ष. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन. संगीत विश्वावर शोककळा. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद भारतीय जोडीकडे आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून बोलत आहोत 103.1 MHz या FM लहरींवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. सकाळचे 8:40 झाली आहेत. आपण ऐकणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रद्धेय आपल्या गोड गळ्यांनी, ज्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणारा आनंद दिला, त्या गायिका सुमन कल्याणपूर आपल्यातून निघून गेल्या. आयुष्याच्या प्रत्येक वयासाठी जो स्वर साद घालत आला, भूपाळी ते विराणीपर्यंत रुंजी घालत आला, मला मनाला रिझवत आला, असा हा स्वर.

0: आपण तर मस्त बीबीए किंवा बीसीए करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
1: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
0: रय शिक्षण संस्थेच्या केबीपी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
1: अगं बीबीए बीसीए अनुभवी आणि पीएचडी पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं
0: हो ना. शिवाय पुढे एमबीए एमफिल आणि पीएचडीची सोयही.
1: मी पण ऐकलंय आयआयएमच्या धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि पीएचडी पदवी शिक्षक.
0: बघून येऊया का लगेच केबीपी इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरिये मध्ये.
2: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: केतकीच्या बनी तिथे नाचला गमोर, या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार. उठा उठा जीवताई किंवा निंबोणीच्या झाडामागे, अशी कितीतरी गाणी मनाला ओढ लावणारी, हुरहुर लावणारी, अविटाशी ही सारी नटली होती सुमन कल्याणपूर यांच्या आवाजाने. एखाद्या अतिशय सुंदर फुलाच्या सुवासानं लक्ष वेधून घ्यावं आणि आपण त्यातच गुंतून जावं. डोळे मिटून त्या सुगंधासोबत मुलायम मोरपिसाचा स्पर्श व्हावा असा मनस्वी अनुभव, अनुभूती मन आकर्षून घेणाऱ्या या मधुर आवाजाची.
6: शब्द शब्द जुळा वाचिते तुझ्या मना, शब्द

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी.
2: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज. 3 वर्ष डिग्री.
1: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
2: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
1: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती.
2: महा DBT, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप.
1: स्वधार योजना. देश विदेशात नोकरीची संधी.
2: स्मार्ट क्लासरूम.
1: ST पास. हॉस्टेलची सोय. IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
2: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी.
1: आजच प्रवेश निश्चित करा.
2: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
1: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
2: मोबाईल 99-60-13-59-15.
1: 0-21-62-22-25-45.
3: तुझ्या कांती समरक्त पताका किंवा गणाधिपा हो उठा लवकरी या भोपाळीतून नित्यप्रभाती भेटीला येणारा भक्तीच्या फुलांचा गोड सुवासाचा हा दरवळ जगन नियंत्याला साथ घालणाऱ्या या आवाजानं चिमुकल्या जीवांनाही तितक्याच गोड गळ्यानं उठवलं. ते उठा उठा चिवताय म्हणून निजवलं निंबोणीच्या झाडामागील चंद्रा मागून. तर आयुष्याच्या कर्माची हलकेच आठवण करून दिली या लाडक्या मुलांनो किंवा मज नकोत अश्रू घाम हवा या गीतातून.

0: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
1: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवले. तुमच्यासारखं नाही, फक्त आठवण करायची.
0: आणि कपडे?
1: अगो बाई, तू राहिलेस की हो?
0: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
1: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
0: हा, तुमच्यासारखं नाही, फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
1: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
2: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
1: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
2: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
1: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
2: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
1: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
2: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
1: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185 68006.

असं मानवी मनाला लोभवणारा हा स्वर, या स्वराच्या गोड गायिका आज आपल्यात निघून गेल्या असल्या तरी या स्वरांचा सुमन सुगंध, त्याचा दरवळ सदैव आसपास लहरत राहणार आहे सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या या साऱ्या गीतांच्या माध्यमातून।

आपण ऐकत होतात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ऐकूयात हिंदी चित्रपट संगीत.

दिलेख मंदिर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. हसरत जयपुरी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी आणि स्वर होते मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांचे.

0: बात एक रात की या चित्रपटातले हे गीत होतं सुमन कल्याणपुरी यांनी गायलेलं. गीत रचना होती मजरह सुलतानपुरी यांच्या आणि संगीत होतं सचिन देव बर्मन यांचं.
1: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
2: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा
1: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
2: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
1: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
2: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
1: डिप्लोमा नंतर थेट 13वी मध्ये प्रवेश.
2: डिजिटल क्लासरूम,
1: साइट विजिट,
2: ST पास,
1: हॉस्टेलची सोय.
2: संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
1: मोबाईल 9960139915,
2: 0121622245.
3: अधिक मास, अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव, तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव. चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा. तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये. म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.

0: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
1: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
0: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
1: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
0: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
1: हो ना, शिवाय पुढे MBA, MPhil आणि PhD ची सोयही.
0: मी पण ऐकलंय IIM च्या धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
1: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरिये मध्ये.
2: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
3: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
2: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
3: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
2: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.
4: श्रोतेहो, या काही संदेशांपूर्वी आपण ऐकत होतात फर्ज चित्रपटातलं गीत, आनंद बक्षी यांनी लिहिलेलं. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीत नियोजनामध्ये युगुल स्वर होते, मोहम्मद रफी आणि

लक्ष्मण कल्याणपूर यांचे. ब्रह्मचारी चित्रपटातले हे गीत हसरत जयपुरी यांनी लिहिलेलं, शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं, मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात.

0: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी.
1: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री.
0: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
1: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
0: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती.
1: महाडीबीटी, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप.
0: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी.
1: स्मार्ट क्लासरूम,
0: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
1: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी.
0: आजच प्रवेश निश्चित करा.
1: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
0: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
1: मोबाईल 99 60 13 59 15,
0: 0 21 62 22 25 45.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.
3: होऊ दे ना पूर्ण
2: आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.

साथी या चित्रपटातले गीत आपण ऐकत होतात नौशाद यांनी संगीतबद्ध केलेले. मुजरा सुलतानपुरी यांचं हे गीत स्वर होते मुकेश यांच्या समवेत सुमन कल्याणपूर यांचा. या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 9:30 वाजलेत. मिश्र संगीत आपण ऐकणार आहोत. श्रोतेहो, या कार्यक्रमाची सुरुवात पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेल्या या गीतानं.

पंडित कुमार गंधर्व यांना आपण ऐकत होतात. ही रचना होती राजा बढे यांची. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकतो आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. जगदीश खेपूडकर यांनी लिहिलेले बालगीत आपण ऐकणार आहोत. शारंग देव यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत सहकलाकारांसमवेत दुर्गा जसराज यांच्या आवाजात.

यानंतर कार्यक्रमात आणखीन एक बालगीत आपण ऐकणार आहोत. सलील कुलकर्णी यांनी स्वतः संगीत देऊन गायलेले हे गीत संदीप खरे यांनी लिहिलेलं आहे.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सलील कुलकर्णी आणि सहकलाकारांनी गायलेले संदीप खरे यांचं गीत आपण ऐकलं. यानंतर लोकगीत आपण ऐकणार आहोत प्रमिला दातार यांनी गायलेले, दत्तराज खोत यांनी संगीतबद्ध केलेले उमाकांत काणेकर यांचं गीत.

आणि आता मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटचं गीत आहे. पुष्पा पागधरे यांनी गायलेलं, पमू शिंदे यांनी लिहिलेलं, अली सईद यांनी संगीतबद्ध केलेलं.

पुष्पा पागदरे यांनी गायलेलं लोकगीत आपण ऐकलं. याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 103.1 MHz या FM लहरींवरून तसंच न्यूज ऑन IR या मोबाईल ॲपवरून आकाशवाणीच्या सातारा केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोतेहो, आज सकाळी 10:30 आपण ऐकणार आहात सुगम संगीताचा कार्यक्रम. 11:00 प्रसारित करून नाट्यपदांच्या काही रचना, 11:30

0: सूत्रबद्ध निवेदनासह हिंदी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल. ऐकत रहा आकाशवाणी सातारा केंद्र. सकाळचे 10 वाजलेत. आता ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकूयात. आद्या ब्रेस्ट केअर सेंटर.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, आद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सर साठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या ब्रेस्ट ऑन्कोसर्जन डॉक्टर स्नेहल पाटील आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर स्नेहल.
3: नमस्कार.
2: अजून एक मैत्रिणींच्या मनामध्ये असा समज असतो की ज्यांची ब्रेस्ट मोठी आहे, साईज मोठा आहे, त्यांना ब्रेस्ट कॅन्सरची शक्यता जास्त आहे, त्रास जास्त आहे, रिस्क जास्त आहे. आणि ज्यांच्यामध्ये हा साईज कमी आहे त्यांना रिस्क कमी आहे, त्रास कमी आहे. तर हे खरं आहे का?
3: आपण हे वारंवार बोललोय की ब्रेस्ट कॅन्सर होण्यामागचे वेगळे वेगळे कारण आहेत, पण डेफिनेटली ब्रेस्ट साईज यावरून ब्रेस्ट कॅन्सर होणार की नाही याची रिस्क आहे का नाही असं कुठेही जास्त प्रोवन नाहीये. पहिलं तर समजून घेतलं पाहिजे की ब्रेस्ट मध्ये नक्की काय काय आहे. ब्रेस्टच्या ग्रंथी आहेत, फॅट आहे, वरती स्किन आहे, हे सगळं आहे. त्यामुळे ब्रेस्ट साईज मोठी आहे म्हणजे खूप ग्रंथी आहेत आणि मला खूप शक्यता आहे कॅन्सर होण्याची असं नाहीये. इनफॅक्ट ब्रेस्ट खूप मोठी असली पण दाट असली तर आजार किंवा गाठ सापडणं, पेशंटला हाताला लागणं इझिली थोडस अवघड जाऊ शकतं. तेच ब्रेस्ट छोटी असली तर गाठ पटकन हाताला लागेल एवढाच त्या गोष्टीचा चेंज आहे. किंवा साईजने मॅटर, साईज कुठे मॅटर करते तर एवढीच की छोट्या ब्रेस्टमध्ये गाठ लवकर लागेल हाताला, मोठ्या ब्रेस्टमध्ये गाठ स्लिप होण्याची किंवा पेशंटच्या इझिली लक्षात येण्याची शक्यता कमी आहे. पण साईज पेक्षा जास्त ब्रेस्टची डेन्सिटी मॅटर करते. जसे आपण तरुण असताना दाट असतात ब्रेस्ट, कडक असतात, त्याशा ब्रेस्ट मध्ये सुद्धा गाठ इझिली लागत नाही. आणि तेच वर्सेस सॉफ्टर ब्रेस्ट मध्ये गाठ इझिली हाताला लागते.
2: ओके.
3: सो डेफिनेटली साईज मुळे ब्रेस्ट कॅन्सर जास्त होतो का नाही असं नाही, कुठेही प्रोवन असं नाही. पण ब्रेस्ट साईज मुळे इझिली गाठ हाताला लागणं थोडस प्रॉब्लेमॅटिक असू शकतं.
2: ओके.
3: म्हणून उलट लार्ज ब्रेस्ट असलेल्या लोकांनी डेफिनेटली सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशनची सवय ठेवावी. व्यवस्थित लक्षपूर्वक स्वतःचं ब्रेस्ट महिन्यातनं एकदा चेक करावं आणि काही आढळल्यास किंवा एक रुटीन म्हणून 6 महिन्स मधून एकदा क्लिनिकल चेकअप पण करून घ्यावं.
2: मैत्रिणींनो, ब्रेस्ट कॅन्सर बद्दलच्या अधिक माहितीसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83 800 43 536, 83 800 43 536, 8380434356. मग डॉक्टर स्नेहल, या साईज मुळे मॅमोग्राफी मध्ये सुद्धा काही फरक पडतो का?
3: मोठ्या ब्रेस्ट असणं म्हणजेच डेन्स असणं असं नाही. मॅमोग्राफी मध्ये जे महत्वाचं असतं ते डेन्सिटी ऑफ ब्रेस्ट असते.
2: ओके.
3: इनफॅक्ट मोठी ब्रेस्ट जरी असली तरी ती सॉफ्ट असली तर मॅमोग्राफी व्यवस्थित होते आणि मॅमोग्राफी मध्ये डायग्नोसिस सुद्धा इझिली होऊ शकतं.
2: ओके.
3: कारण सॉफ्ट ब्रेस्ट ही व्यवस्थित मॅमोग्राफी मशीन मध्ये ठेवता येते, ती व्यवस्थित कंप्रेस होते आणि एक्सपोजरही चांगलं होतं.
2: ओके.
3: त्यामुळे उलट मोठी असली तरी सुद्धा मॅमोग्राफी तपासणी ही व्यवस्थित आणि फ्रुटफुल, आपल्याला त्याचा व्यवस्थित रिझल्ट मिळेल अशी होऊ शकते. इनफॅक्ट मॅमोग्राफीच्या बाबतीत जर ब्रेस्ट छोटी असली तर थोडस पेशंटला उभं राहणं, ब्रेस्ट त्या मशीन मध्ये प्लेस करणं, कंप्रेशन, हे सगळंच थोडस अवघड होत जातं.
2: ओके.
3: आणि मगाशी म्हटलं तसं साईज पेक्षा जास्त डेन्सिटी मॅटर करते, म्हणजे ती किती दाट आहे. सो जेवढी डेन्स ब्रेस्ट आहे, जेवढी छोटी आहे, दाट आहे, कडक आहे, तेवढं मॅमोग्राफी इनफ नसते. मॅमोग्राफी सोनोग्राफी दोन्ही ऍडवाइस करतो आपण, किंवा मॅमोग्राफीचा रिझल्ट तितका फक्त मॅमोग्राफीवरतीच इनफ आहे आणि यातनंच डायग्नोसिस होईल असं नसतं.
2: अच्छा.
3: उलट ब्रेस्ट मोठी असली, सॉफ्ट असली, कमी डेन्स असली, कमी दाट असली तर मॅमोग्राफी ही जास्त विश्वास ठेवण्यासारखी असते, जास्त व्यवस्थित त्याचा रिझल्ट आपल्याला मिळू शकतो. जर छोटी आणि डेन्स ब्रेस्ट असली तर फक्त मॅमोग्राफी इज नॉट इनफ, सोबत सोनोग्राफी सुद्धा करतो.
2: मैत्रिणींनो, ब्रेस्ट कॅन्सर बद्दलच्या अधिक माहितीसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83 800 43 536, 83 800 43 536, 8380434356. पुन्हा भेटूयात आद्या ब्रेस्ट केअर सेंटर.

0: प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सरसाठी या कार्यक्रमात डॉक्टर स्नेहल पाटील यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात आद्या ब्रेस्ट केअर सेंटर. यानंतरचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आहे महाजन हॉस्पिटल.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. महाजन हॉस्पिटलचे सर्जन डॉक्टर अभिषेक महाजन सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
6: नमस्कार श्रोते हो.
5: आपण सांगितलं की आपल्याकडे आता सांध्यारोपण शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक सर्जरी सुद्धा अवेलेबल आहे, पण मग आता रोबोटिक सर्जरी नेमकी कोणत्या पेशंट्समध्ये केली जाते? का सरसकट सगळ्या पेशंट्सना रोबोटिक वापरलं जातं याबद्दल सांगा.
6: येस, तर आता मी लास्ट एपिसोड म्हटल्याप्रमाणे की कन्व्हेन्शनल आणि रोबोटिक मध्ये अॅक्युरसी जर तुम्ही बघितली तर रोबोटिक मध्ये कधीही बेटर आहे. तर आता जर फॅसिलिटी किंवा टेक्नॉलॉजी असेल तर रोबोटिक हे केलेलं कधीही बेटर. जर उदाहरण अगदी साधं सांगायचं तर आपल्या प्रत्येक फोनमध्ये गुगल मॅप्स आहेत तर आपण गुगल मॅप्स वापरतो. जे आधी जुन्या काळात पेपरचा मॅप आजकाल कोण वापरत नाही तसं ते आहे. म्हणजे जर तुमच्याकडे टेक्नॉलॉजी असेल त्याचा फायदा होणार असेल तर त्यात वापरायला काहीच गैर नाही. पण काही ठराविक पेशंटमध्ये हे रोबोटिक हे आपल्याला कंपल्सरी करावंच लागतं. उदाहरणार्थ म्हणजे आधी जर तुमचं ऑपरेशन झालं असेल आणि आतमध्ये जर काही रॉड किंवा प्लेट असेल तर त्याला रोबोटचा डेफिनेटली फायदा होतो. दुसरं डिफॉर्मिटी किंवा बाक खुब्याला किंवा गुडघ्या सांध्यांना जर खूप जास्त डिफॉर्मिटी असेल तर अशा केसेसच्या प्लॅनिंग मध्ये देखील हा रोबोट आपल्याला जास्त फायदेशीर राहतो. तिसरं कॅटेगरीच्या पेशंटना जे आता काही पेशंट असतात की नाही आम्हाला परफेक्टच पाहिजे असे जर पेशंटची डिमांड असेल की जे काही तुम्ही करायला आम्हाला बेस्ट किंवा स्टेट ऑफ आर्ट पाहिजे तर अशा लोकांना तर असे काही इंडिकेशन झालं रोबोट आपल्याला लागणारच आहे. आणि इतर केसेसमध्ये तुमच्या सर्जनशी डिस्कस करून त्यांचे फायदे तोटे कॉस्ट फॅक्टर हे सगळं डिस्कस करून आपण डिसिजन घेतो. पण जर पेशंटची इच्छा असेल रोबोटची अवेलेबिलिटी असेल तर रोबोटिक ऑप्शन निवडलेलं कधीही पेशंट दृष्टीनं चांगलं आहे.
5: म्हणूनच श्रोते हो, महाजन हॉस्पिटलमध्ये आता सांध्यारोपण शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक सर्जरी सुद्धा उपलब्ध आहे. त्याचबरोबर महाजन हॉस्पिटलमध्ये ऑर्थो केअर स्किन केअर बरोबरच पॅथॉलॉजी लॅब मॉड्युलर ओटी आयसीयू इनडोअर फॅसिलिटीज अशा सर्व आरोग्य सेवा उपलब्ध. याच्या अधिक माहितीसाठी आणि मार्गदर्शनासाठी तुम्ही संपर्क करू शकता महाजन हॉस्पिटल पारसनीस कॉलनी जगदंब चौक मोनार हॉटेलजवळ सातारा इथे. संपर्क 90 75 023 025 9075023025. डॉक्टर अभिषेक सर, जसं तुम्ही म्हणालात की रोबोट म्हणजे रोबोट नाही तर ह्युमनच सर्जरी करतात, पण मग तुम्ही त्याचा वापर नेमका कसा करता?
6: येस, तर आता जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो त्यावेळेस आपण पेशंटचे एक्सरे सीटी स्कॅन वगैरे ऑपरेशनच्या आधी करून घेतो. त्याचा जो डेटा आहे तो आपण रोबोटमध्ये फीड करतो आणि मग त्या ह्यानी रोबोट एक आपल्याला प्लॅन बनवून देतो की बाबा एवढ्या अँगलमध्ये आपल्याला बोन कट घ्यायचे किंवा ह्या इतके एमएमचे कट पाहिजेत. मग आपण ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन सांधा ओपन करतो, ते सगळं माहिती रोबोटमध्ये आपण परत एकदा फीड करतो आणि ऍक्च्युली जे बोन कट्स आहेत जे कट करण्याचं काम आहे ते रोबोट कॅल्क्युलेट करून रोबोट कट्स घेतो. पण ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला हे सुपरवाईज करावं लागतं कारण की आपण पूर्ण रोबोटवरती विश्वास ठेवू शकत नाही. काही काही एरर हा कॉम्पोनंट असतो येऊ शकतो, त्यामुळे आपल्याला ते डबल चेक करणं आपलं काम आहे. त्यामुळे कटिंग पार्ट जो आहे तो रोबोट करतो, प्लॅनिंग पार्ट जो आहे तो रोबोट करतो आणि लास्ट आपण जेव्हा सांधा टाकतो टाकल्यानंतर की आपण ट्रायल जेव्हा घेतो टाकण्याच्या आधी ते एकदा रोबोट परत एकदा चेक करतो की सांधा पाहिजे त्या पोझिशनमध्ये आणि त्या अँगलमध्ये बसला आहे की नाही. आणि एकदा ते कन्फर्म झालं, आपण कन्फर्म केलं, रोबोटनी कन्फर्म केलं की मग आपण तो फायनल सांधा टाकतो. तर अशा तीन स्टेप्स मध्ये रोबोट आपल्याला हेल्प करतो. एक म्हणजे पहिलं प्री ऑपरेटिव्ह प्लॅनिंग, दुसरं बोन कट्स घेणं आणि तिसरं फायनल इम्प्लांट टाकण्याच्या वेळेस ते बरोबर बसलं आहे की नाही. हे तीन याच्यामध्ये आपल्याला रोबोट हेल्प करतो.
5: अच्छा, रोबोटिक सर्जरी आता महाजन हॉस्पिटलमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. या सर्जरीच्या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही महाजन हॉस्पिटलला संपर्क करूच शकता. त्याचबरोबर महाजन हॉस्पिटलमध्ये आता ऑर्थो केअर स्किन केअर बरोबरच पॅथॉलॉजी लॅब मॉड्युलर ओटी आयसीयू इनडोअर फॅसिलिटीज अशा सर्व आरोग्य सेवा सुद्धा उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क महाजन हॉस्पिटल पारसनीस कॉलनी जगदंब चौक मोनार हॉटेलजवळ सातारा. संपर्क 90 75 023 025 90 75 023 025 9075 023 025. पुन्हा भेटूयात.

0: महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमात डॉक्टर अभिषेक महाजन यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात. महाजन हॉस्पिटल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकलात. सकाळचे 10:10 झाली आहेत. आता ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर सिद्धार्थ बोकील आय क्लिनिक.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाईडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
4: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
3: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
4: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
3: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा.
5: नमस्कार श्रोते हो. नेत्र संजीवनी डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा प्रस्तुत नेत्र संजीवनी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालयाचे नेत्रतज्ञ डॉक्टर सिद्धार्थ बोकील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
6: नमस्कार.
5: आपण आज भेटलोय ते म्हणजे नवीन जे काही एक टेक्निक नेत्र संजीवनी मध्ये आलेलं आहे त्या संदर्भात बोलायला. तर ते मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी वापरलं जाणारं एक टेक्निक आहे बायोमेट्री. हे आम्हाला ऐकून माहिती आहे पण आज समजून घ्यायचंय की बायोमेट्री म्हणजे नेमकं काय असतं.
6: मोतीबिंदू झाल्यानंतर तो मोतीबिंदू काढून त्या जागी आपल्याला आर्टिफिशियल लेन्स बसवायची असते. तर बायोमेट्री म्हणजे काय? तर त्या लेन्सची पॉवर ठरवण्यासाठी आपल्याला डोळ्याची लांबी काय आहे, बुबळाची पॉवर किती आहे हे मोजमाप करतो आपण. डोळ्याची लांबी, बुबळाची पॉवर ही प्रत्येक पेशंटची वेगवेगळी असते. त्यासाठी बायोमेट्री प्रमाणे लेन्सची पॉवर ठरवावी लागते.
5: अच्छा, मग आता हे जे बायोमीटर आहेत हे कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात?
6: तर हे तंत्रज्ञान आता अद्ययावत होत चाललेले आहे. आजच्या जीवनशैलीप्रमाणे आणि पेशंटच्या वाढत्या अपेक्षांप्रमाणे तंत्रज्ञान अपडेट आपल्याला करत राहावं लागतं. अल्ट्रासाऊंड ही सर्वात जुनी पद्धत आहे आणि बऱ्याच वर्षापासून हे तंत्रज्ञान वापरत आहे. पण अचूकता येण्यासाठी हे तंत्रज्ञान थोडे कमी पडते.
5: अच्छा.
6: ऑप्टिकल बायोमीटर त्यातून ऍडव्हान्स मशीन आहे. आता ओसीटी बायोमीटर हा सर्वात अत्याधुनिक बायोमीटर मानला जातो. तो आता आपल्याकडे आलेला आहे.
5: अरे वा, याबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. पण त्याआधी श्रोते हो, अत्याधुनिक प्रणालीचा वापर करून मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता नेत्र संजीवनी डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा इथे. संपर्क 0121-62-931-931 0121-62-931-931 डॉक्टर सिद्धार्थ सर, एर्गोस बायोमीटर विथ इमेज गाइडेड सिस्टीम असा उल्लेख आपल्याकडे झालेला आहे. तर ही सिस्टीम नेमकी काय आहे आणि याच्यामुळे अचूकता वाढण्यासाठी कशी मदत होते?
6: बायोमेट्री काय आहे हे आता आपण बघितलेलेच आहे. तर त्याच्या बरोबर आता इमेज गायडन्स हा अजून एक ऍडव्हान्स प्रकार आलेला आहे. यामध्ये बायोमेट्री सोबत पेशंटच्या डोळ्याची इमेज घेतली जाते. पूर्ण डोळ्याचे लँडमार्क्स आणि बुबळ्याचे मोजमाप घेतल्यानंतर इमेजनुसार पेशंटला कुठले इन्सिजन योग्य आहे, त्यातून कुठली लेन्स आपल्याला बसवायची आहे हे आपण ठरवू शकतो.
5: अच्छा.
6: पेशंटचे पूर्वीचे चष्म्याचे नंबर वेगवेगळे असू शकतात. ते कॉम्प्लिकेटेड असतात. त्यामध्ये सिलेंड्रिकल पॉवर म्हणजेच अँगलचा नंबर असतो. तर ह्या अँगलच्या नंबरवर सुद्धा आता आपण मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये ट्रीटमेंट देऊ शकतो. त्यासाठी आपण टोरिक लेन्स बसवू शकतो. त्यामध्ये ह्या इमेज घेतल्यामुळे त्याचे प्लॅनिंग करू शकतो. व्हिजन प्लॅनर हा मशीनचा एक पार्ट आहे. त्यावर पेशंटला कोणत्या प्रकारची लेन्स टाकायची हे आपण ठरवतो.
5: अच्छा.
6: आता ह्या वेगवेगळ्या लेन्सेस प्रमाणे ते प्लॅनिंग केलं जातं ऑपरेशनच्या आधी. म्हणजे आता मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये नुसती लेन्स बसवणे ही मर्यादित राहिलेली नाही आहे शस्त्रक्रिया. तर आपल्याला चान्स असतो त्या शस्त्रक्रियेमध्ये की आपण आपला चष्म्याचा नंबर पूर्ण घालवू शकतो.
5: अरे वा.
6: त्यामध्ये लांबच्यासाठी मोनोफोकल लेन्स, कॉम्प्लिकेटेड नंबर असेल तर टोरिक प्रकारची लेन्स, जवळचं दिसण्यासाठी आपल्याला ट्रायफोकल प्रकारची लेन्स आणि इंटरमिजिएट व्हिजन म्हणजे कॉम्प्युटर मोबाईल हे वापरायचे असेल तर इड ऑफ प्रकारची लेन्स, असं ह्या व्हिजन प्लॅनरमध्ये आपण ठरवू शकतो. त्याप्रमाणे हे अचूक शस्त्रक्रिया आपल्याला करता येते.
5: अगदीच उत्तम टेक्निक आहे हे आणि तुम्ही माहिती सुद्धा त्याची खूप छान सांगितलेली आहे. अर्थातच ज्या वेळेला मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली जाते त्यावेळेला या सर्जरीद्वारे तुम्ही तुमचा चष्म्याचा नंबरही घालवू शकता. याबद्दलची अजूनही माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे पण पुढच्या भागात. पुन्हा भेटूयात डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय.

0: सातारा प्रस्तुत नेत्र संजीवनी या कार्यक्रमात डॉक्टर सिद्धार्थ बोकिलसर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार।
1: नमस्कार।
2: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात।
3: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
2: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच।
3: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते।
2: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय सातारा।
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।
5: ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर सिद्धार्थ बोकिल आय क्लिनिक आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। सकाळचे 10:15 झाली आहेत। आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकूयात। पी एन गाडगे अँड सन्स।
6: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही।
7: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगे आणि सन्स। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगे आणि सन्स, राजपथ रोड सातारा आणि फलटण।
8: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या पी एन गाडगे अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला।
9: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
8: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
9: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स।
8: आजच भेट द्या पुणे गाडगे अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटीसह आपल्या सेवेत।
7: श्रोते हो नमस्कार। दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुणे गाडगे आणि सन्स। या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। श्रोते हो, खरं तर अधिक महिन्यात मंदिरांना पुरोहितांना दान देतात। महाराष्ट्रात जावयाला दान देण्याची पद्धत आहे, पण मला असं वाटतं की लाडक्या जावयाबरोबरच लाडक्या मुलीला देखील काही दागिना द्यायला हरकत नाहीये। तर मग असे कोणते दागिने आहेत की जे मुलीला दिले जातात, जे बजेट फ्रेंडली असतात, याची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना गाडगे आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर। मोडक साहेब नमस्कार।
10: नमस्कार
7: सर। स्त्रियांच्या आयुष्यामध्ये सौभाग्य अलंकार जे असतात ते अतिशय महत्वाचे असतात, जोडवी आणि त्याच्यासोबतच पायाला शोभा आणणारा पैंजण असतात, तर या दोन्ही विषयी आज आम्हाला माहिती सांगा।
10: आता हे सुद्धा अधिक मासामध्ये बऱ्याचशा स्त्रिया मुद्दाम येऊन जोडवी बदलतात। तुम्ही सराफाच्या दुकानात जर अधिक महिन्यामध्ये गेलात तर बाकांवरती खुर्च्यांवर बसलेल्या स्त्रिया दिसतील, त्यांच्या समोर दुकानातले सेल्समन कारागीर त्यांचे आधीचे जोडवी काढत असतात, नवीन जोडवी घालत असतात, त्या आधीची जोडवी मोडीमध्ये ते देत असतात, नवीन जोडव्याचा हिशोब करून घेत असतात। आता जोडवी 4 ग्रॅम पासून पुढे बनतात। आपलं वेढणं जसं असतं त्या आकाराचं जोडवं असतं प्लेन, त्याला प्लेन जोडव किंवा पेढेगाठी जोडव म्हणतात। म्हणजे पूर्वीच्या काळातलं त्याचं नाव होतं पेढेगाठी जोडव। तसंच ते जोडवं पण त्याला जर मध्ये असे उंचवटा करून रेग असेल तर त्याला शिर्याची जोडवी, शीर जशी असते किंवा आपले भाज्यांची शीर काढतो तर तशी ते शीर असते टपोरी असे वरती। काही काही आता फॅशनेबल जोडवी पण येतात
7: बरीच डिझाईन, हा
10: ज्याच्यामध्ये खडी लावलेली असतात आणि त्याच्यामध्ये पानाफुलाची डिझाईन असतात, ऑक्सिडाइज केलेली असतात। एक तर जोडवं असं असतं की आपलं वेढणं जे छोटं असतं 3 वेड्याचं असतं पण ते 5-6 वेड्याचं असतं, ते ऑलमोस्ट पूर्ण तुमचं बोट आहे ते पूर्ण बोटभर ते जोडवं जातं। म्हणजे त्याला विनोदानी कधी कधी म्हणजे स्त्रिया सुद्धा म्हणताना स्प्रिंग जोडवं आहे का म्हणतात, म्हणजे ती पूर्ण मोठेच्या मोठे स्प्रिंग सारखं असतं। साधारणपणे जोडव्यांना मजुरी जर तुम्ही म्हणाल तर मजुरीपेक्षा 1300-1500 रुपयापासून जोडव्याचा एक जोड येतो, मग तो घेऊ तसा आहे 5000 रुपयापर्यंत सुद्धा येतो चांगलं त्याला डेकोरेटिव्ह असेल तर। आणि त्याच्याबरोबर ज्या पैंजण हा नटण्या करताय, हा जसा सौभाग्याचा अलंकार आहे ते नटण्या करताय, तर अधिक मासामध्ये जोडव्याबरोबर पैंजणही विकली जातात चांगल्या प्रकारे आणि ते पण शुभ शकून मानतात लोक। तर पैंजण जे असतं ते 20 ग्रॅम पासून पुढे 200 ग्रॅम पर्यंत येतं, जड असतात पैंजण, आग्र्याला बनतात, हुपरी महाराष्ट्रातलं जे आहे तिथे बनतात, त्यानंतर राजकोटला बनतात, सेलमला बनतात साऊथला, आणि जयपूरची जी पैंजण असतात त्याच्यामध्ये फॅन्सी असतात, ती ऑक्सिडाइज केलेली असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मीना वर्क वगैरे केलेलं असतं, त्याला मजुरी जरा जास्त असते 6%। इतर जी पैंजण किंवा जोडवी असतात त्याला 4% मजुरी असते पण ह्याला मात्र मजुरी 6% असते, याला डेकोरेटिव्हनेस असतो।
7: बरोबर।
10: तर पैंजण आणि जोडवी हे अधिक महिन्यात विकलं जाणारं आणि स्त्रियांकरताच, जसं मी मगाशी सांगितलं पुरुषोत्तम म्हणून सासू सासऱ्यांकडून जावई घेतो, तसं स्त्रिया त्यांच्या मिस्टरांच्या मागे लागून म्हणतात की

0: लक्ष्मीचं पण काहीतरी तुम्ही करा कौतुक, तर आम्हाला पण हे करून द्या.
1: बरोबर आहे. आणि याची बरीच व्हरायटी तुमच्याकडे उपलब्ध असेल.
0: व्हरायटी म्हणजे जोडव्यांमध्ये म्हणाल तर कमीत कमी 100 पेक्षा जास्त प्रकार असतात.
1: अरे वा.
0: आणि त्याच्यात अगदी सिलेक्शन करायला म्हणून ऐकांची स्पर्धा लागलेली असते. कारण जसं साड्यांमध्ये जरा आणखीन काहीतरी दुसरं आणखीन काहीतरी दुसरं, तसं जोडव्यांमध्ये आणि पैंजणमध्ये असतं. पैंजण सुद्धा विविध डिझाईन्सची येतात आणि पैंजण ग्रॅम वरती विकले जातात. जनरली जोडवी ही नगावरती विकली जातात.
1: मोडक साहेब, लाडक्या जावयाबरोबर लाडक्या लेकीलाही अधिक महिन्यात काही दिलं पाहिजे हे खरंय, तर नक्की काय दिलं जातं याची माहिती आपण दिलीत श्रोत्यांच्या वतीने, त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगे आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात PN गाडगीळ अँड सन्स. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आम्ही आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून बोलत आहोत 103.1 मेगाहर्ट्स या एफ एम लहरींवरून तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरून.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईटवर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी.
2: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज. 3 वर्ष डिग्री.
1: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
2: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
1: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती.
2: महाडीबीटी, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप,
1: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी,
2: स्मार्ट क्लासरूम,
1: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
2: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी.
1: आजच प्रवेश निश्चित करा.
2: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
1: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
2: मोबाईल 99-60-13-59-15,
1: 0-21-62-22-25-45.
3: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर, साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
4: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
3: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा. प्रवेश सुरू.
4: संपर्क 83-29-72-94-98.
5: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
6: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवले. तुमच्यासारखं नाही, फक्त आठवण करायची.
5: आणि कपडे?
6: अगं बाई, तू राहिलेस की?
5: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
6: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
5: हा, तुमच्यासारखं नाही, फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
6: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
7: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
6: साताऱ्यात

0: वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
0: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
0: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
0: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
2: आम्ही आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10:30 वाजलेत. श्रुतीहो सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात आरती प्रभू यांची गीतरचना

0: सुमन कल्याणपूर यांना आपण ऐकत होता. रचना होती रमेश राणावकर यांची आणि संगीत होतं दशरथ पुजारी यांचं.
1: अधिक मास अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव. चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह मग अधिक मासात अधिक फायदा. तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये. म्हसवडकर सराफ सदाशिवपेठ मोती चौक सातारा.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 8661976772.
2: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू.
3: ऍट 64 अवेन्यू, 1BHK 2BHK फ्लॅट, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72-94-94-64-64.
2: बुकिंग सुरू.
4: आला अधिक महिना मास, सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
5: आदेश्वर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
4: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
5: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
4: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा।

0: मोहम्मद रफी यांना आपण ऐकत होतात. गीतरचना होती वंदना विटणकर यांची आणि संगीत श्रीकांत ठाकरे यांनी दिलं होतं.
1: येवा मोहित्यांचं फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली चव मात्र सर कोकणी बांधलेली.
2: ऍट मोहितेज फिश पॉइंट विलासपूर सातारा.
1: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचा मजो.
2: डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट ट्रीटमेंट.
3: तळपायाची जळजळ, आग होणे, पाय बधीर होणे, मुंग्या येणे, टाचणी टोचल्यासारखे किंवा करंट लागल्यासारखे होणे, इतर संभाव्य गुंतागुंत अशा पाया संदर्भातील मधुमेही व्याधींवर व्यापक उपचार.
2: डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा. 90 21 28 45 70.
4: आदेशवर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
5: मंदार ट्रेडर्स हँड टूल्स, पॉवर टूल्स, वेल्डिंग मशीन्स, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, प्रेशर गेजेस, कंज्युमेबल्स, एडेसिव्स, लुब्रिकंट्स, सेफ्टी इक्विपमेंट्स, स्प्रे पेंट्स, न्यूमॅटिक प्रोडक्ट्स आणि बरच काही.
6: मंदार ट्रेडर्स, 30 वर्ष अनुभवी इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1 H39 जुनी MIDC सातारा 98 22 801 804.

0: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
1: देत आहे 18 महिने मुदतीची
0: 9% व्याज दराची समृद्धी ठेवी योजना
1: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
0: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
1: संपर्क 84082993 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
0: नियम आणि अटी लागू.
2: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91 68 227 325.
3: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे, पिढ्यान पिढ्यांचे.
4: सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकत होता. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत नाट्य संगीताचा कार्यक्रम.
5: काय गं, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
6: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
5: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
6: रयत शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
5: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
6: हो ना, शिवाय पुढे MBA MPhil आणि PhD ची सोयही.
5: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
6: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट? जवळ तर आहे वरिये मध्ये.
7: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं? कधी मिळेल मला आईपणाचं लेणं?
8: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
7: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
8: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
9: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
10: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
9: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
10: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
11: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे.
12: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर सातारा.
13: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
14: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
13: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
14: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
13: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
14: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
13: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश.
14: डिजिटल क्लासरूम,
13: साइट विजिट,
14: ST पास,
13: हॉस्टेल.
14: संपर्क मयूर चेंबर्स, 2रा मजला, YC कॉलेज समोर सातारा.
13: मोबाइल 99-60-13-59-15,
14: 021-62-22-45.
4: 103.1 MHz या FM लहरींवर तसंच न्यूज ऑन IR या मोबाईल ऍपवर आकाशवाणी सातारा केंद्र आपण ट्यून केलं आहे. सकाळचे 11 वाजतायत. नाट्य संगीत आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाची सुरुवात स्वयंवर नाटकातील कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्या पदाने. स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
1: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
0: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
1: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
0: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय सातारा.
2: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यताप्राप्त अभ्यासक्रम MSBT ची एक्सलंट ग्रेड.

0: आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट
1: उपलब्ध. ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
0: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
1: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
2: आला अधिक महिना मास, सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
3: आदेशवर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
2: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
3: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
2: आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
4: येवा, मोहित्यांचो फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सर कोकणी बांधलेली.
5: ऍट मोहितेज फिश पॉइंट, विलासपूर, सातारा.
4: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचा मजो.

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
2: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
3: देत आहे 18 महिने मुदतीची
2: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
3: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
2: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना।
3: संपर्क 84082939394। धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा।
2: नियम आणि अटी लागू।
4: विद्याहरण या नाटकातलं पद आपण ऐकणार आहोत उपेंद्र भट यांच्या आवाजात। पदरचना कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची।

0: बेतले जर कधी जीवाशी, डीसीसी उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
1: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
0: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा डीसीसी शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा डीसीसी बँक भरेल.
1: सातारा डीसीसीच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
2: डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट ट्रीटमेंट.
3: तळपायाची जळजळ, आग होणे, पाय बधिर होणे, मुंग्या येणे, टाचणी टोचल्यासारखे किंवा करंट लागल्यासारखे होणे, इतर संभाव्य गुंतागुंत अशा पाया संदर्भातील मधुमेही व्याधींवर व्यापक उपचार.
2: डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 9021 28 45 70.
4: मंदार ट्रेडर्स, हँड टूल्स, पॉवर टूल्स, वेल्डिंग मशीन्स, मेजरिंग इंस्ट्रुमेंट्स, प्रेशर गेजेस, कंज्युमेबल्स, ॲडेसिव्ह, लुब्रिकंट्स, सेफ्टी.

0: इक्विपमेंट्स, स्प्रे पेंट्स, न्यूमॅटिक प्रोडक्ट्स आणि बरच काही.
1: मंदार ट्रेडर्स, 30 वर्ष अनुभवी इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1, H39, जुनी MIDC, सातारा, 98 22 801 804. बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा, फोन 91 68 227 325.
2: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे.
1: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
3: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
1: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
3: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.

0: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
1: नाट्यसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकता आहात. द्रौपदी या नाटकातलं पद आपण ऐकणार आहोत. शोभा जोशी यांनी गायलेलं पदरचना आहे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची.

0: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर, साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग,
1: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
0: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, प्रवेश सुरू.
1: संपर्क 83 29 72 94 98.
2: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे.
3: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर सातारा.
4: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू.
5: ऍट 64 अवेन्यू, 1BHK 2BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी सातारा, 72 94 94 64 64.
4: बुकिंग सुरू.

0: डिप्लोमा इन इंस्ट्रूमेंटेशन एंड कंट्रोल इंजीनियरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजेंस एंड मशीन लर्निंग, ऑटोमेशन एंड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलीकम्युनिकेशन, कंप्यूटर इंजीनियरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियरिंग.
1: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
0: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
2: आदेशवर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
3: नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत बालगंधर्व यांनी गायलेलं मेनका या नाटकातलं पद.

0: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
1: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. एनबीए मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, एमएसबीटी ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट
2: उपलब्ध. ब्रांचेस

0: बालगंधर्वई यांनी गायलेले मेनका या नाटकातलं पद आपण ऐकलं. या पदाबरोबरच नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 103.1 MHz या FM लहरींवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणी सातारा केंद्र आपण ऐकता आहात. ऐकूयात सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम. सूत्रनिवेदन आहे मानसी मोघे यांचं.
1: श्रोते हो नमस्कार. आपण सगळे उकाड्यानं हैराण झालो आहोत. वाऱ्याच्या मंद थंड झुळकीची पावसाची वाट पाहत आहोत. तुमच्यासाठीच आज शब्दांचा आणि गाण्यांचा पाऊस मी या कार्यक्रमातून घेऊन आली आहे. श्रोते हो कपाटातल्या पुस्तकांचा सुटलेला मंद वास, खिडकीबाहेर अचानक अंधारून आलेलं आभाळ पाहून क्षणात आता मातीतून सुगंध पसरण्यासाठी तो पाऊस येईल अशी भावना प्रतीक्षा तुमच्या सगळ्यांच्याच मनात नक्की असणार, होय ना? दिवसभर तापलेल्या जगाच्या कपाळावर जेव्हा पहिला थेंब अलगद उतरतो ना, तेव्हा वाटतं सगळ्या सृष्टीला कुणीतरी थोपटून म्हणालं, पुरे आता थोडं शांत हो. मागच्या वर्षी यानं मे महिन्यातच येऊन 7-8 महिने मुक्काम ठोकला. यावर्षी शहाण्यासारखं वागायचं ठरवलंय बहुतेक. आता वेळेवरच जाऊया असं असेल तर छानच. पाऊस येतो तेव्हा फक्त पाणी नाही पडत तर निसर्गाचा जगण्याचा कॅनव्हास बदलून जातो. उन्हाळ्यानं सिमेंटची जंगलं, धूळ धूर यामुळे शहरं थकलेली वयस्कर वाटतात. पावसाच्या अभ्यंग स्नानानं सगळा कृत्रिम मेकअप धुवून टाकतो. बाळाला घातलेल्या आंघोळीसारखी गोंडस स्वच्छ होतात मग शहर. काळ्या चकचकीत डांबरी रस्त्यावर दिव्यांची प्रतिबिंब मन ताज करतात. श्रोते हो हे गाणं ऐकून आपणही जरासं ताज होऊया.

रसिक हो, पावसाची चाहूल लागलीय आणि पाऊस आता थोड्याच दिवसात सुरूही होईल. कुठं कुठं काळे ढग दिसतायत, कुंद वातावरण झालंय आणि अशा मळभ दाटलेल्या वातावरणात कुठंतरी डोंगर दऱ्यात निसर्गात फिरायला भटकायला रसिकजन आपले जात असतात. आणि अशात निसर्गात रममाण झाल्यानंतर अचानक धुवादार पाऊस सुरू होतो आणि लक्षात येतं की गाडीचा वायपर हलत नाही. काचेवर पाऊस साठतो आणि गोंधळ होऊन हाच पाऊस डोळ्यातून भरून वाहतो. एका जागी ठप्प बसण्याशिवाय काहीच करू शकत नाही आपण. रसिक हो, पावसाळ्याआधी गाड्यांची दुरुस्ती करायला हवी. ब्रेक, लाईट्स सगळं पाहायला हवं. रस्त्यावर तेल पडलेलं, खड्डे यातून वाचण्यासाठी गुळगुळीत टायरना रजा द्यायला हवी. आणि हो, या दिवसात वेगही कमी हवा. विजांचा कडकडाट पाहून सुरक्षित ठिकाणी पार्किंग करायला हवं. एवढंच म्हणूया, आला पावसाळा, गाड्या सांभाळा, नाहीतर ही अशी गत होते.

श्रोते हो, हा पाऊस फक्त कवितांचा आणि प्रेमाचा नाही तर कलाकारांचाही आहे. काही कला उगवायला पाऊस लागतो. पत्र्यावर पडणाऱ्या सरींमधून कुणाला ताल सापडतो. ओल्या मातीच्या वासातून एखाद्याला चित्र दिसतं. खिडकीतून वाहणाऱ्या वाऱ्यात कुणाला शब्द सापडतात. तर कुणाच्या आतलं गप्प निशब्द मन पहिल्यांदा बोलतं. पाऊस आपल्या आतली कठोरता मऊ करतो. संवेदना बोलक्या करतो. म्हणूनच सुंदर गाणी, सुंदर चित्र, सुंदर साहित्य उन्हातून नाही तर पावसाच्या ओलसर शांततेत जन्माला येतं. पाऊस पडायला लागला की आपल्या आतला खवय्या सगळ्यात आधी जागा होतो. बहुतेक बाहेर थंड वारा सुटलेला असतो, रस्त्यांवर पाण्याच्या रेघा उमटलेल्या असतात. अशावेळी काचेवर धूर चढलेल्या कपातला आल्याचा चहा म्हणजे नुसतं पेय राहत नाही, तो पूर्ण वातावरणाचा भाग बनून जातो. कढईत तळली जाणारी कांद्याची भजी, त्यातून उठणारा गरम वास, खिडकीतून बाहेर पडणारा पाऊस पाहणं, हे सगळं मिळून तर खरं पावसाचं सौंदर्य असतं. कारण इथला पाऊस चवीनंही जगायचा असतो. आणि अशावेळी वाफाळलेल्या चहात आलं अलगद पडतं. आणि म्हणूनच कागदातली गरम भजी, मातीचा गंध, हे सगळं साधं असूनही मनाला विलक्षण श्रीमंत करून जातं. पावसाळा आला की माणूस कितीही मोठा झाला तरी त्याच्या आतला छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारा सखा पुन्हा बाहेर येतो. तुम्हालाही असंच वाटतं ना?

श्रोते हो, पाऊस हा सृष्टीला चैतन्य देतो हे खरंय. अहो, पण तो हवा तितकाच पडायला हवा ना, तर सगळ्यांना आनंद मिळेल. थोडा पाऊस पडून कधीकधी पेरण्या केल्या जातात आणि पुन्हा लवकर पडला नाही तर बियाणं वाया जातं. अति पाऊस पडला तर शेतात पाणी साचून पिकं सडतात, पूर परिस्थिती निर्माण होते, दरडी कोसळतात, धरणातून पाण्याचा जास्त विसर्ग करावा लागतो, त्यामुळं नदीकाठच्या लोकांना पुराचा धोका निर्माण होतो. जीवन विस्कळीत होतं, दळणवळण ठप्प होतं आणि साथीचे आजार पसरायला लागतात. बरं, पाऊस कमी पडला तर पाण्याची टंचाई, पिकं जळतात, त्यामुळंही जनजीवन विस्कळीतच होतं. समप्रमाणात जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो नीट जमिनीत मुरतो, ज्यामुळं भूजल पातळी वाढते आणि बारमाही पाण्याचे स्रोत टिकून राहतात. म्हणतात ना, अति सर्वत्र वर्जयेत, हेही खरंच आहे म्हणा. त्यामुळं पावसा छान प्रमाणात, हवा तितकाच पड, अशी प्रार्थना आपण त्याला करूया.

श्रोते हो, हाच पाऊस अलिशान इमारतींवर पडतो, तसाच तो विटांच्या घरांवर पडतो, पत्र्यांवर धडधडतो, रस्त्यांमधल्या चिखलात मिसळतो, झाडांच्या मुळाशी बसून राहतो, तरीही प्रत्येक ठिकाणी तो वेगळा भासतो. पाऊस पडतो तेव्हा घाईलाही क्षणभर दम लागतो आणि रस्ते संथ होतात, झाडं शांत उभी राहतात, खिडक्या आत वळून पाहू लागतात. सगळ्या सृष्टीला आधीच कळलेलं असतं बहुतेक, कारण वारा वेगळा वास घेऊन फिरत असतो, आकाशाचा रंग बदलायला लागतो. रसिक हो, या सगळ्यात आपणही पावसाळ्याचा आनंद जरूर घेऊया, पण सावधानताही बाळगायला हवी. छत्री रेनकोट जवळ हवाच. रस्त्यावरचे विजेचे खांब लोंबकळणाऱ्या तारांना स्पर्श करायचा नाही. वादळ विजांच्या कडकडाटात बाहेर जाणं टाळायचं. गेलो तरी सुरक्षित इमारतींचा आसरा घ्यायचा. विजेच्या कडकडाटात घरातील विद्युत उपकरणं भ्रमणध्वनी बंद ठेवावेत. उंच झाडाखाली आसरा घेऊ नये. आपली महत्वाची कागदपत्रं जलरोधक पिशवीत ठेवावीत. विद्युत उपकरणांना ओल्या हातांनी स्पर्श करायचा नाही. हे सगळं भान ठेवून पावसाचा मनमुराद आनंद घेऊया.

श्रोते हो, या पावसानं अचानक लहानपण आठवतं. कागदी होड्या आठवतात, शाळा सुटल्यावर मुद्दाम घरी भिजत येणं आठवतं, आईचा ओरडा आठवतो, आणि त्या सगळ्यात एक विलक्षण गोष्ट जाणवते. काळ पुढं गेला, माणसं बदलली, शहरं बदलली, पण पावसाचा स्पर्श अजूनही तसाच आहे.

रसिक हो, पावसाळा हा जीवनाचा उत्सव आहे, आशेचा किरण आहे. या पाण्याचं योग्य नियोजन करण्याची गरज आहे. जलसंधारण झालं तरच हा पावसाळा कायम आनंद देईल. तेव्हा निसर्गाचा हा अनमोल ठेवा जपूया आणि पावसाळ्याचा आनंद जबाबदारीनं घेऊया.

सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रमाचा आपण ऐकलं, याचं सूत्र निवेदन केलं होतं मानसी मुघे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीच्या सातारा केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोते, दुपारचे 12 वाजतात. यानंतर थोड्याच वेळात वनिता मंडळ हा गृहिणींसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तदनंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. सुरुवातीला वनिता मंडळ हा गृहिणींसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपल्या मधुर आणि मखमली आवाजानं रसिकांच्या मनावर

अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं काल निधन झालं. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला. मराठी भावगीतं, भक्तिगीतं आणि हिंदी चित्रपट संगीतात त्यांनी दिलेलं योगदान कधीही न विसरता येणार आहे. कला क्षेत्रातील त्यांच्या अफाट कामगिरीची दखल घेऊन त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. सुमन कल्याणपूर यांनी केवळ मराठी आणि हिंदीच नाही तर बंगाली, उडिया, पंजाबी, राजस्थानी, कानडी आणि भोजपुरी अशा अनेक प्रादेशिक भाषांमध्ये हजारो गाणी गायली. गझल, ठुमरी आणि भक्तिगीत गाण्यात त्यांना विशेष गोडी होती. मराठी संगीत क्षेत्रात सुमन कल्याणपूर यांचं योगदान बहुमूल्य आहे. त्यांनी गायलेल्या गाण्याच्या रुपानं त्या सदैव आपल्या आठवणीत राहतील.

श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत विदुषी माणिक वर्मा यांच्या आठवणी उलगडणारी शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत. आज ऐकूया भाग दुसरा, हसले मनी चांदणे.

0: आज आपण संवाद साधतोय शुभदा दादरकर यांच्याशी.
1: तुम्हाला गंमत सांगते की ही जी मैफिल असायची ना त्यांची स्वतःची, ही आत्ताच्या सारख्या कॉन्सर्ट्स नव्हत्या. दीड तासाच्या, चार चार पाच पाच तासाची मैफिल चालायची. एक स्त्री असून एवढ्या वेळ गाणं आणि खुल्या आवाजात शास्त्रीय संगीत आणि असे कार्यक्रम त्यांनी किती केले. गणपतीच्या दिवसात तर 10 दिवसात 12 कार्यक्रम केलेले, इतके कार्यक्रम आणि त्या मैफिली चार चार पाच पाच तासाच्या. शंकर अभ्यंकर त्यांनी तर त्यांच्याविषयी म्हटलं की आम्ही जेव्हा त्यांची मैफिल ऐकायला जायचो, हिंदू कॉलनीत एकदा ऐकायला गेलो, प्रचंड गर्दी होती, बसायला जागा नाही, आम्ही कट्ट्यावर बसलो होतो. तर तिथे बसलं असताना असं लक्षात आलं, अरे 4 तास होऊन गेले, हा कट्टा आपल्याला बोचत कसा नाहीये, इतकं त्या गाण्यात आम्ही रंगून गेलो. तर असे खूप किस्से आहेत अनेकांचे, पण सांगायची गोष्ट की इतकी त्यांचे कष्ट होते त्यामागे, इतकी तयारी होती,
2: शिस्त पण तशीच होती ना,
1: शिस्त होती. आणि अशा मैफिली अनेक केल्या त्यांनी.
2: नाट्यसंगीत गायला त्यांनी थोडी उशिरा सुरुवात केली आणि नाट्यसंगीत हा त्यांच्या मैफिलीतला महत्वाचा टप्पा होता. तर नाट्यसंगीत खूप आहेत त्यांची तशी पाहायला गेली तर याच्याविषयी काय सांगता येईल.
1: नाट्यसंगीत हा त्यांच्या आयुष्यातला फार महत्वाचा भाग आहे. कारण का तर बालगंधर्व त्यांनी जी जवळीक साधली खऱ्या अर्थाने ती बालगंधर्वांच्या गायकीशी. कुठल्याही घराण्याचं गाणं गात असताना पण बालगंधर्वांची गायकी शास्त्रीय संगीतात सुद्धा दिसत असे. त्यांच्या गमकेच्या ताना बालगंधर्वांच्या, लढीवाळ त्यांची गायकी एक तीच माणिकताईंमध्ये होती, नेमकी लढीवाळ गायकी. त्यामुळे बालगंधर्वांच्या गाण्याशी जी त्यांची जवळीक होती ना, ते आत्मसात करण्यासाठी, मी मगाशीही सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी अनेक रेकॉर्ड्स ऐकल्या, ती आत्मसात केली. पण ही जी गायकी गायली, गाणी गायली, रेकॉर्ड्स आल्या बाहेर, बरेच लोक म्हणायला लागले की बालगंधर्वांच्या नंतर ती गायकी गाणारे माणिक वर्माच बर का हे म्हणायला लागलं. पण त्यांनी कधीही नाटकात काम केलं नाही, कधीच नाही. कारण त्यांचा गोल ठरलेला होता, आपल्याला गाणं करायचंय. पण नाट्यसंगीत त्याविषयी आता मात्र एक छोटासा किस्सा सांगणार आहे मी. कारण बरेच जण विचारतात, भारती वगैरे वंदना आहे काम करतात नाटकात, माणिकताईने काम केलं नाही का? नाही. कारण त्यांच्यामध्ये अभिनयाचं त्या सांगायला सांगायचं नाही हो, 2 वाक्य मला बोलता येणार नाही, धड मला येत नाही हो बोलायला, संवाद मला पाठवत नाहीत वगैरे, ही सगळी कारणं होती त्यांची. पण त्यांना खरं म्हणजे मनापासून नाटकात काम करायचं नव्हतं. मी जे म्हटलं तसं 1967-68 ते 1970 ते आजारी पडेपर्यंतचे ही जी 3-4 वर्ष होती, त्यांची दादर पासून साधारण गिरगाव आणि ह्या भागातल्या एकही मैफिल मी सोडली नसेल. त्यावेळेला आमचा एक ग्रुप होता सगळ्या गाण्याची आवड असणाऱ्यांचा, आम्ही सगळे जायचोच. आणि त्याच्यात राम मराठे आणि माणिक वर्मा ही माझी दैवत असल्यामुळे सगळ्या मैफिली मी ऐकल्या. आणि पूर्वीच्या काळी काय असायचं, कोणा

जे गुरु पौर्णिमेसाठी लोक एकमेकांसाठी गायचे हे फार महत्वाचं आहे. आता तसं होत नाही. तसं सी आर व्यासांची गुरु पौर्णिमा ते भंडारी हॉलमध्ये होती. त्या मैफिलीला मी गेले होते आणि तुम्हाला सांगतो आता सुद्धा ते चित्र मला डोळ्यासमोर दिसत. अहिर भैरव गायल्या होत्या. पहाटे पहाटे त्यांचा नंबर लागला कारण एक एक गात गात गात सिनियॉरिटी प्रमाणे. आणि नंतर त्यांनी नाही मी बोलत नाथा हे गाणं म्हटलं. ते जेव्हा गायल्या मी ऐकत तर होते सगळ्या जागा गंधर्वांच्या, पण डोळ्यासमोर जे चित्र होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव होते आजही मी शिकवताना सगळ्यांना म्हणते भल्या भल्या कसलेल्या ज्या अभिनेत्री आहेत त्यांच्या चेहऱ्यावर येणार नाहीत इतके सुंदर भाव होते. कारण ते खूप सात्विक होते, लाडीक होते. कारण त्या गाण्याचा भाव लाडीक आहे. तो लाडीकपणा नेमका त्यांच्या चेहऱ्यावर तो आजही मी विसरू शकत नाही. आणि ते गाणं आजही मी शिकवताना कायम त्या आठवणी त्या सगळ्या जागा वेगळ्या वेगळ्या लक्षात राहतात. त्यामुळे नाट्यसंगीत हे खऱ्या अर्थाने त्यांनी फार लोकप्रिय केलं. आणि नाट्यसंगीताच्या माध्यमातून शास्त्रीय संगीत पण जे बालगंधर्वांचं कार्य आहे तेच माणिकताईंचं आहे घरोघरी पोहोचवलं. स्वयंवर नाटकातली पदं ही गायला अत्यंत अवघड. आणि माणिकताईंची पहिली रेकॉर्ड नाथा हा माझा मोहिकलाचीच आली. म्हणजे पहिली परत तीच स्वयंवर मधली पदं ही तालाला अवघड आहेत. मला काय सांगायचंय, नाही मी बोलत नाथा लाडीक गाणं, सुगमकडे झुकणारं गाणं, दादरा तालात सार सदर म्हणायला अवघड आहे तरी सुद्धा, पण त्या वजनाने. पण ही जी पद होती ना, नाथा हा माझा गंधर्व ठेका आहे, किंवा रूपबली तो नर शार्दूल साचा, किंवा पुढे यदुमनी सदना, ही तालाला अवघड दीपचंदीमध्ये वगैरे वेगवेगळ्या तालात असलेली स्वयंवर मधली गाणी, अनृतची गोपाला, ते जवळजवळ ख्याल आहे सूरमल्हारचा त्याच्यावरतीच आहे ते. तर ही अत्यंत अवघड गाणी तालाला गायला आजही गाताना ते चॅलेंज वाटतो. मम आत्मा गमला त्या मानाने सोपं आहे कारण त्या मानाने तसं सोपं काहीच नाहीये, पण ते त्रितालात आहे तालाच्या दृष्टीने. पण हे गाणं खूप कठीण, पण त्यामुळे त्यातलं आम्हाला विशेषतः यदुमनी सदना हे का आवडतं आणखीनही सांगते की यदुमनी सदना रुचिर सदन पती मनसतीना करीन यदुमनी सदना. ती रुक्मिणी म्हणते श्रीकृष्णाच्या मनात मी घर करते. तसं सर्व महाराष्ट्रातल्या जनतेच्या रसिकांच्या मनामनात घर केलेलं गाणं म्हणीन मी, म्हणून यदुमनी सदना आपण ऐकूया.

0: रसिक हो, ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होत असताना त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज आपण संवाद साधतोय शुभदा दादरकर यांच्याशी.
1: भक्तिगीतांचा हा टप्पाही खूप महत्वाचा आहे. आपल्या कार्यक्रमाचीही सुरुवात अमृताहुनी गोडने झालेली आहे. पण मग याच्यानंतर असं झालं होतं की काही नवीन गाणी, खास भक्तिगीतं ही रेकॉर्ड करून घेण्यात आली होती.
2: माणिकताईंची असंख्य भक्तिगीतं लोकप्रिय आहेत. आकाशवाणीवर तर ती

0: सतत लागायची, सतत
1: आजही लागतात,
0: आजही लागतात. मग ते कार्यक्रम कोणताही असू दे, मंगल प्रभात असो का कामगार विश्व असो, कायम भक्तिगीत ही ऐकायला मिळतात. पण त्यातला एक किस्सा सांगण्यासारखा आहे का, तर पुणे रेडिओ स्टेशनचे स्टेशन डायरेक्टर क्रुद दीक्षित यांनी बाळ माट्यांना अशी एक ऑर्डरच केली होती की अहो ही भक्तिगीत ध्वनिमुद्रिका असलेली कमी पडतायत, आता तुम्ही अजून काही गाणी रेकॉर्ड करा. तर अहो कधी करू, त्यांचं टाइम टेबल इतकं व्यस्त आहे, म्हणजे ते मला सांगू नका, त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातनं तुम्ही वेळ काढा, त्या पुण्याला आल्या रे आल्या की गाण्याचं रेकॉर्डिंग तुमचं तुम्ही बघा, पण कसंही करून त्यांचा वेळ घेऊन तुम्ही नवीन भक्तिगीत रेकॉर्ड करा. आणि मग बाळ माट्यांनी एक सुंदर गाणं सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण हे केलं आणि क्रुद दीक्षितांनी त्याविषयी जी व्याख्या केली ना, ते मला फार विशेष वाटलं की एखादा स्टेशन डायरेक्टर म्हणजे एखादा अधिकारी त्यातला इतका जाणकार असणं हे कलाकारांसाठी किती महत्वाचं आहे. तर त्यांनी काय म्हटलं माहितीये का, बघा जनरली आपण म्हणतो की परमेश्वर प्राप्तीसाठी संगीतासारखं दुसरं माध्यम नाही
1: हो.
0: आणि परमेश्वराचं सगुण साकार रूप हे भक्तासाठी आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन निर्गुण निराकार रूप ज्याला कळतं त्याला खरोखरी मोक्ष प्राप्त होतो हे जसं आपण म्हणतो. पण क्रुद दीक्षितांनी काय म्हटलं माहितीये का, माणिक त्यांचं गाणं ऐकून बरं का, ते माणिकच म्हणायचे, माणिक शिकली कशी कुणाजवळ हे माहीतच आहे की, पण ते गाताना स्फूर्ती येते कशी आणि कुठून, काय सांगणार, अहो केवळ अविश्रांत मेहनत घेतली, खूप चिजा जमवल्या, सरगम अगदी जीभ तुटे तो पाठ केली, तरी यावरच गाणं बनतं का. एकाच गुरुचे दोन शिष्य त्याच तालमीवर त्याच रागावर त्याच चिजेवर त्याच जातीच्या आवाजावरही वेगवेगळे कसे गातात, कारण दिलेली सांगितलेली चीज ही सगुण असते, पण ती गाता गाता शब्दांच्या पलीकडे सुरांच्या पलीकडे तालाच्या लईच्या पलीकडे कशी निर्गुण होते हे कसं सांगता येईल, कारण प्रत्येक कलावंताची ही आपापली प्रतिभा असते. त्यामुळे अशी प्रतिभा ज्या गीतात ऐकायला मिळते ते गीत ऐकूया, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण.
1: वा वा वा वा.

0: माणिकताईंचं गाणं रसिक प्रेक्षक त्यांचे निस्सीम चाहते सतत 3 दशकं अगदी मनसोक्त अनुभवत होते.
1: हो,
0: जसं उघड्या खिडकीतून घरात चांदणे शिरावना तसा माणिकताईंचा आवाज महाराष्ट्रात घरोघरी पोचला होता. त्यांच्या आवाजाचा सर्वांनाच मोह पडला होता, लोभ जडला होता. त्यांच्या सुरांचं चांदणं रसिकांनी शरदाच्या चांदण्याप्रमाणे अनुभवलं होतं.
1: वा, क्या बात है.
0: आणि मग घरोघरची लहान थोर स्वरलोभी माणसं गाऊ लागली होती शरदाचे चांदणे, मधु आणि फुललेला निशिगंध.

0: शुभदाताई, माणिक वर्मांच्या बाबतीत तुम्ही आता म्हणालात की शरदाचं चांदणं फुललं होतं, मग ते नेमकं कसं काय?
1: असं आहे की जेव्हा लग्न ठरल्याचं माणिक त्यांच्या सगळ्या मैत्रिणींना कळलं, लग्न ठरलं, त्यांना जरा उत्सुकता होती की हिच्या नवऱ्याला किती आवड असेल, कवी आहेत वगैरे ठीक आहे, पण आवड आहे का गाण्याची, हिच्या गाण्याचं काय होणार. आणि मग जेव्हा लग्न ठरल्याची बातमी आली आणि पुण्यात एक कार्यक्रम ठरला, त्या कार्यक्रमाला पुढच्या बाजूला ह्या सगळ्या मैत्रिणी बसलेल्या होत्या नेहमीप्रमाणे गाणं ऐकायला, भरपूर गर्दी, आणि अमर वर्मा थोडेसे मागच्या बाजूला एक कोपऱ्यात खुर्ची टाकून बसले होती. तर गात असताना एखादी जागा खूप छान गेली की ऑडियन्स मधून एकदम वाहवा यायची, आणि खूप जोरात वाहवा आली की ह्या सगळ्या मुली मागे वळून बघायच्या. लोकांना कळे ना की अरे हे काय चाललंय, इतकं छान जागा येत आहेत एका पाठी एक, इतक्या छान एकावर एक ताना येत आहेत आणि ह्या सगळ्या मागे का वळून बघतायत. त्याचं कारण एकच होत की त्यांना वर्मांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपायचे होते, गाण्याचं होईल काहीतरी म्हणत, आणि त्या नुसत्या चेष्टा मस्करीला ऊत आला होता अक्षरशः. आणि ते म्हणाल्या काग अशा पाठीस लागता मिळून साऱ्या जणी, आज माझी मला लाभला सर्वस्वाचा धनी,
0: वा वा
1: हसले मनी चांदणी.
0: क्या बात आहे.

0: शोभताताई, तुम्ही हे सगळे किस्से सांगत असताना आमच्या डोळ्यासमोर सगळं चित्र उभं राहतंय, पण त्यातही आणखी एक महत्वाचा टप्पा आहे, प्रकार आहे, आणि तो म्हणजे चित्रपट संगीताचा. फार नाही आहेत, पण जी काही आहेत ती तितकीच सुंदर आहेत. त्या गीतांविषयी काय सांगता येईल?
1: त्या गीतांविषयी फक्त मी एवढंच म्हणेन की चित्रपट गीत असो की नाट्यगीत, त्यांचं जसं मला शास्त्रीय संगीतातली अव्वल दर्जाची गायिका बनायचंय हे एक जे ध्येय होतं ते तसंच होतं. आणि म्हणूनच उमस पडेल त्या चित्रपटाच्या वेळीही त्यांना जेव्हा आग्रह झाला की थोडंसंच हे फक्त झोपाळ्यावर बसून तर म्हणायचंय तर काय हरकत आहे तेवढं काम करायला, तरीही त्यांनी नकारच दिला. जे एक विख्यात गाणं आहे, घननिळा लडीवाळा झुलवू नको हिंदोळा. आता तुम्हाला एक गंमत सांगू का? या गाण्याची एक फार मजेशीर कथा आहे. घननिळा लडीवाळा झुलवू नको हिंदोळा बाबत आपण गदिमांच्या काव्य प्रतिभेबद्दल खूप काही अनुभवलंय सगळ्यांनी, ळ अक्षरावर वगैरे, पण या गाण्याचा उपयोग माणिकताईंनी कुठल्या कारणासाठी करून घेतला होता माहितीये? हे तुमच्या स्वप्नात सुद्धा येणार नाही. अहो, एकदा प्रवास करत असताना कल्याणचं एक जोडपं होतं आणि माणिकताई समोरच्याच बाजूला बसलेल्या होत्या, समोरच्याच बर्थवर. त्या जोडप्याचं लहान मूल सारखं रडत होत. त्यांना काही राहावे ना माणिकताईनं, का बाबा रडतय बाळ, का रडतय? त्यांनी विचारलं, अहो काय होतंय का त्याला, का रडतय, का रडतय? चाललंय त्यांचं आपलं आपसात बोलणं. माणिकताईनी त्यांना विचारलं, त्या जोडप्याला, मी घेऊ का बाळाला जरा वेळ माझ्याकडे? आणि त्यांनी त्या बाळाला जवळ घेतलं, जवळ घेतलं आणि त्याला जवळ घेऊन त्याच्या पुढे म्हणायला लागल्या, घन निळा लढी बाळा झुलवू नको हिंदोळा. आणि ते बाळ रडायचं थांबलं ना. त्या जोडप्याच्याही लक्षात आलं, ते चर्चा करतच होते बहुतेक असं वाटतंय, पण ह्या माणिक वर्मा आहे ते निश्चित झालं. वा.

0: कार्यक्रमात आपण संवाद साधत आहोत शुभदा दादरकर यांच्याशी.
1: इतके सगळे प्रकार आहेत, मला वाटतं फक्त अर्धेच झाले असतील. नाही
2: अहो कितीतरी शिल्लक आहेत.
1: अजून गझल आहे, ती वेगवेगळी प्रासंगिक गीतं आहेत, संस्कारक्षम गीतं आहेत.
2: पण आत्ता आपण रसिकांसाठी मराठी गझल प्रथमता माणिकताईंनी गायली, मधुकर गोळवलकरांचं संगीत असलेली त्या चित्त चोरट्याला का आपले म्हणू मी, आपण ऐकूया.

अशी प्रासंगिक गीतं तर तुम्ही सांगितली, पण मला आत्ताच्या काळात ना एक फार विशेष गीत असं वाटतं, अगदी दोनच ओळी ऐकूया, पण त्या ऐकूया एवढ्यासाठी की पूर्वीच्या काळी मुलं खाली खेळून वगैरे आली, संध्याकाळच्या वेळेला घरी आल्यावर शुभम करोती म्हणण्याची एक पद्धत होती घरामध्ये. आता असे संस्कार करायला मुलांना ते आवडणारही नाहीत आणि कोणी ऐकूनही घेणार नाही, तो सगळा जमानाच गेला. पण असं शुभम करोती म्हणण्यापेक्षा जर माणिकताईंच्याच आवाजात तुम्ही शुभम करोती कल्याणम हे गाणंच ऐकलं तर

0: पण हे सगळे गीतप्रकार गात असताना म्हणजे त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला तो उल्लेख असू देत किंवा प्रत्येक गाण्याचे किस्से जर आता सांगायला गेले तर एक कार्यक्रम अपूर्ण पडेल. आपल्याला असे कितीतरी भाग त्याचे करायला लागतील. पण त्यातही महत्वाचा भाग असा होता याच्यात की त्यांना आलेला आजारपण, त्यात 80 दिवस जवळपास त्या कोमात होत्या आणि त्यानंतरचा जो त्यांचा प्रवास आहे सांगीतिक प्रवास तो सुद्धा त्यांचा तितकाच महत्वाचा आहे. तर त्याविषयी काय सांगता येईल?
1: खरं सांगायचं ना तर हा फार दुर्दैवी आणि क्लेशकारक असा प्रसंग आहे आमच्या सर्वच कुटुंबियांच्यासाठी. 1 ऑक्टोबर 1970 साली बघा, ज्यावेळेला त्या ऐन बहरात होत्या त्यावेळेला एक दिवस अशी बातमी आली सगळीकडे की माणिक त्यांना शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. का बरं, काय झालं? नाही काही नाही, ताप आहे खूप, पण एक जनरल सगळं तपासणीसाठी नेलंय, अशी सुरुवातीची बातमी. हळूहळू करत अजूनही तितकस बरं नाही. नंतर 2-4 दिवसांनी असं झालं, वंदनाने सांगितलं येते की एका नाटकाची रिहर्सल संपून ती आली आणि आली आणि बघते तर काळजात चरलं झालं, कारण ही एवढी गर्दी जमली होती खोलीच्या इथे, काय झालं असेल एकदम. तर तिथे

0: आणि त्यांना ऑक्सिजन लावलाय एवढं होतं, पण काय करावं असं झालं. आणि तिथून त्या ज्या कोमात गेल्या, त्या तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे एवढे दिवस त्या अवस्थेला काय म्हणायचं, म्हणजे अक्षरशः डॉक्टरांचे अथक प्रयत्न होते. पण त्याही पेक्षा जे माणिकताईंनी ज्या श्रद्धेने गाण्याची सेवा केली होती ना, ती कशी उपयोगाला आली ते बघा. एक असा प्रसंग आहे की दररोज त्यांच्या उशीखाली शेकडो अंगाराच्या पुढे यायच्या आणि त्या नर्सला एक कामच असायचं की तिथे त्या ठेवायच्या, कारण रसिकांची भावना आहे, श्रद्धा आहे, प्रत्येक जण त्यांच्यासाठी नवस बोलतो लवकरात लवकर बरं वाटू दे. एक अंबरनाथच्या आजी होत्या 90 वर्षाच्या, आणि त्यांना जेव्हा कळलं की माणिकताई हॉस्पिटलमध्ये आहेत, त्या आपल्या मुलाला म्हणाल्या, त्यांना राहावे ना, ही तर माझी रखमाई आहे म्हणाल्या, तर तू कसंही कर मला हॉस्पिटलला घेऊन जा. आणि त्या तिथे हॉस्पिटलमध्ये आल्या, येताना काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जाऊन नवस बोलून आल्या. आणि काय बोलल्या असतील, तर माझ्या रखमाईला लवकर बरं कर, माझी जी काय उरली सुरली 10 वर्ष असतील ती पण तिच्या आयुष्यात येऊ देत, पण लवकर बरं वाटतं. इतकं रसिकांचं प्रेम फार म्हणजे फारच थोड्या कलाकारांच्या वाट्याला येतं. एक क्षण असा आला होता, म्हणजे पेपरला बातमीही आली होती चुकीची की माणिकताई गेल्या, असंच सगळीकडे बोललं गेलंय, सगळे हवालदिल झाले होते काय करायचं. एक सद्ग्रस्त होते, त्यांनी सांगितलं तुम्ही अजिबात घाबरू नका, ह्या यातनं नक्की बऱ्या होणार. कारण त्यांना सोनोपंत दांडेकर जे संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक आहेत, आणि ते त्यांना माणिकताईंना बीएला असताना प्रोफेसर होते, शिकवायला होते, फिलॉसॉफी विषय घेऊन माणिकताईंनी बीए केलं, तर त्यांचा माणिकताईंना आशीर्वाद आहे, अनुग्रह आहे, त्यामुळे त्या यातनं बऱ्या होणारच. आणि तसंच झालं,
1: किती विश्वास होता ना,
0: तसंच झालं. अहो त्या आजारपणात त्या काय नाही, मुलींना ओळखत नव्हत्या, काय काय बोलत होत्या. मला आणि वंदनाला जो इतिहास विषय शिकवला तो सगळा इतिहास तिथे बनवत होत्या. चिजा म्हणायच्या, पण गंमत बघा एवढ्या आजारपणात पण चिजा विसरत नव्हत्या, चिजा गात होत्या. ते आजारपण हे म्हणजे फार मोठा टॉपिक आहे, पण आजारपणानंतर जेव्हा सगळ्यांना की माणिकताई बऱ्या झाल्या हे ऐकल्यावर अनेकांनी नवस फेडले, कार्यक्रम करूया, काय कार्यक्रम करायचा असं झालं. तर पुण्याला त्यांचा जो एक कार्यक्रम केला, मी साक्षीला आहे कारण मी त्याला निवेदनाला होते त्या कार्यक्रमाला, आणि तेव्हाही माणिकताईंचं म्हणणं मला मोठेपणा मला तिथे जाणवला की बघा कोणाला आपण निवेदनाला सांगूया काहीतरी नामान, कशाला आपल्या घरची मुलगी असताना कशाला कोण पाहिजे म्हणाले. आणि मला त्यांनी निवेदनाची संधी दिली, हे माझ्या आयुष्यातला कधीही न विसरता येणारा प्रसंग आहे. आणि त्या तिथे अक्षरशः बायका आलेल्या एक एक जणी कुलावून ओटी भरत होत्या त्यांच्या नवस बोललेल्या, आणि बाजूला असा नारळांचा आणि ओट्यांचा ढीग होता, इतका प्रचंड विश्वास. आणि त्यानंतर लोकांना उत्सुकता होती जी गाणं ऐकण्याची, ते पहिलं गाणं क्षणभर उघड नयन देवा गायल्या, आणि तो देवावरचा स्वर लावल्या बरोबरच जी काही टाळी आली आणि जे काही लोकांना
1: डोळ्यात पाणी आलं,
0: आणि हाच किस्सा सवाई गंधर्वला झाला. सवाई गंधर्व मध्ये कायम त्यांचं गाणं होत असे, आणि त्या वर्षी सवाई गंधर्वला जेव्हा माणिकबाई गाणार हे कळलं, हजारोनी लोक जमलेले होते, आणि जेव्हा स्टेजवर त्यांना आणलं, एका पायाने लंगडत लंगडत चालत आले आहेत, बसले आहेत, आणि आता काय गाणार सगळे
1: उत्सुकता,
0: काय म्हणतात ना, कानात प्राण आणून लोक, निशब्द शांतता होती, शांत म्हणजे अतिशय शांत. आणि जेव्हा त्या गायला सुरुवात करणार, त्यांनी पहिला सा लावला, कुठल्याही कलाकाराला मिळाली नसेल अशी दाद समोरच्या सर्व श्रोतृवर्गात फक्त आणि फक्त अश्रुधारा वाहत होत्या.
1: वा, माझ्या अंगावर काटा आला आता ऐकताना.
0: आम्हाला असं झालं की अरे हे खरं कलावंतावरचं प्रेम. आणि त्यात नेहमीच्या प्रमाणे सुहास्य वदनाने त्यांनी ती मैफिल सादर केली.
1: काही क्षण जे कोरले जातात ना कलाकारांच्या आयुष्यात कायमचे, त्यातला हा क्षण आहे.

0: कुठला अक्षर. आणि मला फक्त एकच सांगायचंय की जे आपण या कार्यक्रमात सुरुवातीपासून सांगायचा प्रयत्न करतोय, जे बाबूजींनी हेरलं होतं त्यांच्यातलं की शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम असल्यामुळे ही मुलगी गाण्यासाठी आणि सुगम संगीताच्या जागाही चांगल्या येत असल्यामुळे ही मुलगी नक्की पुढे जाणार ह्याची बाबूजींना खात्रीच होती. पण त्याचप्रमाणे जेव्हा त्या अशा गायला लागल्यानंतर तेव्हा काय झालं की फक्त त्यांचा स्वर खाली आला, बाकी शरीरावर परिणाम झाला पण आवाजावर परिणाम झाला नाही. मेनिन्जायटिसमुळे त्याच्या डॉक्टरांनी कल्पना दिली होती असं होईल की कुठल्या तरी शरीराच्या एका भागावर जो परिणाम झाला काय होईल, पण आवाजावर अजिबात परिणाम झाला नाही, फक्त स्वर खाली आला.
1: ईश्वराची कृपा,
0: ईश्वराची कृपा हेच त्यांचा देवावर असलेला अढळ विश्वास होता आणि तोच त्यांच्या कामी आला. ज्या शास्त्रीय संगीताने आपण सुरुवात केली, ज्या जगन्नाथ बुवांनी त्यांना शिकवलेला राग जोकोंस की ज्याची त्यांची एलपी ध्वनिमुद्रिकाही निघाली होती त्या काळामध्ये, भटियार आणि जोकोंस हे दोन राग, आणि तो जोकोंस राग दुसऱ्याही अर्थाने की त्यांच्या आजारपणानंतर जगन्नाथ बुवांच्याच पुण्यतिथीला हरी महादेव वैद्य हॉलमध्ये माणिक ते गायला बसल्या आणि जोकोंस गायल्या होत्या आणि घरातले सगळे नुसते रडत होते.

0: माणिक वर्मा म्हणजे केवळ भावगीत गायिका नव्हे, ती एक चतुरस्त्र गायिका, अष्टपैलू गायिका, पण मुख्य म्हणजे प्रामुख्याने मैफिलीची गायिका. स्वतःच्या मैफिलीत त्यांनी या सगळ्या गीत प्रकारांना स्थान दिलं. पण खरं बघायला गेलं तर शास्त्रीय संगीतात त्या अत्युच्च पदावर विराजमान झाल्या होत्या आणि त्याची दखल घेऊनच 1974 साली त्यांना शासनातर्फे पद्मश्री प्रदान करण्यात आली.
1: शुभदाताई, तुम्ही खूप छान अशा शब्दात माणिकबाईंचं वर्णन केलंय, आम्हाला ते नक्कीच ऐकायला आवडेल.
0: आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता. राजसत्व रूप तुझे प्रसन्न मोहक मुद्रा, रुज स्वभाव अंतरीचा मोहविते सात्विकता, वंद्य गान देवता. भावगीत भक्तिगीत चित्रगीत नाट्यगीत बंदिशीही रंगवुनी मिळवी मान मान्यता, वंद्यगान देवता वंद्यगान देवता.
1: खरं तर माणिक वर्मा म्हटल्यानंतर कितीतरी गोष्टी समोर येतात. एकतर भावपूर्णता, शुद्धता, रियाज, शिस्त, सातत्य, समर्पण, या सगळ्या गोष्टींनी किंवा या सगळ्या गोष्टी असलेल्या अष्टपैलू चतुरस्त्र अशा गायिका. खरंच शुभदाताई, आज तुम्ही माणिकबाईंच्या आयुष्यातले इतके सुंदर अनुभव आमच्या या कार्यक्रमात सांगितलेत, इथे आलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोतेहो, आज आपण एका महान कलाकाराच्या सुरेल प्रवासाची झलक अनुभवली. संगीत ही केवळ कला नाहीये, तर ती एक साधना आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजेच माणिक वर्मा. तेव्हा आजचा आमचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला आम्हाला अवश्य कळवा. आजच्या या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिनं. सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी माधुरी रावराणे आपली अनुमती घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, हसले मनी चांदणे, विदुषी माणिक वर्मा यांच्या आठवणी उलगडणारी शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. हा होता या मुलाखतीचा दुसरा आणि अखेरचा भाग. श्रोते हो, आणि आता ऐकूया चित्रा वाघ यांचा ललितलेख उत्सव पुनर्जन्माचा.
1: गेले काही दिवस अगदी खुशीत होते मी. यंदा भरपूर पपया लगडल्या होत्या, काही तर पुढल्या आठवड्याभरातच तयार होण्यासारख्या, आणि अजूनही काही हिरवट पिवळी फुलं शिल्लक होतीच. गेले पावसाळ्यात डेंगू का चिकनगुनिया असल्या काहीतरी नावांचे आजार फैलावले आणि त्यावर पपईच्या पानांचा रस गुणकारी असतो ही बातमी पसरली. त्यात मी अशी बिल्डिंगच्या गेटला टेकून उभी झालं. येता जाता माणसं माझी मोठाली पानं तोडायला लागली. माझी उंची चांगली घसघशीत, त्यामुळे अनेकांनी उड्या मारून मारून पानं पार ओरबाडून घेतली. अगदी शेंड्याजवळची 5-6 पानं शिल्लक राहिली होती. एकदा रात्रीच्या वेळी तर एक दोघे जण आले आणि चक्क होती नव्हती ती सगळी पानं तोडून घेतली. माझी तर पार रयाच निघून गेली. सकाळी रस्त्यावरून जाणारी माणसं माझ्याकडे पाहून चुकचुकत होती. पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या आजींचं लक्ष गेल्यावर त्याही खूप चुटपुटल्या. वरून वॉचमनला ओरडल्या, तुझे लक्ष कुठे असतं? मी मात्र मनाशी विचार केला की जाऊ दे, माझ्या पानांच्या रसाने कुणाचा आजार बरा होत असेल तर होऊ दे की. हां, आता मला कमीत कमी वाकवून सावकाश हलक्या हाताने पानं काढली तरी काम होतच ना. पण आता हे कोण कोणाला सांगणार? असो, मला त्या आजींना सांगावंसं वाटत होतं. अहो तुम्ही नका काळजी करू, थोड्याच दिवसात मला नवीन पालवी फुटेल. खरं तर लहानपणापासून इतके आघात झेल्लेत मी, त्यापुढे हे ओरबाडणं म्हणजे काहीच वाटेनासं झालंय. माझ्या इतर भाऊबंदांपेक्षा आहेच मी वेगळी. माझ्या जन्माचंही कोणाला कौतुक नव्हतं. खरं तर मी फूटभर उंच होईपर्यंत माझी फारशी दखलही कोणी घेतली नव्हती. या आजींच्या गॅलरीतल्या ओल्या कचऱ्याच्या टोपलीत मी पडून होते. त्यांनी घरीच तयार केलेल्या काळ्या मऊ खताबरोबर या प्राजक्ताच्या पायाशी येऊन पडले. प्राजक्ताला घातलेल्या पाण्यावरच मी भराभर वाढायला लागले. 3-4 महिन्यातच अंगापिंडाने छान भरले. एकापाठोपाठ एक सर्व बाजूंनी उगवणाऱ्या हिरव्यागार पानांगणिक माझी उंचीही भराभर वाढली. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या कौतुकाचा विषय झाले. काहींना वाटलं आपणच इथे टाकलेली बी रुजली असणार किंवा बाहेरून कोणीतरी टाकली असेल. मला मात्र माझं जन्मघर चांगलं माहीत होतं. आमच्या शेजारच्याच कंपाऊंडमध्ये हे भलं मोठं जांभळाचं झाड आहे. माझ्या लहानपणीची एक गोष्ट मला चांगली आठवते. पावसाचे दिवस होते, माझी उंची जेमतेम कंपाऊंडपर्यंत आली होती. पलीकडचं काही दिसायचं नाही, पण वर पाहिलं की जांभळाच्या मोठमोठ्या फांद्या झुलताना दिसायच्या. कधीकधी त्याच्यावर बसलेले पोपटही दिसायचे. प्राजक्त तर माझा सख्खा शेजारी, माझ्या आवडीचा दोस्त. खरं तर वयाने खूप मोठा, पानं पण भरपूर होती. पण का कोण जाणे इतक्या छान झाडाला एक सुद्धा फूल लागत नसे. त्या रात्री पाऊस थांबण्याचं लक्षणच नव्हतं. माझ्या डावीकडच्या आसूपालवच्या गच्च पानांमध्ये शिंपी पक्षाचं एक घरटं होतं, अगदी छोटंसं. अगदी आडोशाला असूनही सततच्या पावसामुळे चिंब भिजलेलं. एरवी सारखी बडबड करणारी दोन पिल्लं पावसाच्या माऱ्यात एकदम चिडीचूप होती. मीही प्राजक्ताच्या आसऱ्याने अवघडून उभी होते. पायाकडे 7-8 इंच पाणी साठलं होतं. मध्येच जरा डुलकी लागली

0: तेवढ्यात कांठळ्या बसेल असा मोठा आवाज झाला आणि काड काड आवाज करत जांभळाची एक मोठी फांदी खाली पडली. पडली ती नेमकी प्राजक्ताच्या अंगावर. माझ्या डोळ्या देखतच प्राजक्ताची रस्त्याच्या कडेला झुकलेली फांदी आणि त्याच्या अंगावर जांभळाची फांदी सगळ्या रस्त्यावर पसरली. बिल्डिंग मधली मंडळी धडपडून उठली. खिडक्या गॅलऱ्यांमधून वाकून बघायला लागली. रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांवर तर ती फांदी पडली नाही ना याची खात्री करून मग निश्चिंत झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी जांभळाच्या फांदीबरोबर ती प्राजक्ताची जून फांदी देखील उचलली गेली. त्यानंतर मात्र एखादी जादू व्हावी तसं झालं. प्राजक्ताच्या खोडातून जिथे फांदी तुटली होती त्याच जागी नवीन कोंब फुटायला लागले आणि हा हा म्हणता दोन नवीन फांद्या भराभर वाढायला लागल्या. त्याच्या पुढच्या वर्षी तर त्या नव्या फांद्यांना चक्क फुलं लागायला लागली, तीही भरपूर. पहाटे वाऱ्याबरोबर त्याची नाजूक पांढरी फुलं टप टप पडायची. कधीतरी एखादं फूल चुकून माझ्या दिशेला आलं की माझ्या पानांच्या नक्षीत ते अडकून राहायचं. मला इतकं छान वाटायचं म्हणून सांगू, मग दिवसभर मी ती सुंदर भेट मिरवत राहायचे. कधीतरी शाळेत जाणाऱ्या मुली वाटेत थांबून थोडी फुलं वेचून न्यायच्या. गोकुळाष्टमीच्या दिवशी बिल्डिंगमधल्या आजी कृष्णाला हार करण्यासाठी मोठ्या कौतुकाने स्वतः खाली येऊन फुलं घेऊन गेल्या. प्राजक्ताचा हा माझ्या डोळ्यासमोर झालेला पुनर्जन्म मी मनात खूप खोलवर जपून ठेवला होता. दिवस अगदी मजेत चालले होते. मीही पेरापेराने आनंदाने वाढत होते. दोन वर्षांनंतरच्या पावसाळ्यात पुन्हा तेच आसमानी संकट आलं. त्या रात्रीची पुन्हा आठवण व्हावी असा जोरदार पाऊस एकदा पहाटेच्या वेळी सुरू झाला. बघे बघेपर्यंत आवारात पाणी साठायला लागलं. पावसाबरोबर सोसाट्याचा वाराही सुटला होता. आसूपालवाचं झाड तर बिचारं कमरेत पार वाकून गेलं. समोरच्या बिल्डिंगमधली दोन नारळाची झाडंही जोर जोरात हेलकावे खात होती. मी मुळांनी जमीन घट्ट धरण्याचा प्रयत्न करत होते पण तिथेही साचलेल्या पाण्यामुळे आणि खोडाच्या जोरकस हलण्यामुळे पकड सैल व्हायला लागली. वारा विरुद्ध दिशेने येत असल्यामुळे कंपाऊंडच्या भिंतीचाही आधार मिळत नव्हता. शेवटी त्या वाऱ्या पावसाच्या माऱ्यापुढे माझा काही टिकाव लागणं अगदी अशक्य होऊन बसलं. सगळा धीर एकवटून गोळा केलेली माझी ताकदही अखेर कमी पडली आणि जोराच्या झोतासरशी मी अगदी भुईसपाट झाले. रसरशीत खोडातल्या जीवनरसाने मला कसंबस जागं ठेवलं होतं. त्या दिवशी दुपारपर्यंत पावसाचं थैमान चालू होतं. मी अशी जाण्या येण्याच्या वाटीतच पडल्यामुळे रोजची सफाई करायला येणाऱ्या मामांनी मला उचलून कंपाऊंडच्या अगदी शेवटच्या काटकोनी कडेला टेकवून उभं केलं. थकव्याने मी अगदी मरगळून गेले होते पण तरी सावध होते. आजूबाजूचं बोलणं मला स्पष्ट ऐकू येत होतं. वॉचमन माळी मामांना सांगत होता, इकडे कशाला ठेवली ही अडगळ, बाहेर टाका, उद्या म्युन्सिपाल्टीची गाडी घेऊन जाईल. त्यावर मामा म्हणाले, अरे आता असू देत, रस्त्यावर चालणाऱ्यांच्या पायात येईल ते झाड, त्यापेक्षा उद्या गाडी आली की मी देईन टाकून. मला रागच आला, अरे इथे तर कोणालाच माझ्या जाण्याची हळहळ वाटत नाहीये. पण म्हटलं, जाऊ दे, जितके दिवस आयुष्य असेल ते असो, पण जिथे असेन तिथे रुजण्याचा प्रयत्न करायला का हरकत आहे. माझं नशीब इतकं बलवत्तर की पुढचे 8-10 दिवस मामा त्यांची तब्येत बिघडल्यामुळे सफाई करायला आलेच नाहीत. मी तर परिस्थितीला शरण जाणारे नव्हतेच, कंपाऊंडचा भक्कम आधार होताच. मी पुन्हा मातीच्या दिशेने सगळं लक्ष केंद्रित केलं. मातीतून पाण्यातून जितकं सत्व शोषता येईल तितकं शोषत शोषत तग धरायचा प्रयत्न सुरू ठेवला. थोडीफार पानं उरली होती त्यांचाही मोह ठेवला नाही. त्यांच्या दिशेने वाहणारा जीवनरस बंद करून त्यांना माझ्यापासून वेगळं करणं गरजेचं होतं. तीही उपासमारीने पिवळी पडत मुक्यानेच गळून पडली. मीही धीर सोडला नाही. हळूहळू माझ्या उघड्या बोडक्या खोडाच्या तळाशी छोटी छोटी मुळं धरायला लागली. माझ्या आनंदाला पारावरच उरला नाही. आता मला नवीन पानं फुटायलाही हरकत नव्हती. पावसाचा दिवस असल्याने पाण्याचा प्रश्नच नव्हता. बघता बघता कोवळ्या पानांचे अंकुर माझ्यातून बाहेर पडायला लागले. मुळांनीही वाढीचा वेग टिकवला होता. मातीच्या आत आत जाताना त्यांना प्राजक्ताची माझ्या जुन्या सवंगडाची मुळंही घट्ट भेटली. पुनर्जन्माचा हा उत्सव माझ्यासाठी खूप महत्वाचा होताच, पण बिल्डिंगमधल्या इतरांसाठीही याची अपूर्वाई वेगळीच होती. त्यानंतर अनेकदा मी फळाफुलांनी बहरले. फळं खाणारा प्रत्येक जण माझं तोंड भरून कौतुक करतो. इतकी गोड पपई मार्केटमध्ये शोधून सापडणार नाही. वेगळंच आहे पपईचं झाड, तुटून पडलेलं होतं पण नुसतं जगलं नाही, फळांनी लगडलेलं असतं आता. अजबच आहे. हे सगळं ऐकण्याचा आनंद शब्दात सांगणं खरंच अवघड आहे. आताही माझी पानं ओरबाडली जात आहेत, पण मला त्याची खंत नाही. अशा लहान सहान दुःखांना कुरवाळत बसायला, स्वतःपुरतं जगायला, कुणी आघात केल्यावर आयुष्याकडे पाठ फिरवायला मी माणूस थोडीच आहे.
1: श्रोते हो, उत्सव पुनर्जन्माचा चित्रा वाघ यांचा ललित लेख आत्ताच आपण ऐकला. लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151430. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ऍप वरही. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण आताच ऐकलात. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचा 1 वाजता थोड्याच वेळात.

आला. या करारामुळे भारतीय वस्तू आणि सेवांना ओमानच्या बाजारात संधी उपलब्ध होईल, तसंच दोन्ही देशातले आर्थिक संबंध दृढ होतील असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे. या करारामुळे निर्यातीला चालना मिळेल, गुंतवणूक आकर्षित होईल, तसंच रोजगाराला चालना मिळेल. त्यामुळे याचा फायदा शेतकरी, सूक्ष्म आणि लघुउद्योग, विद्यार्थी, महिला, कारागीर यांना होणार आहे असं गोयल यांनी सांगितलं. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली. या निवडणुकीसाठी

विद्यार्थी महिला कारागीर यांना होणार आहे असं गोयल यांनी सांगितलं. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून 8 जूनपर्यंत अर्ज भरता येतील. 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम इथल्या प्रत्येकी 1 जागेसाठी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तसंच तामिळनाडू आणि ओदिशामध्येही प्रत्येकी 1 जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे या महिन्यात निवृत्त होत आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्जांची छाननी 2 जूनला होईल तर 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महायुतीकडून भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. भाजपाने आज 10 उमेदवारांची नावं जाहीर केली. महाविकास आघाडीचं जागा वाटपही ठरलं असून काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. काँग्रेस नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघातून निवडणूक लढवेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी, हिंगोली या मतदारसंघांसाठी उमेदवार दिले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवेल. गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवाकर महसुलात 3.2% वाढ होऊन तो 1,94,000 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात वस्तू आणि सेवा करांचं संकलन 1,88,000 कोटी रुपये झालं होतं. मे 2026 समग्र वस्तू आणि सेवा कर संकलन 37,397 कोटी रुपये तर राज्यांच्या GST संकलन 45,143 कोटी रुपये झालं. एकात्मिक GST महसूल 51,990 कोटी रुपयांवर पोहोचला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरोशी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77 क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना JEE ADVSEC IN या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंतिम संस्कार केले जातील. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.

0: गीत, भक्तिगीत, बालगीत अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहुन आए बालमा, ठहरिये होश मे आलू, ना तुम हमे जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी आणि हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालंय. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.
1: सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली असून अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. सुमन कल्याणपूर यांचा मधुर आवाज आणि आर्त गायनाने सांस्कृतिक जग समृद्ध केलं असं त्यांनी शोक संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांच्या निधनाने संगीत जगतातील पवित्र देवारा रिकामा झाला आहे अशीच सर्वांची भावना असल्याचं राज्यपालांनी शोक संदेशात म्हटलं आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ दुसऱ्यांदा विजेता ठरला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी अविभाजित भारतातल्या ढाका इथं झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई विवाहानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनी सारखी भावगीतं, गवळण.

आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, मुंबईत अंतिम संस्कार. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43.5 रुपयांनी महागला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्रॅम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र सरकारने आजपासून पेट्रोल, डिझेल आणि एटीएफ म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरचा विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि एटीएफवरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून 8 जूनपर्यंत अर्ज भरता येतील. 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तसंच तमिळनाडू आणि ओदिशामध्येही प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. माजी प्रधानमंत्री एच.डी. देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे सदस्य या महिन्यात निवृत्त होत आहेत. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम इथल्या प्रत्येकी 1 जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. राज्य विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्जांची छाननी 2 जूनला होईल तर 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीनं आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महायुतीकडून भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा

लढवणार आहे. भाजपाने वर्धा गडचिरोली चंद्रपूर मतदारसंघातून अरुण लाखानी, भंडारा गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, अमरावतीमधून प्रवीण पोटे, सांगली सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम, सोलापुरातून राजेंद्र राऊत, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, नांदेडमधून अमर राजूरकर, बीड लातूर धाराशिव मतदारसंघातून बसवराज पाटील आणि जळगाव इथून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने ठाणे मतदारसंघात रवींद्र फाटक, नाशिकमध्ये नरेंद्र दराडे आणि परभणीमध्ये सईद खान यांना उमेदवारी दिली आहे. यवतमाळ मतदारसंघासाठी शिवसेनेचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पुण्यातून विक्रम काकडे राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटपही ठरलं असून काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. काँग्रेस नागपूर, यवतमाळ, भंडारा गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड लातूर धाराशिव मतदारसंघातून निवडणूक लढवेल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून अर्ज भरला. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी हिंगोली या मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवार दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातलीच आरोषी देशपांडे पहिली आली. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77 क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना JEE ADVC IN या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. सर्वोच्च न्यायालयात 5 नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली असून यामुळे सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयात कार्यरत न्यायाधीशांची संख्या आता 37 झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर यांचा त्यात समावेश आहे. राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशांशी चर्चा करून ही नियुक्ती केली असल्याचं विधी आणि न्यायमंत्री अर्जुन मेघवाल यांनी समाजमाध्यमांवर म्हटलं आहे. गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवा कर महसुलात 3.2% वाढ होऊन तो 1,94,000 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात वस्तू आणि सेवा कराचं संकलन 1,88,000 कोटी रुपये झालं होतं. मे 2026 मध्ये समग्र वस्तू आणि सेवा कर संकलन 37,397 कोटी रुपये तर राज्यांच्या GST संकलन 45,143 कोटी रुपये झालं. एकात्मिक GST महसूल 51,990 कोटी रुपयांवर पोहोचला. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधार स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामाने अंतिम संस्कार करण्यात येत आहेत. सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा आता ऐकूया.

0: कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी अविभाजित भारतातल्या ढाका इथं झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई विवाहानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनी सारखी भावगीतं, गवळण, विरहगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहुन आए बालमा, ठहरिये होश में आलू, ना तुम हमें जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी आणि हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालंय. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवरांनी सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. IIT प्रवेशासाठीची JEE ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, मुंबईत अंतिम संस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: कथा सुधा में सुनिए मुंशी प्रेमचंद की कहानी आभूषण. आज सुनते हैं इस कहानी की पहली कड़ी.

0: मंडळी, काव्य वाचन मध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांच्या कविता ते आपल्यासाठी सादर करत असतात. असंच आजच्या काव्य वाचनात आपली मैत्रीण तन्वी गुंडये कवी मित्र विक्रांत आव्हाड सोबत गप्पा मारणारे आणि त्यांनी लिहिलेल्या कविता तो आपल्यासाठी सादर करणारे. तेव्हा ऐकूया त्यांची ही काव्य मैफिल.
1: नमस्कार मंडळी, मी तन्वी गुंडये. माझ्यासोबत आहे माझा मित्र विक्रांत आव्हाड. आपला हा मित्र कवी मित्र आहे, त्यामुळे आजच्या या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये आपण कवितांविषयी बोलणार आहोत, त्याच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्याच्या काही कवितांचा आस्वादही घेणार आहोत. खरं तर कविता म्हणजे ही केवळ शब्दांची जुळवाजुळव नसते, तर तो भावना विचार यांचा एक सुरेख संगम असतो. मग ती छंदबद्ध कविता असो किंवा मुक्तछंद असो, त्या कवितेला जर ताल मिळाला, लय मिळाली की तिचं गाणं तयार होतं. याच कवितांविषयी आपण आणखी जाणून घेऊयात विक्रांत आव्हाळकडून. विक्रांत, तू कविता करतोस, तू कवी आहेस, मला पहिला प्रश्न तुला असं विचारावा असं वाटतोय की तुझ्या या कविता प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली, तू कधीपासून कविता करायला लागलायस?
2: अगदीच तू सुरुवातीला जसं म्हणालीस की कविता म्हणजे अगदी शब्दांची जुळवाजुळव नसते, तर मला अगदी पटलंय ते. कारण सुरुवात म्हणायची झाली तर शाळेपासून प्रत्येक जण कविता लिहितो. एक पर्टिक्युलर एक वय असतं, त्या वयामध्ये आपण प्रेम कविता लिहितो किंवा कधी विरह कविता लिहितो, आणि काही जण आईवरती कविता लिहितात, निबंध लिहितो आपण, जसं माझा सूर्य हे नीते माझा आवडता निबंध ड्याशा ड्याशा असं, आणि आपल्याला वाटतं की आपण लिहू शकतो म्हणून आपण लिहितो. पण तसंच माझंही होतं. त्यानंतर मग पुढे थोडं वाचन वाढलं. पूर्वी जे प्रॅक्टिकल नॉलेजची पुस्तकं होती त्याच्यातून थोडं आपण शृंगाराकडे वळलो, मग मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, मग काही पुस्तकं वाचण्यात आली, चांगले चांगले कवी वाचण्यात आले, मग त्यांच्या कवितांचा प्रभाव असू शकतो, त्यांच्या शब्दांचा प्रभाव असू शकतो, आणि त्या प्रभावातून मग की आपण जे लिहितोय अगदी क्षुल्लक आहे, त्यामुळे त्याला काही अर्थ लागतोय का नाही लागत आहे, हा एक अभ्यास किंवा सराव आहे. त्या सरावातून मग पुढे आता कुठेतरी जाऊन मला असं वाटतं की मी थोडंफार लिहू शकतोय. आणि ते
1: आता जसं तू म्हणालास की टला ट पला प, पण तू असाही उल्लेख केलास की शृंगारिक कवितांकडे वगैरे वळलो, तर मला एखादी तुझी अशी कविता ऐकवशील का त्याच्यामध्ये शृंगार असेल?
2: जरूर. आपण सुरुवातच मला वाटतं अशी करूया की आता मी मगाशीच म्हणालो की बरेच जण प्रेमात लिहितात, तर ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाची प्रेमाची परिभाषा ही वेगळी असते, तर असंच मी तिच्यासाठी काय लिहीन. तर या वसंताच्या उन्हाची झळ जरा अनोळखी, या वसंताच्या उन्हाची झळ जरा अनोळखी, काळ जावर मोगऱ्याचे वळ जरा अनोळखी. का उगा शृंगार हा साधा सुधा पण लाघवी, का उगा शृंगार हा साधा सुधा पण लाघवी, काजळाने काळजाचा छळ जरा अनोळखी. पोहतो डोहात की डोळ्यात घाऱ्या साजणी, अडकला हा जीव माझा गळ जरा अनोळखी. तिलाजणे अनहासणे घायाळती कातील अदा, तिलाजणे अनहासणे घायाळती कातील अदा, मी फार जवळून पाहतो वादळ जरा अनोळखी. या एकतर्फी भावनांची आहे बरी खबर तुला, तिला सगळं माहिती असतं. या एकतर्फी भावनांची आहे बरी खबर तुला, का तरी ही भासते हळहळ जरा अनोळखी, वाहतो डोळ्यातून या आसवांचे मी झरे. मी तिच्याची कविता लिहितोय, मी तिचं वर्णन सुंदर करतोय, पण शेवटला वाहतो डोळ्यातून या आसवांचे मी झरे, ऐक तू केव्हा तरी खळखळ जरा अनोळखी, ऐक तू केव्हा तरी खळखळ जरा अनोळखी.
1: खरंय, अगदी खरंय. म्हणजे असं म्हटलं जातं की तरुणपण म्हणा किंवा पौगंडावस्था किशोरवयीन अवस्था म्हणा, आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रेमाचे गुलाबी वारे वाहू लागतात, पण असा एखादा क्षण येतो की विरह होतो आणि मग त्या अवस्थेतही आपल्याला कविता

0: तारून नेते, कविताच साथ देते. तर अशी काही कविता आहे का तुझी की जी विरहामध्ये तुला साथ देणारी ठरली?
1: हो अगदीच, मी एक चारोळी सुद्धा लिहिली होती, कविता कशी बनते. म्हणजे खूप जण हा प्रश्न विचारतात की कविता नक्की तू कधी लिहितोस, कशी सुचते तुला, प्रेमात पडलायस का, किंवा घरच्यांनी कधी कविता वाचली तर प्रेमात पडलायस का, अरे कोण सोडून गेले का तुला, तर असे प्रश्न विचारत असतात. तर अशाच एका प्रश्नात एक चारोळी होती की तुला वाटते चारोळ्यांनी बनते कविता, जोडून ठिपके रांगोळ्यांनी बनते कविता, मी सांगतो गुपित तुला कवी मनाचे, आर्त वेदना आरोळ्यांनी बनते कविता. तर या आर्त वेदना ज्या आहेत त्या विरहामध्ये असतातच. आणि असाच एक विरह कवितेचं शीर्षक आहे चाफा. चाफा गळफास घेत असेल तेव्हा आणखी गंधळत असेल, चाफा गळफास घेत असेल तेव्हा आणखी गंधळत असेल, ढहाळी मोडून पडल्यानंतर सुकली पानं चाळत असेल, इतर फुलांना गंध म्हणून अपंग तगर जळत असेल. आता अपंग तगर म्हणण्यामागचं कारण हे की तगराला काही गंध नाहीये, सुगंध नाहीये, तगराला अगदीच म्हणजे आपण म्हणू शकतो वाईट टाकलंय. तर सुकली पानं चाळत असेल, इतर फुलांना गंध म्हणून अपंग तगर जळत असेल, जाईसोबत भांडल्यानंतर जुई मागून पळत असेल, एकाच गजऱ्यात मोगऱ्यासोबत अबोलीचं जुळत असेल, जास्वंदीच्या सुंदरतेला दैवत्व कधी मिळत असेल, ज्या दिशेने भुंगा पळतो केवड्याचं पाऊल वळत असेल, चिखलामध्ये उगवताना कमळ ही मळत असेल, चिखलामध्ये उगवताना कमळ ही मळत असेल, फुलपाखर फुलं बदलतात हे फुलांनाही कळत असेल, फुलपाखर फुलं बदलतात हे फुलांनाही कळत असेल, अशी कविता होती.
0: नाही, यातून खरंच विरह जाणवतोय अगदी. मला या पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतोय की जेव्हा तू पहिली कविता लिहिली असेल तेव्हा पहिली कविता लिहित असताना तुझ्या मनात कोणत्या भावना होत्या, आणि ती पहिली कविता नेमकी तुला आठवते का, तुझ्या लक्षात आहे का?
1: पहिली कविता शाळेत असतानाच, आणि माझे नाटकाचे शिक्षक होते डेनिस विक्टर डाबरे, सो त्या सरांसाठी मी त्यांच्या वाढदिवसाला, तर ते मला म्हणजे नाटकाचे जेवढे पण स्पर्धा असायच्या किंवा काही असायचं तेव्हा ते मला खूप पुढे पुढे करायचे की त्यांना माहिती होतं की ह्याच्यात काहीतरी दिसतंय आपल्याला, तर त्यांना मी मराठीत एक कविता लिहून गिफ्ट केली होती की सर तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार टाईप. सो ती एक कविता मला आठवते, आणि ते सुचण्यामागचं कारणच हे होतं की त्यांनी खूप काही दिलं पाचवी पासून सातवीपर्यंत, म्हणजे 2 वर्षात ते खूप अगदीच जवळचे झाले होते माझे सर, तर त्यांना काहीतरी देऊ करायचं होतं म्हणून आपण शब्दच का नाही द्यायचे असं एक भावना होती. आणि दुसरं म्हणजे माझे काका जे लिहायचे त्यांना खूप वाचनाची आवड होती आणि त्यांच्यामुळे कवितेचे संस्कार झाले असं मला वाटतं, कारण ते सुद्धा मी पाचवीपासून त्यांच्या कविता वाचतोय त्यांनी लिहिलेल्या, तर त्याही कविता मला अगदी जवळच्या वाटतात, तर त्याच्यामुळे मी कविता लिहायला लागलो तिथून.
0: तुझे आवडते लेखक कवी ज्यांचा तुझ्या कवितांवरती प्रभाव पडलाय?
1: तसं समाज कार्यासाठी किंवा सामाजिक आपली एक बांधिलकी आहे म्हणून किंवा एक मी समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून मला नामदेव ढसाळांचे मी संग्रह वाचलेले आहेत. त्यानंतर अगदीच विरुद्ध मी बोलेन की दुःख ही एक संकल्पना जी आहे ती अगदी मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परिखोल हे म्हणणारे ग्रेस आहेत त्यांचे सगळे कविता संग्रह वाचून झालेले आहेत. आणि आत्ता हल्ली बाऊल मी वाचतोय सौमित्रांचं, तर ह्या तिघांचाही अगदी या तिन्ही लेखकांचा अगदी टोकाटोकाला काही संबंध मला वाटत नाही, म्हणजे प्रत्येकाचा विषय वेगळा आहे आणि हेच एक्सप्लोअर करतोय मी आणि मला हे तिघही आवडते झालेत सध्या.
0: यापुढे काय कौशल?
1: यापुढे मी तुला ऐकवतो एक पिवळं पान म्हणून कविता आहे माझ्याकडे, आणि ते पिवळं पान अशी कविता आहे की आपली आवडती व्यक्ती, म्हणजे आपण प्रेम म्हणतो आपण विरह म्हणतो आणि तो फक्त प्रेमात नसतो, ते प्रेम नात्यांमध्ये कुठल्याही असू शकतं, आई वडिलांचं असू शकतं, आईच्या मुलावर, मुलाचा आईवर, वडिलांवर. पण मला असं वाटतं की जेव्हा एखादा माणूस म्हातारा होतो तेव्हा तो कितीही त्याच्यासोबत माणसं असली तरी तो स्वतःला एकटंच समजतो, आणि त्या वृद्धत्वावरती ही कविता आहे.
0: अच्छा.
1: कवितेचं शीर्षक आहे पिवळं पान. झाडापाशी असतं तेव्हा पान सुद्धा हिरवं असतं, झाडापाशी असतं तेव्हा पान सुद्धा हिरवं असतं, झाडापासून वेगळं होतं तेव्हा देठ रडत असतो, गाठ भेट स्मरत असतो, फांदी फांदी आठवत असतो, धूळ माती साठवत असतो, देठासकट पानाचा सांगाडा सुकत जातो, पानं तुटून पडली की पानांचाही जीव जातो, तरी झाड बहरतं वाऱ्यासंग लहरतं, डुलतं डोलतं दूर दूर पसरतं, सुकली पानं पाहत राहतात एकटक झाडाकडे, मुळांकडे फांद्यांकडे हिरमुसल्या खोडाकडे, नवीन पालवी फुटते तेव्हा जुन्याबद्दल विचारते का, नवीन पालवी फुटते तेव्हा जुन्याबद्दल विचारते का, तिचा जन्म होतो तेव्हा मागचं सगळं विसरते का, सालं सालं गळून पडतात.

0: खोड असं रडत असतं, झाडाच्या डोळ्यांमधून फूल खाली पडत असतं, पानाला कुणाची संगत असते रानुरान, पानाला कुणाची संगत असते रानुरान, एकटं एकटं कणत असतं झाडाखाली पिवळं पान, एकटं एकटं रडत असतं झाडाखाली पिवळं पान.
1: वा, खरंच निशब्द व्हायला झालं या कवितेनंतर. आपण जर का आधीपासून पाहिलं की अभंग असेल, ओवी असेल, प्रत्येक त्यावेळेच्या संतांनी म्हणा किंवा कवींनी म्हणा, त्यांच्या कवितांमधून कुठेतरी सृष्टीशी, शांततेशी, निसर्गाशी सुद्धा सारखेपण दाखवलंय. त्यांच्या कवितांमध्ये त्याचा उल्लेख झालाय की एखाद्या व्यक्तीप्रमाणेच आपण आजूबाजूच्या घटकांना देखील पाहत असतो आणि त्यांना आपल्या कवितांमध्ये गुंफत असतो. मग त्यामध्ये केवळ प्रेमाच्या भावना असतील किंवा दुःखाच्या भावना असतील असं नाहीये, तर त्या व्यक्तींप्रती असणारी आपली जी काही संवेदना असते ती सुद्धा आपल्या कवितांमधून किंवा लेखनामधून उतरत असते. तर असं तुझ्या बाबतीत कधी झालंय का? तू अशी कविता लिहिली आहेस का?
0: अगदीच. मला खर तर असं सांगायला आवडेल की संत तुकाराम महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, त्यांनी लिहिलेल्या ओव्या, अभंग हे रिप्रेझेंटेशन आहे माणसाचं. मी म्हणणार नाही दुःखाचं किंवा कुठच्याही भावनांचं, ते माणसालाच रिप्रेझेंट करतात, माणसाला आरसा दाखवणारं एक माध्यम होतं. आणि त्याच ओवीच्या फॉर्मॅटमध्ये आपण म्हणू शकतो किंवा ओवी पद्धतीमध्ये एक कविता आहे, कवितेचं शीर्षक आहे समाधी. ही समाधी कसली आहे ही श्रोत्यांना नक्की कळेल. प्रत्येकाला आतून एक मुक्तता हवी असते, तर ही मुक्तता दोन नात्यांमधली आहे. नदी मायन नाही तुला तुझी स्वतःची सावली, नदी मायन नाही तुला तुझी स्वतःची सावली, पांगळी तुझी वेदना माझ्या पायाशी थांबली. नदी माय सांग कुठ तुझं माहेर सासर, नदी माय सांग कुठ तुझं माहेर सासर, कसा ओलांडला बये उभ्या जन्माचा सागर, नदी माय रंग तुझा चोरला कुणी चोरला, नदी माय रंग तुझा चोरला कुणी चोरला, आभाळाचा रंग निळा नेसला तू का नेसला. नदी माया सांग बये किती खोल तुझा डोह, नदी माया सांग बये किती खोल तुझा डोह, पहिलं तीराचा कातळ सांगतो तुझा विद्रोह, नदी माय मी लेकरू पोर अनाथ अनाथ, नदी माय मी लेकरू पोर अनाथ अनाथ, मला कुशीत घे आई सोड डोंगराचे हात, तुझ्यासाठी नदी माय ओवी लिहितो एखादी, तुझ्यासाठी नदी माय ओवी लिहितो एखादी, तुला मिळो मुक्ती बये, तुला मिळो मुक्ती बये, मला मिळू दे समाधी, तुला मिळो मुक्ती बये, मला मिळू ते समाधी.
1: कधी असं झालंय की तुझी देखील समाधी लागली आहे कविता लिहित असताना?
0: हो, खूपदा.
1: अशी कोणती कविता आहे जी तुझ्यासाठी खूप खास आहे आतापर्यंतची? मग ती तुझी असेल किंवा इतर कोणाचीही असेल, कोणत्या मोठ्या कवीची असेल, वेगळ्या कवीची असेल?
0: अगदीच, बऱ्याच आहेत खर तर अशा कविता, पण मी म्हणेन की संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं पसायदान ही माझी आतापर्यंत काव्य रचनेतली सगळ्यात आवडती गोष्ट आहे. कारण स्वतःसाठी न मागता दुसऱ्यासाठी काहीतरी मागणं हेच एका कवीचं मला असं वाटतं की एक त्यांच्याकडून घेण्यासारखा आदर्श आहे. त्यामुळे पसायदान आणि सगळ्यात आवडते कवी त्यांची एखादी जर का कविता म्हटलीस तर ग्रेसांची भय इथले संपत नाही ही कविता मला फार आवडते. एखादी चारोळी जर का म्हणायची झाली, सगळ्यात आवडता विषय म्हणजे विठ्ठल आणि रखुमाई. आपल्या प्रत्येकाच्या जवळचा विषय येतो, महाराष्ट्र म्हटला की विठ्ठल आणि रुक्मिणी येत्याच. तर भानावर येईस तोवर भरतात फुलांच्या जखमा, की भानावर येईस तोवर भरतात फुलांच्या जखमा, रक्तातून वाहतो विठ्ठल तेव्हा खपली होते रखमा, रक्तातून वाहतो विठ्ठल तेव्हा खपली होते रखमा.
1: सुंदर. आता आपण विठ्ठल रुक्मिणी विषयी बोललो, तुझ्या चारोळीमधून ते ऐकलं. विठ्ठल रुक्मिणी म्हटलं की ते म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असंही म्हटलं जातं. देवाशी संबंधित म्हणजे प्रेमाविषयी तर बऱ्याच कविता लिहिल्या जातात, पण प्रेम म्हणजे ही सुद्धा एक भक्ती आहे. जेव्हा ती एक असीम टोक गाठते तेव्हा ती भक्तीत रुपांतरित होते असं म्हटलं जातं. तर प्रेमाविषयी आपण तुझ्या कविता ऐकल्यात, पण तू भक्तीविषयी काही लिहिलंयस का?
0: भक्ती हा विषय सुद्धा अगदी जवळचा आहे, कारण ऑफकोर्स विठ्ठल रुक्मिणी हा जसा जवळचा विषय आहे. मी रोज जेव्हा ऑफिसला जात असतो, ड्युटी करत असतो, तेव्हा मला एक फार त्रास होतो, तो म्हणजे की आपण खूप आता गर्दीत जाणार किंवा आपल्याला त्रास होतोय, यार आपल्याला आता परत ऑफिसमध्ये जाऊन कटकट काहीतरी काम करायचंय. पण ह्या सगळ्यातून एक आनंद तेव्हा मिळतो जेव्हा त्याच माझ्यासारख्याच त्रासातून जाणारे असंख्य असतील ट्रेनमध्ये. ती वेळ अक्षरशः असते एक पीक लेवल असतो वेळेचा, की आपल्याला माहिती आहे की आपण एखादी रिकामी ट्रेन बघू, झोपून जाऊ किंवा झोप अपूर्ण राहिले तर कुठेतरी बसून जाऊ, त्यात कुठेतरी भजनाचा आवाज ऐकू येतो एखाद्या डब्यात.

0: त्या भजनाच्या आवाज येत असलेल्या डब्यामध्ये आपण शिरतो आणि जे काही मनातले सगळे विचार असतील तर ते सगळे विचार तिकडे शून्य होऊन जातात.
1: बरोबर.
0: आणि तेव्हाच त्या क्षणाला सुचलेली एक कविता होती, भक्ती. भक्ती कर वेड्यासारखी, भक्ती कर वेड्यासारखी, पिंपळाच्या पानासारखी, केवड्याच्या गंधासारखी, जनाईच्या जात्यासारखी. तग धर उंच हो आभाळाला स्पर्श कर, तग धर उंच हो आभाळाला स्पर्श कर, बाभळीचा काटा हो कैलासाचा माथा हो, शिवाच्या नंदीसारखी साधी भोळी भक्ती कर. भक्ती कर धुक्यासारखी, पानांवरल्या दवासारखी, पक्ष्यांच्या थव्यासारखी, कोळ्यांच्या जाळ्यासारखी, धुंद हो बेधुंद हो, कीर्तनात दंग हो, रंगहीन रंग हो, तुक्याचा अभंग हो, हातामध्ये टाळ धर गोंगाटाचा ताल धर, हातामध्ये टाळ धर गोंगाटाचा ताल धर, ट्रेनमध्ये गातत तशी भजन गात भक्ती कर. भक्ती कर मनासारखी, भुंग्यासारखी, मुंग्यांसारखी, हरवलेल्या पाखरासारखी, श्वापदांच्या पिल्लांसारखी, नदीसारखी, वाऱ्यासारखी, पावसातल्या पैशासारखी, अळिवाच्या पानासारखी, तुळशीच्या रोपासारखी, सुग्रणीच्या खोप्यासारखी, रेशमाच्या किड्यासारखी. भक्ती कर वेड्यासारखी, भक्ती कर वेड्यासारखी.
1: सुंदर. खरंय, म्हणजे भक्ती करण्यासाठी खास वेगळा वेळ द्यावा लागतो असं नाहीये. म्हणजे जसं तू आता उदाहरण दिलंस की लोकलच्या डब्यामध्ये ते भजनाचा तू आवाज ऐकलास आणि तुझ्या मनात त्या सगळ्या भावना उमटल्या आणि त्या तू कागदावरती उमटवल्यास, हे खरंय की भक्तीसाठी वेगळा वेळ काढावा लागत नाही. आपल्या साध्या रोजच्या कामातून सुद्धा ती भक्ती आपण अनुभवू शकतो, देवापर्यंत पोहोचू शकतो. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. कविता माणसाला विचार करायला शिकवत असते, भावनांना वाट मोकळी करून देत असते, जगण्याकडे नव्या नजरेने पाहायला प्रेरणा देत असते, हे सगळं तुझ्या कवितांमधून आज आम्हाला जाणवलं. धन्यवाद इथे आलास त्याबद्दल.
0: धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.
2: मंडळी, ही कवितांची मैफिल संपूच नाही असं वाटतंय, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबायची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvavani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: संगीत सम्राट तानसेन। इस फिल्म का गीत आपने सुना मन्ना डे के स्वर में, संगीतकार एसएन त्रिपाठी।
1: सिने संगीत में तबले का दौर, इस श्रृंखला की पहली कड़ी अभी आपने सुनी। इस श्रृंखला के लिए हमारे विशेष अतिथि हैं श्री रविंद्र खासनी।
2: थोड़े जुड़ात प्रादेशिक बात में
3: बुद्धू नवी का जिंकण्याची संधी। वाव, बाबांना सरप्राईज देईन, फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत।
4: थांब बुद्धू।
3: काय? अशा पॉपअप्स पासून सावध राहा, स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात।
4: तुला कळलं ना, रिलॅक्स।
3: पण कार जिंकली असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता।
4: आरबीआय सांगते आहे स्मार्ट बना, कूल राहा।
5: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत। मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना। मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो। पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा पीएम सूर्य घर डॉट जीओवी डॉट

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. 2047 पर्यंत एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा राज्य सरकारचा मानस. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ. आयआयटी प्रवेशासाठीच्या

0: जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: विधान परिषदेच्या वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, सांगली, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, जळगाव, ठाणे, नाशिक, परभणी, यवतमाळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नागपूर या मतदारसंघासाठी ही निवडणूक होत आहे. महायुतीकडून भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस 8, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे असं या पक्षांनी जाहीर केलं होतं. पुणे मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी अर्ज दाखल केला. त्याशिवाय सुनील टिंगरे यांनीही अर्ज भरला आहे. दोघांकडे एबी फॉर्म असल्यानं अधिकृत उमेदवार कोण यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ठाणे मतदारसंघासाठी शिवसेनेचे रवींद्र फाटक तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. नाशिक विधान परिषद मतदारसंघातून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी आज दुपारी अर्ज दाखल केला. तसंच भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवार न देण्याचा निर्णय आज पत्रकार परिषदेत जाहीर केला. मात्र कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे ठाकरेंच्या पक्षानं अद्याप जाहीर केलं नाही. नाशिकमध्ये 9 उमेदवारांनी 14 अर्ज दाखल केल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी महायुतीकडून भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांनी तर काँग्रेसकडून प्रफुल्ल अग्रवाल आणि दिलीप बनसोड यांनी अर्ज दाखल केले. वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. नांदेड मतदारसंघासाठी 8 उमेदवारांनी 17 अर्ज दाखल केले. भाजपकडून अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय अमर राजूरकर यांनी तर काँग्रेसकडून रामदास पाटील सुमठाणकर यांनी अर्ज दाखल केले. बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघासाठी काँग्रेसमधून भाजपात आलेले बसवराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसकडून धाराशिव जिल्हा परिषदेचे सदस्य महेश देशमुख यांना संधी देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सिल्लोड नगर परिषदेचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यवतमाळमध्ये काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली असून तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी, भाजपकडून नितीन भुतडा तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून साजिद बेग यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या अतुल लोंढे आणि दिनेश ढोले यांनी अर्ज दाखल केले. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे तसंच शेकापचे अरविंद म्हात्रे यांच्यासह मानसी म्हात्रे, अनिल चोपडा यांनीही अर्ज दाखल केले. जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या मतदारसंघासाठी सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी अर्ज दाखल केला. सोलापुरातून भाजपनं माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान महायुतीचे 17 पैकी 17 उमेदवार विजयी होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीतल्या बंडखोरीविषयी विचारला असता महायुतीचे घटक पक्ष एकत्र येऊन चर्चा करतील आणि बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेतले जातील असं ते म्हणाले. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. या निवडणुकीसाठी 22 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल.
0: विकसित महाराष्ट्रांतर्गत एसटी महामंडळामध्ये 2029 पर्यंत 50%, 2035 पर्यंत 80%, तर 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. या अनुषंगानं बसेससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीला उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ईआर न्यूज मुंबई

0: या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43.5 रुपयांनी महाग झाला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्राम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र शासनानं आजपासून पेट्रोल डिझेल आणि ATF म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरचा विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि ATF-वरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरुषी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77 क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना JEE ADV AC.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. संकेतस्थळाचं नाव पुन्हा एका JEE ADV.AC.in. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती प्रधानमंत्री मुख्यमंत्री यांच्यासह विविध मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. लाडकी बहीण योजनेतून विविध कारणांमुळे 80 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नावं वगळली आहेत. 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न, KYC अनुपलब्धता, कुटुंबातल्या सदस्यांच्या नावे वाहन, इतर सरकारी योजनांचा लाभ यासारख्या कारणांमुळे ही नावं वगळल्याचं महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं.
1: आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त EKYC नाही, यात EKYC काही महिला असतील ज्यांनी EKYC केलेली नसेल त्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला तर त्या जवळपास 11-11.5-12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखांमध्ये समावेश आहे. याच्यात 4.5-5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत जे वयाचं निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते याचाही घेत होते तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे.
0: हवामान. गेल्या 24 तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय घट झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वाशिम इथं 43.8 दशांश अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. 2047 पर्यंत एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा राज्य सरकारचा मानस. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या LPG सिलेंडरच्या दरात वाढ. IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
3: टँजेरीन. खूप गोड.

0: तोडू नकोस हा. फ्री फॉरेन ट्रिप लिंक वर क्लिक करा. आता करतो.
1: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
0: का?
1: हा SMS स्कॅम आहे. क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
0: ओ थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
3: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15 वाजता.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:15 वाजलेत वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या कार्यकाळाची 12 वर्ष नुकतीच पूर्ण झाली. या वाटचालीत देशातील गरीब, महिला आणि शेतकरी वर्गाच्या कल्याणाच्या दिशेनं झालेल्या कामांचा आढावा आपण आज घेणार आहोत.

0: श्रोते हो, गेल्या 12 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनं वंचित आणि गरीब घटकांना देशाच्या आर्थिक धोरणांमध्ये केंद्रस्थानी ठेवलं. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मिळालेली हक्काची पक्की घरं, 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्याची सुरक्षा, जनधन खात्यांद्वारे झालेलं आर्थिक समावेशन, या आणि अशा कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून गरिबांना दारिद्र्य रेषेतून काढण्यासोबतच विकसित भारताच्या निर्मितीत हा वर्ग एक महत्वाचा भागीदार कसा बनेल यासाठीचे प्रयत्न ठळकपणे दिसून येतात. यात सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचा भेद घेत आहेत सामाजिक आर्थिक विश्लेषक आणि प्राध्यापिका आदिती सावंत.
1: गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारने अन्न, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा या मूलभूत गरजांवर विशेष भर दिला आहे. सर्वप्रथम अन्न सुरक्षेबद्दल बोलूया. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कोट्यावधी नागरिकांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोविड-19 महामारीच्या काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे सुमारे 81 कोटी नागरिकांना मोफत धान्य पुरविण्यात आले. या उपक्रमामुळे संकटाच्या काळात लाखो कुटुंबांना अन्नाची हमी मिळाली आणि उपासमारी टाळण्यास मदत झाली. निवाऱ्याच्या क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजना ही एक महत्वपूर्ण योजना ठरली आहे. सर्वांसाठी घर या संकल्पनेवर आधारित या योजनेद्वारे ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचबरोबर स्वच्छ भारत अभियानामुळे शौचालयाची उभारणी झाली, तर जलजीवन मिशनमुळे ग्रामीण भागातील घरांपर्यंत स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचविण्याचे काम सुरू आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो. या धोरणाद्वारे विद्यार्थी केंद्रित, कौशल्य आधारित आणि बहुविषयक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले आहे. तसेच पीएम पोषण योजनेद्वारे शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्किल इंडिया अभियानाद्वारे युवकांना रोजगारक्षम कौशल्ये प्रदान करण्यावरही भर देण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्रात आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही गरिबांसाठी अत्यंत महत्वाची योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना वार्षिक 5 लाख रुपयापर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण उपलब्ध आहे. त्यामुळे गंभीर आजारांवरील उपचारांना आर्थिक भार कमी होण्यास मदत झाली आहे. याशिवाय जन औषधी केंद्रांमधून कमी किमतीत औषधे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक समावेशनाच्या क्षेत्रात प्रधानमंत्री जनधन योजनेने मोठी क्रांती घडवून आणली. कोट्यावधी नागरिकांची बँक खाती उघडली गेली आणि सरकारी अनुदाने थेट त्यांच्या खात्यात जमा होऊ लागली. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेद्वारे गरीब महिलांना स्वयंपाकासाठी LPG गॅस जोडणी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना यांसारख्या योजनांनी आर्थिक सुरक्षिततेचे कवच प्रदान केले आहे. या सर्व योजनांचा एकत्रित विचार केला तर असे दिसून येते की गेल्या 12 वर्षात गरिबी विरुद्धचा लढा केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित राहिला नाही. अन्न, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षा या सर्व क्षेत्रांमध्ये एक व्यापक आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन स्वीकारण्यात आला आहे.
0: श्रोते हो, कोणत्याही राष्ट्राचा विकास हा तिथल्या महिलांच्या प्रगतीवर अवलंबून असतो. गेल्या 12 वर्षांतील शासकीय धोरणांकडे पाहिलं तर प्रधानमंत्री आवास योजना आणि जनधन खात्यांमध्ये महिला लाभार्थ्यांचं सर्वाधिक प्रमाण त्याचंच उदाहरण आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, घराघरात नळाद्वारे पोहोचणारं पाणी आणि स्वच्छ भारत अभियानानं महिलांचं आरोग्य आणि सन्मान राखण्यात मोठी भूमिका बजावली. आता ही वाटचाल लखपती दिदी आणि ड्रोन दिदी यांसारख्या आर्थिक स्वावलंबनाकडून थेट सैन्यातील सहभाग आणि संसदेतील महिला आरक्षणापर्यंत पोहोचले. खरं तर आज देशात महिला केवळ योजनांच्या लाभार्थी राहिल्या नसून विकसित भारताच्या वाटचालीचं नेतृत्व त्या करतायत. याचंच विश्लेषण करतायत सामाजिक आर्थिक विश्लेषक आणि प्राध्यापिका डॉ अपर्णा कुलकर्णी.
2: सरकारच्या आर्थिक विकासाला अनुलक्षून असणाऱ्या धोरणांचा अभ्यास करताना मागच्या 12 वर्षांचा आढावा घेतला तर अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की एक देश म्हणून आपण ज्या वेगानं आपली आर्थिक प्रगती करत आहोत त्यामध्ये सरकारचं यश सामावलेलं आहेच आहे. परंतु जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि ज्या अर्थव्यवस्थेमध्ये लोकांचं दरडोई उत्पन्न सुद्धा वाढत आहे, हा विकासाचं यश मोजण्याचा एक मार्ग झाला. परंतु त्या देशाच्या

0: समाजातले जे काही स्तर असतात त्या समाजातल्या स्तरांमध्ये जे वंचित गरीब असे घटक आहेत किंवा महिलांचा विकास आहे तर या पातळीवर देखील सरकारच्या कामगिरीचं विश्लेषण झालं पाहिजे. सर्वसमावेशक सामाजिक विकास हा ऊर्ध्वगामी पद्धतीने होत असतो आणि त्यासाठी समाजातल्या सगळ्या स्तरातील लोकांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणं यासाठीची सरकारची कटिबद्धता ही मागच्या काही वर्षांमध्ये वेळोवेळी दिसून आलेली आहे. प्रत्येक वर्षीच्या बजेटमध्ये आपल्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी अनेक योजना आणल्या आणि त्यातूनच शिक्षण, आरोग्य, रोजगार या संबंधाने देशात मोठे बदल घडून आले आणि या बदलांचा फायदा हा आपल्या देशातील स्त्रिया, गरीब वर्ग आणि शेतकरी यांना झालेला आहे. त्यामुळे सबका साथ सबका विकास हे सर्वसमावेशक विकासाचं सूत्र सरकारने देशामध्ये रुजवलं. मला असं वाटतं की त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा या वंचित वर्गाला होताना दिसून येतोय. या दृष्टीने जर आपण सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं तर महिलांना अनुलक्षून असणाऱ्या अनेक योजना सरकारनं राबवल्या आणि त्याचे चांगले लाभ हे देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना होत आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आर्थिक विकासाचं मोजमाप करत असताना तीन प्रकारचे निकष हे सैद्धांतिक दृष्ट्या लावता येतील. एक म्हणजे शिक्षण, दुसरं म्हणजे आरोग्य आणि तिसरं म्हणजे रोजगाराच्या निर्माण झालेल्या संधी. तर या दृष्टीनं सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं तर मागच्या 12 वर्षांमध्ये महिलांसाठी शिक्षण, महिलांसाठी रोजगार आणि त्यांच्यासाठी असणाऱ्या रोजगाराच्या संधी यामध्ये प्रचंड मोठी वाढ झाली आहे असं आपल्याला दिसून येईल. आपण जर शिक्षणाचं उदाहरण घेतलं तर स्त्रियांसाठी शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या. उदाहरणार्थ सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट या प्रकारच्या कोर्सेसमध्ये 2014-15 साली स्त्रियांचं एनरोलमेंट म्हणजे स्त्रियांचं प्रवेश मिळण्याचं प्रमाण हे साधारणतः 38.4% एवढं होतं तर मागच्या वर्षातली आकडेवारी बघितली तर तेच प्रमाण आता 42% वाढलंय. म्हणजे आधुनिक प्रकारचं शिक्षण जे रोजगार देणारं शिक्षण आहे त्या शिक्षणासाठी महिला मुली यांना जास्तीत जास्त प्रवेश मिळत आहेत आणि हे विकासाचं चांगलं चिन्ह आपल्याला त्या दृष्टीनं दिसून येईल. तसेच स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा अनेक योजना सरकारने आजवर राबवलेल्या आहेत. म्हणजे महिला मातृवंदन योजना असेल किंवा जननी सुरक्षा योजना असेल, महिलांसाठी पोषण अभियान असेल किंवा मिशन इंद्रधनुष्य सारखं एक नवीन अशा प्रकारची योजना असेल ज्यामध्ये गरोदर स्त्रियांना अनेक प्रकारचे लाभ मिळतात किंवा स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान असेल, यासारख्या अभियानांमधून महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सरकारनं बऱ्यापैकी सार्वजनिक गुंतवणूक केलेली आहे आणि त्यातूनच महिलांच्या आरोग्याचे प्रश्न सुटून त्यांची उत्पादकता वाढेल आणि त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. मला वाटतं अशा प्रकारचं एक समीकरण आपल्या देशामध्ये रुजताना आपल्याला दिसतंय. याशिवाय सरकारच्या अनेक लोकप्रिय योजना सुद्धा आपल्याला सांगता येतील ज्यामध्ये उज्ज्वला योजना असेल किंवा महिलांच्या वित्तविषयक काही योजना आहेत, उदाहरणार्थ मुद्रा योजना असेल किंवा महिला आवास योजना असेल, तर यासारख्या योजनांच्या माध्यमातून महिलांना जास्तीत जास्त वित्तीय स्रोत उपलब्ध करून देणं आणि त्यातून त्यांचा विकास, त्यांचं सबलीकरण साध्य करणं हे आपल्याला शक्य होईल. बेटी बचाओ बेटी पढाओ सारखी योजना असेल किंवा आपण जर साधारण आकडेवारी बघितली तर मुद्रा योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 68% कर्ज आहे ते महिलांना आतापर्यंत मिळालं आहे. म्हणजे महिला सुद्धा याच्या लाभार्थी आहेत असं आपल्याला म्हणता येईल.
1: श्रोते हो, शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं पीएम किसान सन्मान निधीचं थेट आर्थिक पाठबळ, खतांवरचं अनुदान, पीक विम्याची सुरक्षा, बाजारपेठांची उपलब्धता, आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापारी करार करताना शेतकऱ्यांच्या हिताला दिलेलं प्राधान्य यामुळे कृषी क्षेत्राला स्थैर्य लाभलंय. यामुळेच तर विकसित भारताचा संकल्प साकारण्याच्या वाटचालीत कृषी क्षेत्र आणि शेतकरी मुख्य माध्यम ठरलेत. याचाच मागोवा घेत आहेत कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल.
2: मोदी साहेबांच्या 12 वर्षाच्या कार्यकाळामध्ये शेतीच्या संदर्भात जर बोलायचं जर झालं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी सुरू करून 6,000 रुपये थेट बँकेच्या खात्यामध्ये शेतकऱ्याला द्यायचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्याचबरोबर पीक विमा योजनेच्या संदर्भामध्ये नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट इत्यादीमुळे होणाऱ्या नुकसानीचं संरक्षण कमी प्रीमियम मध्ये मोठे विमा संरक्षण द्यायची योजना पीक विमा योजनेच्या माध्यमातून सुरू झालेला आहे. त्याचबरोबर कृषी पायाभूत सुविधेमध्ये गोदाम, कोल्ड स्टोरेज, प्रक्रिया उद्योग यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज सहाय्य आणि कृषी मूल्य साखळी मजबूत करण्याचा प्रयत्न झालेला आहे. किसान रेल्वे या फळे, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ आदी जलद वाहतूक करण्यासाठी आणि शेतीमालाचं नुकसान होऊ नये याच्यासाठी किसान रेलची सुरुवात झालेली आहे. नैसर्गिक शेती व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, रासायनिक

0: खतावरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे. आपण जर बघितलं तर कृषी निर्यातीमध्ये या 12 वर्षांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. त्याच्यामध्ये तांदूळ, गहू, मसाले, फळे, साखर इत्यादी जागतिक बाजारपेठ विस्तारत गेलेली आहे. आणि सगळ्यात त्याच्याही पलीकडे जर आपण बघितलं तर शेतकऱ्याला सगळ्यात मोठा फायदा जर कशात झाला असेल इथेनॉलमध्ये. अटलजीच्या काळामध्ये 5% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्याचा निर्णय घेतला गेला होता. मोदी साहेबांनी 20% पेट्रोलमध्ये मिसळायचा निर्णय केला. त्याच्यामुळे इथेनॉल आणि जैव इंधन धोरण, मका आणि ऊस या शेतकऱ्याला ऊसापासून इथेनॉल बनवण्याला प्रोत्साहन दिलं गेलं आणि शेतकऱ्याला अधिकची बाजारपेठ मिळवण्यामध्ये फायदा झालेला आहे. आपण सगळ्यात जर महत्वाचं जर बघितलं 2013-14 आणि 26-27 खरं तर शेतकऱ्याच्या एमएसपीच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर धानाची एमएसपी 2013-14 1310 होती, ती आता 2429 झालेली आहे. गव्हाची एमएसपी 1400 होती, ती आता 2475 झालेली आहे. तुरीची एमएसपी 4300 होती, ती 8300 झालेली आहे. हरभऱ्याची एमएसपी 3100 होती, ती आता 5700 झालेली आहे. धानाची खरेदी 475 लाख मेट्रिक टन होती, ती आता 800 लाख मेट्रिक टन झालेली आहे. गव्हाची खरेदी 250 लाख मेट्रिक टन होती, ते आता 300 लाखाच्या पुढे झालेली आहे. एकूण अन्नधान्याची खरेदी 725 लाख मेट्रिक टन होती, ते आता 1100 लाख मेट्रिक टनाच्या पुढे झालेली आहे. आणि 2013-14 पीएम किसान अस्तित्वात नव्हतं, आता 1100 कोटी शेतकरी लाभार्थी याच्यामध्ये आहे. आणि श्री अन्न जागतिक मान्यता मिळालेली आहे. ड्रोन आणि एआय शेतीच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय स्तरावर ह्याचा विस्तार होत गेलेला आहे. आणि बांबूच्या बाबतीत जर आपण बघितलं तर 1827 इंग्रजांनी जे वन कायद्यामध्ये बांबूचा अंतर्भाव केलेला होता, बांबू कावडून एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी न्यायला आणि कापायला वनाधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागायची. 2017 बांबूला वृक्षाच्या व्याख्येतून गवताच्या व्याख्येमध्ये आणलं. आणि आज आपण जर बघितलं तर आता की मेरा किसान अब तक अन्नदाता था, मेरा किसान ऊर्जादाता बन रहा है, ह्याचा अर्थ आता जागतिक लेवलवर जर आपण बघितलं तर फॉसिल फ्युएल वर्सेस बायोफ्युएल ही लढाई सुरू झालेली आहे. आणि मग ही लढाई भारतामध्ये आता शेतकरी फक्त धान्यच नाही तर आता ऊर्जा सुद्धा बनवणार आहे. आणि आतापर्यंत ऊर्जा ही जमिनीच्या पोटातून निघत होती, पाठीवरून काढायचं सरकारने घेतलेलं आहे.
1: श्रोते हो, खरं तर केंद्र सरकारच्या या प्रयत्नांमागे आहे तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा धोरणात्मक विचार. देशाच्या विकासासाठी गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या 4 घटकांवर भर देण्याचा त्यांचा दृष्टिकोन. ऐकूया त्यांच्या शब्दात.
2: मेरे लिए देश की सबसे बड़ी 4 जातियां है. मेरे लिए सबसे बड़ी जाति है गरीब, मेरे लिए सबसे बड़ी जाति है युवा, मेरे लिए सबसे बड़ी जाति है महिलाएं, मेरे लिए सबसे बड़ी जाति है किसान. इन 4 जातियों का उत्थान ही अगर भारत को विकसित बनाएगा और अगर 4 का हो जाएगा ना, इसका मतलब सबका हो जाएगा. इस देश का कोई भी गरीब, चाहे वो जन्म से कुछ भी हो, मुझे उसका जीवन स्तर सुधारना है.
1: श्रोते हो, एकंदरीत गरीब, महिला आणि अन्नदात्या शेतकऱ्यांच्या कल्याणाला प्राधान्य देत सबका साथ सबका विकास या ध्येयानं केंद्र सरकारची वाटचाल सुरू आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आम्ही बोलत आहोत 103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. सायंकाळच्या 7:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर. शेतकरी बंधूंनो नमस्कार. मंडळी, आज आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 11 ज्येष्ठ, शके 1948, दिनांक 1 जून 2026. कार्यक्रमात सुरुवातीला आजचा सुविचार.

0: नाद लागला जलसंधारणाचा, आदर्श नमुना झाला गावाचा. सुविचार पुन्हा एकदा. नाद लागला जलसंधारणाचा, आदर्श नमुना झाला गावाचा. कार्यक्रमात आता यानंतर आत्मनिर्भर शेतकरी या अंतर्गत मुक्काम बदेवाडी पोस्ट भुईंस तालुका वाई येथील पांडुरंग भोसले यांची हिरवळीच्या खतांचा वापर आणि महत्व याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आमची शेती आमचा परिसर या कार्यक्रमात तुमचं स्वागत. शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या शाश्वत शेती राहणं अतिशय महत्वाचं आहे. शेतीमध्ये शाश्वतता आली तरच आपल्याला ही शेती आपल्या पुढच्या पिढीला योग्य पद्धतीनं आपल्याला देता येऊ शकते. जशी आपल्याला ही शेती आपल्या पुढच्या पिढीकडनं आलेली आहे, तशीच आपल्यालाही आपल्या कुठल्या तरी दुसऱ्या पिढीला ही शेती द्यायची आहे हे लक्षात ठेवूनच शेती करणं अतिशय गरजेचं आहे. सतत वारंवार घेतली जाणारी पिकं, शेतीला न मिळालेली विश्रांती, याच्यामुळे शेतीचा पोत सध्या बिघडताना दिसतोय. हा पोत बिघडताना काय काय बदल करणं अपेक्षित आहे, कशा पद्धतीचे बदल करणं अपेक्षित आहे, त्याचबरोबर जशी काळानुसार शेती करणं अपेक्षित आहे तशीच शेती आता सध्याच्या काळामध्ये करणं किती महत्वाचं आहे याचा अभ्यास करणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो, यासाठी महत्वाची असतात ती शेतीला यासाठी महत्वाची असते ती शेतीला विश्रांती, पीक फेरपालट करण्याचा विचार, कुठली पिकं कुठल्या जमिनीमध्ये घेतली पाहिजेत की जेणेकरून जमिनीचा पोत सुधारला जाईल याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. सध्याच्या काळामध्ये खतांचा जर विचार केला तर खतांचे वाढते दर हे आपल्यासमोर सध्या खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि खतं जरी बाजारपेठेमध्ये उपलब्ध असली तरी सुद्धा भांडवली खर्च आपल्याला परवडणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे शेतीची गरज पण भागली पाहिजे, आपला खर्च पण कमी झाला पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याला पिकंही चांगली घेतली पाहिजेत. याच्यासाठी महत्वाचं आहे ते खतांचं व्यवस्थापन. हे खतांचं व्यवस्थापन करत असताना थोडीशी आधुनिकतेकडे आपण जाणं गरजेचं आहे आणि त्यासाठी महत्वाची आहेत ती हिरवळीची खतं. म्हणजे रासायनिक खतांना पर्यायी खतं म्हणून काय काय वापरता येऊ शकतं, खतांवरचा खर्च कसा कमी करता येऊ शकतो, जमिनीमध्ये सुधारणा कशी केली पाहिजे याचा विचार करणं सध्या काळाची गरज बनलेली आहे. आपल्याला नैसर्गिक आपत्तीनं ज्या पद्धतीनं तोंड द्यावं लागतंय त्याच्यातून जसं नुकसान होतंय त्याच पद्धतीनं व्यवस्थापनातल्या चुकीच्या बाबींमुळे सुद्धा खर्चाचं प्रमाण वाढण्याची शक्यताही आहेच आहे. आपण आज याच विषयी बोलणार आहोत की ही जी हिरवळीची खतं आहेत ही हिरवळीची खतं आपल्याला किती फायद्याची ठरतायत, कशा पद्धतीनं ती घेणं गरजेचं आहे, कुठल्या काळामध्ये ती आपली पिकं आपल्या शेतामध्ये उभी राहणं अपेक्षित आहे, योग्य पद्धतीनं कुठल्या काळामध्ये गाडणं अपेक्षित आहे की जेणेकरून पुढच्या हंगामाला त्या खतांचा फायदा योग्य पद्धतीनं होईल, याविषयीची माहिती आज आपण करून घेणार आहोत. आणि याविषयी उत्तम काम करणारे प्रगतिशील प्रयोगशील शेतकरी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. वाई तालुक्यातील बदेवाडी गावचे आत्मनिर्भर प्रयोगशील शेतकरी पांडुरंग भोसले सर आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. हा प्रयोग म्हणजे त्यांचा वयाचा विचार करता बरेच वर्ष झालं ते शेती करतायत आणि ही शेती करत असताना त्यांनी जे बदल केलेत ते बदलही करणं तितकंच अपेक्षित होतं. जाणून घेऊया हा त्यांचा शेतीचा प्रवास. सर, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. किती वर्ष झालं आपण शेती क्षेत्रामध्ये काम करताय?
2: 40 वर्ष झाले मी शेती क्षेत्रामध्ये काम करतो.
1: बर.
2: वयाच्या 30 वर्षापासून. सुरुवातीला मी 10 वर्ष मुंबईला होतो, कंपनीत मी करतो, पण घरची जबाबदारी वडील एक्सपायर झाले त्याच्यानंतर घरी शेती कराय कोण
1: नव्हतं,
2: ती जबाबदारी माझ्यावरती आली. ती जबाबदारी पडल्यानंतर मला आस्ते आस्ते शेतीतलं काय म्हणजे शिक्षण झालं आणि मी मुंबईला गेलो.
1: बरोबर.
2: पण शेतीतलं नांगर कसा धरायचा, बैल कसा हाकायचा हे काय ज्ञान नव्हतं. पण ज्या नंतर मी जेव्हा गावी राहिलो शेती करता करता इतर लोकांच्या साध्यतेत हे करून अवत नांगरी आमच्या काळात त्यावेळेला बैलावर शेती असायची. आता काय आलंय, आता आधुनिक ट्रॅक्टर निघाल्यात, यांत्रिकरण आलेलं आहे. पण त्या काळाला आम्हाला शेती बैलानं नांगरट दिवसभर करायला लागायची, मशागत बैलानं करायला लागायची, पेरणी बैलानं करायला लागायची. त्यामुळे हार्ड काम आम्ही त्यावेळेला
1: उमेदीच्या काळामध्ये
2: त्यावेळेला ताकद असायची, त्यामुळे आम्ही कुठलंही पीक म्हणा किंवा काय स्वतः मेहनतीनं करत राहायचो.
1: बरं. आता सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही अगदी शेतीमध्ये आलात म्हणजे तुम्हाला शेतीतलं काहीच माहीत नव्हतं आणि तुम्ही अचानक शेतीमध्ये आलात, अडचणी काय काय आल्या त्या काळामध्ये?
2: त्या काळात अडचणी म्हणजे पीक कुठलं घ्यावं, पिकाला मात्रा कुठला द्यावा, खत हे जे नवीन शिकत गेलो आम्ही. मग आम्हाला असते असते त्यातनं आमचे मित्र कृषी भूषण राजेंद्र गायकवाड यांच्या

0: नोकरीत आल्यावर मला थोडं थोडं त्यातलं ज्ञान मिळत गेलं की शेती कशी करतात, आपण काय केलं पाहिजे. आमचा ग्रुप आहे, दिशा ग्रुप आहे,
1: शेतकरी गट आहे,
0: शेतकरी. त्या ग्रुपमधनं ते काही लोकांची हळदी आम्ही बघायचो, ते हे उत्पन्न का काढतात एवढं जोरात, मग आपण काय त्या पद्धतीनं काढू शकत. मग ते फेरबदल करत माझी सुद्धा शेती हळदीमध्ये गावामध्ये नाव म्हणजे चांगल्या पद्धतीने हळद उत्पन्न काढायला लागलो मी. त्याच्यामुळे आस्ते आस्ते मला शेतीतलं बरंच ज्ञान कळत गेलं. बाहेर फिरण्यामुळं गायकवाड साहेबांच्या बरोबर आम्ही सांगली म्हणा किंवा कोल्हापूर म्हणा किंवा फलटण

0: करत करत करत करत मग आपल्या शेतामध्ये आपण काय बदल करू शकत नाही, म्हणून ते बदल करत करत माझी शेती चांगली यायला लागली. मी केळीचं उत्पन्न चांगलं घ्यायला लागलो, बटाटा घ्यायला लागलो, बटाट्याचं उत्पन्न चांगलं, म्हणजे भाजीपाला बी माझा चांगला उत्पन्न निघायचं. आणि मग आस्ते आस्ते सगळ्या ऊसाच्या शेतात, म्हणजे पहिला नंतर 80-90 टनाच्या पुढे मला उत्पन्न मिळायचं. ते आस्ते आस्ते वयाच्या अटीप्रमाणे आता मुलं आमची सर्व्हिसला लागली आणि शेती करण्याची जबाबदारी ही माझ्याच राहिली. मग आता ते भाजीपाला हे आता होत नाही, म्हणजे वया सासवड वय माझं. मग आपला ऊसच फक्त बरा पडतो. पहिलं कसं होतं की हळद केल्यामुळे शेणखत पडायचं, जमिनीची मशागत व्हायची,
1: विश्रांती
0: मिळायची. आता काय होतंय की ऊस काढला की परत ऊसाकडे वळायला लागते, ऊस काढला की परत ऊसाशिवाय आम्हाला पर्यायच नाही काय, कारण 2-3 वर्ष परत नुसतं पाणी द्यायचं त्याला. पण त्याच्यामुळे असं मला माझ्या निदर्शनास आलं की आपलं उत्पन्न टनेज घटायला लागलेलं आहे,
1: कमी पडतंय.
0: कशामुळे कमी पडतंय? त्याचा आम्ही थोडासा अभ्यास केला. आमचा एक फौजी थोरला मुलगा आहे, त्याला शेतीचा नाद आहे. मग म्हणले आपण तागाचं नियोजन करू. मग ताग आता हे कुठे, म्हणजे ताग मिळतच नव्हता मध्यंतरी काळात, तागच नव्हता. आणि ताग जो मिळत होता त्याचे 160 रुपये 180 रुपये किलो
1: होता.
0: मग आमचे मित्र राजेंद्र गायकवाड आणि वाई पंचायत समितीतले कृषी अधिकारी गोडे साहेब यांनी फलटणबंधन आम्हाला उपलब्ध करून दिलं 140 रुपयानं, वाईमध्ये 130 रुपयानं उपलब्ध केलं. मग आम्ही ते तागाकडे लक्ष दिलं.
1: परत ही हिरवळीच्या खतांची माहिती कुठनं मिळाली तुम्हाला?
0: आम्ही बघतो ना असं बाहेर सांगलीला किंवा इतर ठिकाणी आम्ही बघतो की बाबा आता काय आलंय मॅडम की शेणखत घ्यायचं म्हटलं तर आता शेणखत पाहिल्यासारखे सगळ्या शेतकऱ्याच्या घरी 4-2 गुरं असायची.
1: हो,
0: आता तो काळ संपलेला आहे. अगदी कचित कुठेतरी एखाद्या शेतकऱ्याच्या घरी असतं आणि त्याच्या माग आता ही जे हायदीची क्षेत्र वाढलेली आहेत, मग ही प्रत्येक शेतकरी त्या शेतकऱ्याकडे मागणी करतो. रेट वाढलेले आहेत. आता एक डम्पिंग ट्रॉली घ्यायचं म्हटलं तर 7,000 रुपयाला पडते. मग मला सांगा मॅडम, मला 5 एकर ताक केला मी, एकरी नाही म्हटलं तरी 8 डम्पिंग शेणखत लागतं. मग 7-8 56,000 रुपये मला एकराला लागले असते
1: नुसत्या खताचं.
0: हा, मग माझे 5 एकराचे किती झाले असते? 2.5 लाखाच्या पुढे गेले असते. एवढं मला परवडत नाही. मग मला मी विचार केला की काय नाही बाबा, ह्यात आपण हिरवळी खताकडे थोडक्यात 28,000 मला बी लागलं 5 एकराला. म्हणजे ऊस माझा जानेवारीच्या 15 आठवड्यात गेला आणि फेब्रुवारीच्या 1 आठवड्यात मी ते रोटर म्हणजे तयार करून आण ताक पेरला.
1: बरं,
0: ताक पेरला ते वाप्यानेच पेरला. आस्ते आस्ते आस्ते ते भिजवत ताक पहिलं पाणी संपूर्ण, परत दुसऱ्या पाण्याला एकरी 1 पोत युरिया टाकला त्याला. कसं असतं, पावसाळ्यात युरियाची गरज नाही कारण आर्द्रता गारवा असल्यामुळं ते वाढ होती त्याची, पण उन्हाळ्याला टेम्परेचरला तेवढी आर्द्रता त्याला नसती, गारवा नसतो, म्हणून युरिया हा टाकायच लागतो त्याला. युरियामुळं तागाची वाढ चांगली झाली आणि तो ताग बऱ्यापैकी डोक्या एकता आला, त्याला फुलं यायला लागते. ती फुलं आल्यानंतर आम्ही ते गाडला त्याच्यामध्ये आणि गाडून आता ते कोजायच्या अवस्थेत त्याला
1: ठेवलेलं आहे. पण आता सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही तागा व्यतिरिक्त जी पिकं घेत होता, म्हणजे भाजीपाला पिकं घेत होता किंवा ऊसासारखं पीक घेत होता, त्यावेळेस जमीन कशी होती आपली, काय बदल होता त्या जमिनीमध्ये, कारण एकसारखी पिकं आपण त्याच्यामध्ये घेत होतो.
0: ते काय होतं, पाणी जास्ती पाणी जास्ती पाण्यामुळं जमिनीच्या जमीन आवळली जाते, जमिनीचा निचरा होत नाही, जमिनी पोत जमिनीचा तेवढा टिकून राहत नाही आणि जमिनीला विश्रांती न मिळाल्यामुळं जमिनीतला कस सगळा निघून जातो त्याच्यामध्ये. तेच पिकं आपण सारखं करत राहिलो. आता कसं आहे ऊसाचं, कसं आहे ऊसाला कमीत कमी 2 वर्षे
1: 18 महिने तरी पीक आपल्या शेतामध्ये राहतो.
0: परत ऊस काढल्यानंतर बी आपण
1: परत खोडवा ठेवतो त्याचा,
0: त्यामुळे 3 वर्षे ऊसाला सारखं पाणी देऊन ऊसाचा कस, म्हणजे
1: जमिनीचा पूर्ण कस जातो
0: त्याचा निघून. मग ह्याच्यामुळे हे काय होतं, हिरवळीच्या खतामुळं जमीन भुसभुस राहते, जमिनीला हवा पिली, म्हणजे मुळ्यांना हवा चांगली मिळत जाते, रोगराई येत नाही परत पिकावरती. जरी तुम्ही शेणखत आता कुणीकुणी मिळवलं तर त्या शेणखतामध्ये गवताचं प्रमाण जास्त असतं, फुमणीचं प्रमाण जास्त असतं, किडीचं प्रमाण जास्त असतं, ती

0: सुद्धा पिकाला बाधिकार असतं.
1: मग आता हे जे नियोजन आहे आपण सुरुवातीच्या काळामध्ये मुळात आपण उन्हाळ्यात ताग आणि धिंच्या किंवा तागाचं पीक घेतलं,
0: कसोटी होती भाजी,
1: तो अनुभव काय होता?
0: तो मला मी सकाळी माझी शिंगरपूरची मोटर आहे मॅडम सांगतो, आणि सकाळी 7 जी मी त्या दाऱ्या उभा राहायचो, संध्याकाळी 9-10-11 वाजेपर्यंत मी भिसवायचो. हा म्हणजे एक मला एक छंद आहे शेतीचा. आणि पीक आपण लोकांना सांगतो, अनुभव माहिती सांगतो, आणि आपण जर ते तर चुकलो तर मग लोक म्हणणार तुम्ही
1: जसं सांगताय तसं करत नाही.
0: त्यासाठी एक मनात एक हे असतं, ध्येय असतं, काय नाही ताग गायकवाड साहेबांनी सांगितले ना, तर तागच आणून धावायचा. त्याच्यामुळे ते कृषी अधिकारी आमच्या तिथे शेजारी पाहणी करायला आले होते, तर त्यांनी ते पाहिलं की ते हे ताग एवढ्या क्षेत्रामध्ये करणारा शेतकरी कोण आहे तेव्हा, म्हणून ते दोन कृषी एक थोरात मॅडम आणि शेळके साहेब आमच्या शेतावर दुसऱ्या दिवशी आले. मग त्यांनी आमच्या नवरा बायकोचे फोटो घेतले त्या तागामध्ये आणि आमची मुलाखत घेतली छोटीशी.
1: पण आता या दरम्यान म्हणजे आपण हे उन्हाळ्यामध्ये पीक करतोय की जेणेकरून खरीपामध्ये किंवा अडसालीसाठी जेव्हा आपण लागण करणार आहे त्याचा फायदा त्या उसाला झाला पाहिजे, जमीन आपली शाश्वत राहिली पाहिजे, जमिनीचा पोत सुधारला पाहिजे, कारण आपण जमीन सारखी वापरतोय, म्हणजे जमिनीला जितकं आपण जमिनीकडून घेतोय त्याच्या दुप्पट जमिनीला देणं गरजेचं आहे. मग उन्हाळ्यामध्ये हे सगळं नियोजन करत असताना खतांचं पाण्याचं नियोजन कशा पद्धतीनं करतो की जेणेकरून जे उपलब्ध पाणी आहे ते उपलब्ध पाणी योग्य पद्धतीनं पिकाला जावं आणि पीक चांगलं यावं?
0: बरोबर आहे. आता काय माझं ठिबक असतं, मापिक ठिबकमुळं शेतीला पाणी जेवढं लागेल तेवढंच आम्ही देतो. दुसरी गोष्ट तुम्हाला लिक्विड खतं म्हणजे ठिबक वाटे किंवा अळवणी म्हणा हे सुद्धा फायदा होतो. ते पाणी हे महत्वाचं आहे की जास्ती पाणी नाही दिलं पाहिजे शेतीला.
1: बरोबर.
0: काय असतं, पहिलं आमच्या काळात कट मारले जायचे, म्हणजे पाणी फुल सऱ्या भरल्यानंतरच बंद करायचं, पण आता तसं नाही.
1: डुबक पद्धत होती पूर्वी,
0: आता काय आले, आता लोकांना कळायला लागलेले, आता डायरेक्ट सरीनं पाणी सोडणे कड्याला गेलं की बंद करणे, त्यामुळे मापिक पाणी त्याला देणे महत्वाचं आहे त्याला.
1: बरं, आता हे जसं आपण हे पीक करतोय साधारण एक 50-60 दिवसांमध्ये हे पीक तयार होतं, गाडण्यासाठी आपण वापरू शकतो किंवा गाडू शकतो, हा जो योग्य काळ आहे, योग्य काळामध्ये ते जमिनीमध्ये जाणं किती महत्वाचं आहे?
0: ती कसं आहे, पहिला 15 दिवसांना आम्ही पहिलं पाणी देतो, दुसरं पाणी 15 दिवसांनी देतो, आणि तिसरं पाणी दिल्यानंतर 15 दिवसांनी म्हणजे 45-50 दिवसात तो ताग गाडला जातो.
1: बरोबर.
0: त्याचे ज्यावेळेला फुलं आल्याशिवाय ताग काय गाडता येत नाही.
1: बरोबर.
0: मग संपूर्ण फुलं आल्यानंतर आम्ही तो ताग गाडलेला आहे. आता त्याचा ताग गाडल्यानंतर आम्ही आता त्याची मशागत करणार.
1: बरं.
0: पण त्याचा एक आहे की जमिनीचा आम्हाला आता जाणवत आहे की चाललं तरी पाय त्या जमिनीमध्ये असे रावतात,
1: मवाशी
0: आलेली त्याला, आणि रासायनिक खताचा आता आमचा मात्रा कमी होणार, कारण आम्ही हिरवळ खताचा त्याला संपूर्ण हे केलेलं आहे, पाया मजबूत केलेला आहे. मग ते रासायनिक खतं जरी आम्ही जे पहिलं 10 पोते टाकायचो ते आता 5 पोते टाकणार, मग रासायनिक खताची आता रेट कुंडीड गेली, ती 2000 खाली एक पोतं आहे आता. त्याच्यामुळे हे आम्हाला फायदा ह्यात होणार आहे.
1: बरोबर. म्हणजे फुलोऱ्यात पीक आल्यानंतर ते जमिनी आड करणं महत्वाचं आहे, तरच त्याचा फायदा आपल्याला होणार आहे, आणि आपण जे 40-50 दिवस झाले कष्ट घेतलेले आहेत त्या पिकावर त्याचे चांगले परिणाम आपल्याला जाणवणार आहेत. तुम्ही ऊसासारखं पीक त्याच्यानंतर घेता, मग त्याच्यानंतरची तयारी कशी चालू होते आणि किती फायदा होतोय आपण सुरुवातीला हे हिरवळीची खतं जमिनी आड केल्यामुळं?
0: बरोबर तुम्ही म्हणताय ते. पहिलं 3.5 फुटाची शरीर टाकायचो, त्याच्यानंतर आम्ही बाहेर 120 टेनिस काग होते, टक्कर लागणीला टक्कर किंवा दीडक बी असायचं पहिलं. मग ते आम्हाला आम्ही बाहेर फिरल्या आम्हाला आम्ही तिथं माहिती घेतली की 2 फुटावर काय काय लागण करतात, 1 फुटावर तर अंतर ठेवून 1 डोळा लावतात, काय 2 डोळे लावतात. मग ते आम्हाला आम्ही मी म्हणलं आपण बी त्याप्रमाणे करूया. मग पहिलं 3.5 फुटाची सरी असायची, परत 4 फुटावर गेलो, 4 फुटानंतर 4.5 फुटावर गेलो, आता 5 फुटाचं टाकायचा माझा विचार आहे. आणि माझं टार्गेट आहे की कमीत कमी 100 टन एकरी ऊस उत्पादन काढायचं. आपल्याला टार्गेट ठेवायला काय
1: टार्गेट असेल तरच आपण ते गाठण्याचा प्रयत्न
0: तर केला पाहिजे. आता आमच्याकडे

0: कसं आहे की तेवढं हवामान किंवा जमिनीचे पोत हे एवढं उत्पन्न मिळत नाही. डायरेक्ट शेतकरी काढतात, 100 टनात पुढे बी काढणार आहेत, पण ते
1: नियोजन
0: पद्धतीनं. तसं आता आम्ही ठरवलंय की आपण आता आमचं जरी वय झालं तरी आपण बी अजून त्यात आहे हे लावायचंय.
1: खरंय खरं. आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मुळात तुम्ही सांगितलं की शेती हा माझा छंद आहे, शेती ही माझी आवड आहे. त्याच्यामुळे जिथं आपला छंद असतो किंवा जिथं आपलं मन रमलं जातं त्याच्यावर आपण जास्तीत जास्त प्रयोग करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असतो. हे सगळं करत असताना कितीही झालं तरी आपला उदरनिर्वाहाचं साधन हे शेती आहे. आपली ही शेती शाश्वत राहणं गरजेचं आहे. आपण जे करतोय त्याला भांडवली खर्च मर्यादित राखणं गरजेचं आहे. मग त्यासाठी खेळतं भांडवल आपल्या हातात राहणं महत्वाचं आहे. आणि तुम्ही जसं सऱ्यांमधलं अंतर वाढवलं आहे तसंच दोन सऱ्यांमधलं अंतर हे वाढवल्यामुळे जमीन सुद्धा बऱ्यापैकी मोकळी राहत असणार आहे. मग तिथं काही अंतर पिकांचा सहभाग करतो आपण?
0: विचार आहे, पण काय होतं मजूर त्याप्रमाणे बेन्नी आता औषध मारता येत नाही गावात. आणि आहे थोडंफार म्हणजे 5-6 एकरात मी ऊस लावणार आहे ना, सगळ्या शेत मला ते काही झेपणार नाही. 2-1 एकरात माझा विचार आहे की अंतर मध्ये सोयाबीन पीक घ्यायचं.
1: त्याच्यामुळे आपल्या जमिनीला पण एक वेगळ्या प्रकारचं, जसं तुम्ही हिरवळीची खतं देऊन फायदा होतोय
0: सोयाबीनचा बिवड तेव्हा बनवतोय त्याला.
1: बरं, आता जसा ऊसामध्ये तुम्ही पीक पद्धतीमध्ये बदल केलाय, लागवड पद्धतीमध्ये बदल केलाय, तसा काही पीक संरक्षणाच्या बाबतीत वेगळे प्रयोग केलेत का? की जेणेकरून आपण सुरुवातीलाच काय नियोजन केलं हिरवळीच्या खतांचं, जमीन चांगली राहावी, उत्पादन चांगलं वाढावं आणि टनेज चांगलं भरावं हा आपला उद्देश आहे. मग त्या दृष्टीनं पीक संरक्षणाच्या बाबतीत काही वेगळे बदल केलेत आपण?
0: फवारणी सुद्धा घेतो ना आम्ही वरून, जे काय रासायनिक 1919 म्हणा किंवा आळवणी म्हणा जमिनीतून, त्याच्यामुळे तो एक बेनिफिट आम्हाला मिळतो.
1: काही भर खत घेतो.
0: हा, ते सुरुवातीला लागण त्या वेळेला बेसल डोस देतो, स्फुरतचं प्रमाण देतो, नंतर बाळ भरणीच्या वेळेला कुंबडी शेट आणि थोडस रासायनिक खताचे थोडस त्याला हे देतो आम्ही, डीएपी म्हणा, एमओपी पोटॅश म्हणा, युरिया म्हणा. आणि काय जर जमिनीचं थोडस हलकी असतं तर तिथं झिंक, फेरस, मॅग्नेशियम, बोरॉनचं ते थोडस प्रमाण त्यात वाढवतो.
1: ह्या जमिनीच्या पोत सुधारण्यामध्ये ह्या तागाचा केवढा मोठा आधार मिळालाय जाणवतो?
0: मोठा आधार मिळतो आम्हाला, आता ते जाणवते त्याच्यातून. आम्ही आता जरी जमिनीतून चाललो तरी आम्हाला जाणवते की जमीन आपली किती भुसभुशीत आहे. त्यामुळे हे हा फायदा शेतकऱ्याला होतोच.
1: अगदी खरं. आणि मला वाटतं जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा याच्यामुळे वाढतीये. पिकांना
0: मुळ्यांना हवा, मुळ्या जमीन भुसभुशीत असल्यामुळे मुळ्यांची वाढ होते, पांढऱ्या मुळ्यांची. आणि तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे, पाणी टिकून राहण्याची क्षमता वाढते.
1: खरं. आणि भौतिक गुणधर्म जे आहेत जमिनीचे, आतमध्ये जे आपण जे पीक घेतोय, ज्या पिकाला गरज आहे त्या प्रकारची खतं आपण दिल्यानंतर योग्य पद्धतीने मिळाली जात आहेत. म्हणजे हिरवळीची खतं ही अतिशय महत्वाची आहेत
0: आणि ती काळाची गरज आहे शेतकऱ्यांना. आणि माझं तर म्हणणे की शासनानं 100% अनुदानावरती तागाचं बिया उपलब्ध करून द्यावं शेतकऱ्यांना, तर ते शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होईल.
1: हे सगळं करत असताना खर्चामध्ये किती फरक पडलाय, किती कमी खर्च व्हायला लागलाय सुरुवातीला आपण हिरवळीच्या खतांचा वापर केल्यामुळं? खतांच्या मात्रा किती कमी कराव्या लागल्या?
0: खताचा ऑटोमॅटिक कमीच होणार आहे. कारण आता खताचं खत हे तसं बघायला गेलं तर परवडतच नाही शेतकऱ्यांना, एवढे रेट वाढलेले आहेत.
1: बरोबर.
0: हे सेंद्रिय कर्माचं प्रमाण दिल्यामुळं ही वाढल्यामुळं मला एवढं खत लागणार नाही त्याच्यामध्ये, मग मापिकच मला तो फायदाही होणार आहे त्याच्यामध्ये.
1: आणि त्याचा एक चांगला फायदा जसा जमिनीला होणार आहे तसाच अर्थात उत्पादनावर सुद्धा होणार आहे. शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन कराल, ही हिरवळीची खतं किती आधाराची आहेत आपल्याला?
0: शेतकऱ्यांना जमीन जर टिकवायची असेल, जमिनीचा पोत जर व्यवस्थित ठेवायचा असेल तर त्याने शेणखत जिथं मिळत असेल तर शेणखत टाकावं, नाहीतर मग हिरवळीच्या खताचा उपयोग करावा. जमिनीला विश्रांती ही पाहिजेच
1: पाहिजे
0: आणि जमीन ही टिकली तर शेतकरी टिकल.
1: बरोबर. आणि ही जमीनच आपली म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा ही आपली शेती आहे. त्यामुळे ही कायम कुठल्या ना कुठल्या पिढीकडे आपल्याला द्यायची आहे, त्यामुळे ती शाश्वत राहणं गरजेचं आहे. हे सगळं करत असताना अभ्यास दौरे किती महत्वाचे ठरले तुम्हाला?
0: खूप महत्वाचे. आणि आपण बाहेर फिरल्याच्यावर आपल्याला काय कळत नाही की जग किती बदललेलं आहे. आता टेक्नॉलॉजी किती आलेली
1: आहे
0: आणि वेगवेगळे प्रयोग करून शेतकरी क्वालिफाई कसे बनलेले आहेत. शेतीमध्ये खरंच मांडलं पाहिजे. आता नवीन पिढी जी येते ना ती टेक्नॉलॉजीमध्ये कुठलंही पीक असू पण अभ्यास करून ते चांगलं उत्पन्न काढतात.
1: बरोबर.
0: आमचं पारंपरिक शेती जी आहे ना ही आता आम्हाला

0: काय बेनिफिट होत राहतंय.
1: बरोबर, म्हणजे पारंपरिकला थोडी आधुनिकतेची जोड देणं सध्या गरज आहे, आणि मला वाटतं शेतकऱ्यांनी शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहणं गरजेचं आहे, तरच आपल्याला ही शेती परवडण्यासारखी आहे.
0: ते तुम्ही अभ्यास पाहिजे, शेतीचा अभ्यास करून तुम्ही शेती केली पाहिजे, नाहीतर पहिल्या पारंपरिक करत आलेला त्यातच तुम्ही ते राहणार, पुढे जाणारच नाही.
1: अगदी खरं आहे, म्हणजे शेती सध्या ही खूप गरजेची आहे, पण त्याच्यामध्ये थोडी व्यावसायिकता पण येणं गरजेचं आहे, अभ्यास पण करणं गरजेचं आहे, सातत्य राखणं गरजेचं आहे, खर्चाचं नियोजन योग्य पद्धतीनं असणं गरजेचं आहे. म्हणजे व्यवस्थापनातल्या प्रत्येक बाबीवर जर योग्य पद्धतीनं नियंत्रण ठेवलं तरच आपल्याला ही शेती परवडू शकते, आणि त्यासाठी गरज आहे ती अभ्यास करण्याची. हवामानाचा अंदाज असू द्या, बाजारपेठ असू द्या, पीक संरक्षण असू द्या, आणि त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जर आपण भेटून आलो, अभ्यास दौरे झाले, तर आपल्याला शेतीमध्ये चांगलं काय बदल करायचा ह्याचा अनुभव येऊ शकतो. सर, तुमच्या भविष्यातल्या उपक्रमांसाठी तुम्हाला शुभेच्छा देते, कारण तुम्ही एक नव्या पद्धतीनं काहीतरी वेगळा प्रयोग करण्याचं निश्चित केलेलं आहे. चांगलं टनेज घ्यायचं सुद्धा तुमच्या डोक्यात आहे की 100 जास्त मला घ्यायचंय, आणि माझं वय जरी झालंय तरी मला अजून शिकायचंय, ही तुमची जी भावना आहे ती खरंच शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. ती तशीच वाढत राहू अशी मी आकाशवाणीच्या वतीनं शुभेच्छा देते, आणि आज तुम्ही इथं आलात त्याबद्दल तुमचे आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: आताच आपण आत्मनिर्भर शेतकरी या अंतर्गत हिरवळीच्या खतांचा वापर आणि महत्व याविषयी मुक्काम बदेवाडी पोस्ट भुईंस तालुका वाई येथील पांडुरंग भोसले यांची सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमात आता यानंतर शेतीविषयक माहिती सदर ऐकूया कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे बर्गे यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: मॅडम नमस्कार.
3: नमस्ते.
2: बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारीच्या बाबतीत आपण बोलतोय. काल आपण बघितलं की पावसाच्या आधी खतांचं नियोजन कशा पद्धतीनं केलं पाहिजे, आता पाणी सुद्धा आपल्याला साठवलं पाहिजे किंवा त्याची व्यवस्थापन करण्याची सुद्धा गरज या पूर्वतयारीमध्ये येऊ शकते, तर मग कशा पद्धतीनं हे पाणी साठवलं गेलं पाहिजे, त्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे?
3: बदलत्या हवामानाला उपयुक्त असं काही तुम्ही आता खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी, पाऊस सुरू होण्यापूर्वी काही करू शकता आपण, तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही शेततळं घेऊ शकता. शेततळ्यातून तुम्ही पावसाचं पाणी साठवून संरक्षण सिंचन हे तुम्हाला करता येतं. बहुतांश काळ्या मातीतले शेततळं न लीन केल्यास साठलेलं पाणी जमिनीत मिसळते, म्हणून काय करायचं, आपल्याला 500 HDPE अॅग्रोफिल्म किंवा 250 लाईनिंग करणं उपयुक्त आहे, म्हणजे ज्याला आपण अस्तरीकरण, शेततळ्याचं अस्तरीकरण म्हणतो. म्हणजे तुम्ही शेततळ केलं खोदकाम आणि जर अस्तरीकरण केलं नाही तर साठलेलं पाणी हे तुमचं झिरपलं जाऊ शकतं जमिनीमध्ये, म्हणून तिथं तुम्ही अस्तरीकरण देखील करून घेतलं पाहिजे. जमिनीचा उतार हॉरिझॉन्टल पद्धतीने म्हणजे समोच्च पद्धतीने 1-2 खस गवत बंधारे लावून त्यांच्या ओळींना चढ्या आणि पिकं घेण्याचा प्रयोग तुम्ही करू शकता. याच्यामुळे काय होतं, जमिनीची धूप आहे ती कमी होते आणि जास्त पाणी हे शेतातच शोषून घेतलं जातं. वाऱ्याचा वेग कमी होतो त्याच्यामुळे बाष्पीभवन कमी करण्यासाठी शेततळ्याभोवती झाडं ही तुम्ही लावली पाहिजेत, आणि पाणथळ झाल्यावर बंधारा तात्काळ दुरुस्त करून घ्यायचं हे याच्यापासून महत्वाचं आहे. आता पाणी साठवण्यासाठी तुम्ही दुसरं एक म्हणजे कंपार्टमेंट बंडिंग सुद्धा करू शकता.
2: बरं.
3: कंपार्टमेंट बंडिंग म्हणजे शेतात जमीन विभागायची, कंपार्टमेंट करायचे आणि पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी अंतरबांध घालून प्रत्येक कडेत पाणी साठवायचं किंवा शोषलं जाईल अशा पद्धतीनं तुम्हाला जलसंधारण हे करता येईल. आता याची कार्यपद्धती कशी असेल, तर हॉरिझॉन्टल रेषा आणि आवश्यक तेथे उतरती बंधारे, सरई आणि वरंब्यासारखीच व्यवस्था असते. आवश्यक ठिकाणी जर तुम्हाला गरज असेल तर गवत किंवा जैविक बंधारे घालून प्रत्येक विभागात पावसाचं पाणी धरून मातीत मिसळवलं जातं. याच्यामुळे काय होतं की पाणी चांगलं शोषलं जातं, ओलावा टिकतो, कोरडवाहू क्षेत्रातल्या पिकांना संरक्षक सिंचनाचा आधार मिळतो, आणि ज्यावेळी बांध तुमचे काही खराब झाले तर ते दुरुस्ती लगेच करून घेतली तर तुमचं नुकसान हे तुम्हाला टाळता येणार आहे. मोठ्या वाढीसाठी काही भागात ही पद्धत शेततळ आणि म्हणजे CCT कंटिन्युअस कंट्रोल ट्रेंचेस याच्या सोबतच ही सुद्धा कंपार्टमेंट बंडिंग हे आपल्याला शास्त्रज्ञांनी सुचवलेलं आहेच आहे, ज्यामुळे कार्बन शोषण आणि मातीची सुपीकता सुधारण्यास मदत होते हे असं सांगितलेलं आहे. याचबरोबर एक महत्वाचं म्हणजे CCT म्हणजे कंटिन्युअस कंट्रोल ट्रेंच निरंतर समोच्च चर, जी मुख्यतः हलक्या आणि उतार जड जमिनीवर माती आणि पाण्याचं संवर्धन करण्यासाठी सुद्धा

0: खड्ड्यांमध्ये फळबाग झाडं लावण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. म्हणजे याचबरोबर फक्त पाणीच नव्हे तर मातीचं सुद्धा संवर्धन केलं जातं. डम्पी लेवल किंवा कंटूर मार्करने एक दोन समतल ओळी ठरवल्या जातात. त्यांच्या समांतर झाडांच्या ओळी अंतराने साधारणतः 5 ते 6 मीटरने संपूर्ण शेताचा सलग चर आहे तो घेतला जातो. चरातील सुपीक मातीचा वरचा 8 ते 10 सेंटीमीटरचा भाग चराच्या वरच्या बाजूला जमा केला जातो आणि चराच्या खालच्या बाजूला 20 सेंटीमीटरचा ह्युमस काढून चराच्या खालच्या बाजूला छोटा अंतर्बंध केला जातो. म्हणजे एका झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंत 4 ते 6 मीटरचं अंतर राखून त्या चरात फळझाड तुम्ही लावू शकता. म्हणजे काय होतं, जोरदार पाऊस आलायस उरलेलं पाणी आहे ते मुख्य नाल्यांमधून निघून जातं आणि ती तशी व्यवस्था केली जाते. याच्यामुळे काय होतं, सर्व ठिकाणी समप्रमाणातच तुमचा ओलावा संवर्धन करून ठेवला जातो. पिकाला दिलेली खते धुपत नाहीत, मातीत ओलावा जास्त काळ टिकून राहतो. चराच्या अंतरातील जागेत फळझाडं मोठी होईपर्यंत तुम्हाला हंगामी आंतरपिकं सुद्धा घेता येतात. म्हणजे हे अशा प्रकारे तुम्ही माती आणि पाणी साठवण्यासाठी शेततळ, कंपार्टमेंट बंडिंग आणि सलग समतल चर म्हणजे CCT असे प्रकार तुम्ही करू शकता.
1: आणि ह्या बदलत्या हवामानानुसार म्हणजे पाऊस जरी कमी जास्त झाला तरी सुद्धा ही तंत्र जी जर आपण अवलंबली तर आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकतं. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, कृषी वाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे बर्गे यांनी केलेलं मार्गदर्शन. कृषी वाणी हे शेतीविषयक माहिती सदर आताच आपण ऐकलं. शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका. प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. बरायतर मंडळी, याबरोबरच आजचा आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम आता इथं संपूयात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आमची शेती आमचा परिसर हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
3: पहला भाग, इसका दूसरा और अंतिम भाग आपको सुनवाएंगे अगले हफ्ते. चलने से पहले आपको बता दें, इस कार्यक्रम में हमारी रिकॉर्डिंग इंजीनियर किरण बंग, विविध भारती की ओर से इस कार्यक्रम के प्रस्तुतकर्ता राघवेंद्र सिंह नेगी. तो अब हमें दीजिए इजाजत. नमस्कार.
4: स्मृतियों के स्वर.

रात कितनी हसी जिंदगी मेहरबान, बात कुछ भी नहीं बन गई दास्तां।